मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 30 आषाढ 1948 अर्थात 21 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. सुरू करत आहोत आमची प्रातकालीन प्रसारण सभा मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोते हो.

0: एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनः नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रणतपतये नमस्ते स्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः।
1: कस्तुरी आणि कल्याणी जोशी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष आपण ऐकलं। गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 6:10 झाली आहेत। ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन।

0: समस्वरात गायलेल्या श्रीनिवास खारकर यांच्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच प्रभात वंदन हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया पशुपालनातील टिप्स याविषयीची माहिती वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: उन्हाळी शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करत असताना पशुपालनातल्या काही टिप्स आपण जर व्यवस्थितपणानं वापरल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. एकात्मिक शेती व्यवसायात पशुपालनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जनावरे ही शेती व्यवसायाचा एक अविभाज्य असा घटक आहेत. शेतीकामासाठी बैलांचा उपयोग होतो, दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस शेळी यांचा उपयोग होतो.

0: या सर्वांपासून जमिनीच्या सुपीकतेसाठी लागणारं शेण, मूत्र, कंपोस्ट इत्यादी अत्यंत उपयुक्त असं आपल्याला खत मिळत असतं. पिकांपासून मिळणाऱ्या चाऱ्याच्या जीवावर शेतकऱ्यांना जनावरं पाळणं परवडतं. अशा या पशुपालनातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं तर पशुपालन हा व्यवसाय निश्चितपणे किफायतशीर होईल. मंडळी, शेतकऱ्यांनी वैरण चारा म्हणून उपयोगी पडणारी ज्वारी, बाजरी, मका, कडधान्य, गळित धान्याची पिकं घेऊन त्यांची काढणी झाल्यानंतर मिळणाऱ्या चाऱ्याची कुट्टी करून त्याच्यावर मीठ, गुळ, पाणी यांचं मिश्रण टाकून निवाराला साठवण करून ठेवावी. लसूण घास, निपियर गवत, मका हंगामी फुलावर येण्याअगोदरची तणं तसंच गवत, पिकांचे हिरवे अवशेष यांचा वापर जनावरांच्या रोजच्या आहारात करायला हवा. प्रत्येक शेतकऱ्याने मुरघास तयार करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. पशुखाद्य विकत आणण्यापेक्षा खराब ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन यांचा जाड भरडा, मीठ आणि गुळ टाकून घरच्या घरी तयार करून त्याचा वापर करावा. जनावरं मोकाट पद्धतीने चरायला सोडण्याऐवजी बंदिस्त पद्धतीने त्यांना खाऊ घालावं. पाय मोकळे होण्यासाठी, व्यायाम होण्यासाठी गोठ्यासमोर 2 तास मोकळी ती सोडावीत. बंदिस्त पद्धतीने पाळल्यास प्रत्येक जनावराचे दर दिवसाचे 5 किलो शेण, 3 लिटर मूत्र आपल्याला मिळतं. शिवाय चरताना होणाऱ्या विषबाधा देखील टाळल्या जातात. याशिवाय सर्पदंश, विंचूदंश, कीटकदंश हे सर्व काही टाळलं जातं. फुलोऱ्याच्या अगोदर गवतात रस असतो, त्यावेळी हे गवत खाऊ घालावं. शेतातल्या ज्वारी, बाजरीचा कडबा तसंच कडधान्यांची टरफलं, भुसा, ऊसाचा भुसा, मळी, खाण्यायोग्य झाडाचा पाला याच्यावर मीठ, गुळ, मळी यांची प्रक्रिया करून त्यांची पौष्टिकता वाढवावी, म्हणजे गुरं ती आवडीनं खातात. मंडळी, चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खरीप रब्बीतच योग्य ती तजवीज आपण करून ठेवायला हवी. होणाऱ्या जखमांवर बारीक लक्ष ठेवून झाडपाला अगर इतर औषध उपचार करावेत. लसीकरणाचा कार्यक्रम हा तंतोतंत राबवायला हवा, म्हणजे जनावरं ही वेगवेगळ्या रोगापासून तर दूर राहतीलच, शिवाय जे काही विषाणूजन्य आजार त्यांना होण्याची शक्यता असते त्याबाबत देखील आपण सजग राहतो. वेळोवेळी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा, त्यांचं सहकार्य घ्यावं आणि आपली जनावरं विशिष्ट प्रकारच्या आजारांपासून दूर राहतील याची आपण काळजी घ्यावी. वांझ जनावरांना सकस समतोल आहार आणि वडाच्या कोवळ्या पारंब्या खाऊ घालाव्यात. दुधाळ जनावरांची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. घोडे, गाढव जमिनीवर लोळल्यास त्यांचा थकवा निघून जातो. मंडळी, आपल्या अनुभवानुसार आपण पशुपालनामध्ये योग्य ते उपाययोजना करून आपल्या पशूंचं आरोग्य कसं चांगलं राहील याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आज पशुपालनातील टिप्स याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि हा विषय आहे मेनोपॉज, म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉजबद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात, तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक

0: आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये दोन अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं, आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला.

0: श्रोत्याहो, हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर. श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्याहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटीरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ, प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य, बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटीरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्य दृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्टप्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटीरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटीरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे

0: सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटिरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटिरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटिरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बागप्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटिरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशाप्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 आज दिनांकमध्ये आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. सकाळी 7:20 आणि रात्री 8

0: एक गाणे ताजे तवाने 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आपण ऐकू शकाल. त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची. संत तुकाराम महाराज यांच्या सराटी रिंगण अकलूज येथील पालखी सोहळ्याच्या आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 9:09 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 9:15 आणि संध्याकाळी 6:30 अमृत कलश या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्हा महिला व्हॉलीबॉलला नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग. 9:30 माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग. लेखक आहेत जयसिंग कुंभार. त्यानंतर 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम. 11:40 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. दुपारी 12:00 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. यामध्ये आज कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखिका आहेत कोमल कुंभार आणि त्यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम. 1:05 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. 1:40 मुंबई जिल्ह्याचं वर्तपत्र. 1:45 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकाल. त्यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 5:30 युवावाणी या कार्यक्रमामध्ये हु एम आय ऑफलाईन अँड लाईफ बियॉन्ड सोशल मीडिया या विषयावरील गप्पा आणि गाणी आपण ऐकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सीमा पोंक्षे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्त विशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल माझं घर माझं शेत. यामध्ये आज आवड बळीराजाची शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम. 8:15 हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम. 8:30 संसद समीक्षा दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तर कालीन कामकाजाचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.
1: उपवास 6 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद.

0: आणि श्रावण
1: बेडेकर सात्विक शिंगाडापी सात्विक राजगीरापी आणि सात्विक उठवळापी
0: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादन आषाढी एकादशी संपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास
1: बेडेकर सात्विक शिंगाडापी सात्विक राजगीरापी आणि सात्विक उठवळास
0: आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक
2: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 सकाळी

0: आषाढी एकादशीचा उपवास, बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होळी खास,
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुद्धूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
4: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्नस आणा.
5: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे मारा.
6: बंडू, या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक, पौष्टिक, शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण, म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
5: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
6: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले केळीत की महा कशी, तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
5: उगीच म्हणालो आई, दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी, रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
7: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली.
8: आपल्या मुलीच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
9: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचे इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
8: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
9: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
8: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा.
10: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: स्वच्छतेचे भान
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
2: विद्यार्थ्यांप्रति तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
3: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी माते पिसळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
4: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
3: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
5: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
3: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
6: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले.
7: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
6: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतली आहे.
7: आता मी पण घेते.
8: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
9: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
10: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
11: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल. मुलांना खेळायला बागारायच्या नाही.
12: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
11: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा. रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
12: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
10: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
13: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ, विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आता सविस्तर बातम्या.

0: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसंच निषेधाचे फलक फडकवले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधला. जगभरात अशांतता आहे, त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. या सर्व अडचणींनंतरही भारतानं 7.7% आर्थिक वाढ नोंदवत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखलं असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले,
1: दल उनका कोई भी हो, उनके पास एक लंबा अनुभव है. ऐसे समय में उनके अनुभव की, उनके ज्ञान की

0: सर्व अडचणींनंतरही भारतानं 7.7% आर्थिक वाढ नोंदवत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखलं असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले,
1: दल उनका कोई भी हो, उनके पास एक लंबा अनुभव है. ऐसे समय में उनके अनुभव की, उनके ज्ञान की संसद को भी जरूरत है, देश को भी जरूरत है. और इसके लिए संसद का चलना, सार्थक चर्चा होना, मिलजुल करके देश को आगे ले जाने के संकल्प लेना, ये मैं समझता हूँ कि बहुत ही समय की मांग है. मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूँ.
0: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. यावेळी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली, तसंच या प्रतिनिधींनी सरकारनं आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत मोठ्या संख्येनं जमलेल्या तरुणांनी जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढला होता, त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही ठिकठिकाणी काल आंदोलनं करण्यात आली. पुणे, नागपूर, बीड, यवतमाळ, नाशिक, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी काल मोर्चे काढण्यात आले. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी केलेल्या दानाच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अजित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली. त्यांच्यावर इथल्या मोडी लिपीतील सुमारे 15,00,000 ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तसंच लंडन इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. विविध भारतीय आणि जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं अनुवाद समिती स्थापन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमध्ये श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर अशा 3 तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांच्या अनुषंगानं 115 कोटींच्या विकास कामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामं उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमरावती जिल्ह्यात पावसाची स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी राहिली, मात्र पेरणीनंतर पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: जून महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठी तूट होती, त्यामुळे अमरावती जिल्ह्यावरही त्याचा परिणाम झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोर धरल्याने परिस्थिती सुधारली. अमरावती विभागात जवळपास 58% शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण

0: जिल्ह्यात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. यामध्ये कापूस, तूर, उडीद, मूग, मका, तीळ व मेळघाटातील काही भागात भाताची सुद्धा लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, वेळेवर झालेला पाऊस, पेरणीनंतर रिमझिम येत राहिलेल्या पावसामुळे यंदा पिकं चांगली डौलदार उभी झाल्याचं दिसून आलं. ज्या भागात अजूनही पावसांची कमतरता आहे तिथे दुबार पेरणीची शक्यता व्यक्त केली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना आंतरमशागत तण नियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून जयंत सोनवणे.
1: 8 दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतीच्या कामांना परत सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल रात्री रोहा, पेण, अलिबागसह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात साधूगुरूंची पारंपरिक जागा वैष्णव आखाड्यानं द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महामंत्री संजय दाजी महाराज यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्यासाठी 3 वैष्णव आखाड्यांबरोबरच त्यांच्याशी संलग्न 1000 अधिक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्याला येणार आहेत. या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध असल्यानं हे काम सध्या स्थगित करण्यात आलं असल्याचं वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवाडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा अकलूस इथं झाला. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून 31 जुलैपर्यंत राज्यभर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना नव्यानं शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. राज्यात काल झालेल्या 2 रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले, तर मुंबईच्या मानखुर्द परिसरात काल सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवावर काल पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. येत्या रविवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात काल बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची तर विदर्भात हलक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग, पुणे, कराड, बीड आणि आंबेजोगाई इथं जोरदार वारे वाहिले. आजही कोकण घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं नोंदवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

0: रवींद्र साठे यांच्या आवाजात संजय सुरमुरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मानसिंग जावीर यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, हाच कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोते, आधुनिक काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. नियंत्रण कक्ष, डिजिटल मॉनिटरिंग, विविध विभागांमधील समन्वय आणि तात्काळ निर्णय प्रक्रिया यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक प्रभावी होत आहे. आषाढी वारीचं नियोजन हे प्रशासनातील उत्कृष्ट समन्वय, नियोजन क्षमता आणि लोकसेवेचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवे.

0: सिसल. सर नमस्कार, दिनखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हा व्यवस्थापनामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला गर्दी होते आणि असंख्य वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून प्रशासन दक्षता घेत. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडं नक्की किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ याचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर किती वैद्यकीय अधिकारी आहेत, किती नर्सेस आहेत, किती आरोग्य सेवक आहेत, किती अँब्युलन्सेस आहेत आपल्याकडं, आणि हे सर्वांचं किती औषधं आपल्याला लागणार आहेत, सध्या साठा किती आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं करणार, फिरती वैद्यकीय पथकं जर आपल्याला तयार करायची असतील तर ती किती लागणार आहेत आपल्याला, यासाठी आवश्यक इतर काही संस्था, इतर काही दवाखाने, इतर काही खाजगी दवाखाने, डॉक्टर्स किंवा संस्था मदत करत असतात, तर अशा प्रकारच्या खाजगी संस्थांची किंवा वैद्यकीय व्यावसायिकांची मदत कशी मिळू शकते किंवा त्यांच्याबरोबर आपण जर कोलॅबरेट करू शकलो तर त्यांना एखादा भाग जर आपण देऊ शकलो आणि त्याचा समन्वय जर करू शकलो तर याचा सुद्धा खूप महत्वाचा भाग हा त्या नियोजनामध्ये असतो. आणि त्यानुसार मग एकदा आपल्याकडे उपलब्ध असणारे साधन सामग्रीचा अंदाज आला की मग अजून जर जास्त प्रमाणामध्ये जर लागणार असेल तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा सामुग्री, उदाहरणार्थ अँब्युलन्स मागवलं जातं, मनुष्यबळ मागवलं जातं, त्यांच्या तिथे त्या ठिकाणी नेमणुका केल्या जातात. आणि मग कोण व्यक्ती किती पथक कोणत्या ठिकाणी किती वाजता किती वेळ हे सर्व या सूक्ष्म नियोजन जे असतं ते आरोग्य विभागाचे अधिकारी करतात. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे आरोग्य त्यांचा जिल्हा परिषदेचा जो आरोग्य विभाग आहे त्याच्यानुसार हे नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक ज्या पद्धतीनं म्हणजे रस्त्यावरचं किंवा उपलब्ध जी ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतर रुग्णालय उपकेंद्र असतील, खाजगी दवाखाने असतील, याचं एकदा नियोजन झाल्यानंतर कदाचित म्हणजे बऱ्याच ठिकाणी जास्त खाटांची पण आवश्यकता असू शकते. म्हणजे आता सरकारी रुग्णालयामध्ये किंवा इतर निमसरकारी रुग्णालयामध्ये जरी खाटा असल्या आणि जास्त जर खाटा लागू शकल्या तर त्याच्यासाठी प्रायव्हेट जे काही म्हणजे खाजगी रुग्णालयामधल्या खाटा सुद्धा जिल्हाधिकारी आरक्षित करून टाकतात की जेणेकरून अचानकपणे जर आपल्याला गरज लागली तर त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा एक भाग आहे की आपल्याकडच्या संसाधनाची माहिती पण असणं गरजेचे आहे. मग कुठल्या ठिकाणी एक्सरेची व्यवस्था आहे, कुठल्या ठिकाणी ऑपरेशन होऊ शकतं, कशा प्रकारचं ऑपरेशन होऊ शकतं, किती सर्जन, किती अनेस्थेसिस्ट, अशा प्रकार किती लहान मुलांचे डॉक्टर्स, अशा विविध प्रकारच्या डॉक्टरांची पण माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठेवतात जेणेकरून अचानकपणे जर परिस्थिती उद्भवली तर या मंडळींशी संपर्क करून त्यांना पण त्या ठिकाणी ह्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी पाचारण करण्यात येतं. औषधं किती लागणार आहेत त्याचं नियोजन तर होतच होतं पण औषधाचा पुरवठा कसा होईल, तो वेळेत पोचतील कशी याचं पण नियोजन केलं जातं. मग ज्यावेळेला पारखी तिथे येते किंवा वारी तिथे येते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते की कोणत्या प्रकारचे रुग्ण वर उपचार झाले जेणेकरून एक अंदाज, ही हा जो डेटा आहे ही जी माहिती खूप महत्वाची आहे की एखाद्या ठिकाणी जर एखाद्या साथीच्या रोगाचा जर तुम्हाला दिसला रुग्ण तर त्याचा उगम कुठे नक्की होतंय आणि मग जर त्या ठिकाणी ती साथ किंवा तो रोग ज्या ठिकाणी येऊ शकतो किंवा पाण्यातनं निर्माण पाण्यातनं जे काही जंतू किंवा विषाणू जातात त्याच्यामधनं काही व्याधी होतात किंवा तिथं गलिच्छ किंवा अस्वच्छतेमुळे निर्माण होणारा व्याधी तर त्या बरोबर त्या ठिकाणी ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती गोळा केली जाते की नक्की कुठून पाणी प्यालात, कुठं राहिलात तुम्ही आणि मग त्या ठिकाणी जर अशुद्ध पाणी असेल तिथे जर तुम्हाला स्वच्छतेची गरज असेल किंवा इतर काही उपाययोजना करायची असेल तात्काळ ती उपाययोजना केली जाते जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ती पसरू नये. आणि याच्यासाठी जो की माहिती जी देवाणघेवाण आहे ती खूप गरजेची असते आणि मग डॉक्टरांच्या माध्यमातून नर्सेसच्या माध्यमातून पेशंटची जी तपासणी होते तो हा सगळा डेटा हा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ते जे प्रमुख असतात त्यांच्याकडे जातो, त्याचं अनालिसिस होतं आणि त्याप्रमाणे पुढील उपाययोजना केली जाते. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं, हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार,

किती खेपा होणार याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणी हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्या पूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्या वेळेला वारकरी चालू असतात चालत असतात रस्त्यानी त्यावेळेला यांची वाहतूक करणं मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं आणि मग ते करण्यासाठी पर्याय मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडस टाइम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकरी तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं त्याचं वेळापत्रक आखणं त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाच्या याच्यामध्ये कसा संबंध येतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधून सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे त्यात ते होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना याच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसील मध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधलं समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना एखादा निर्णय एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं कसं करायचं कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळे मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात उपविभागीय स्तरावर प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतीकरण झालेलं आहे तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध

0: आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वांचं नियंत्रण, सर्वांचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याचे पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्या तीन महत्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य, म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो, त्याच्यापर्यंत पोहोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामधील काही निर्माण होणारे काही संवाद असतील, तर तेच ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पण खूप महत्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार, या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा.
1: श्रोतेहो, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची, संस्कृतीची आणि सामाजिक एकतेची ओळख आहे. या भव्य सोहळ्यामध्ये असते प्रशासनाची दूरदृष्टी, नियोजन, कौशल्य आणि विविध यंत्रणांचा समन्वय. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाची ही गाथा आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण माहिती जाणून घेत होतो. आणि माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी, यशदासचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
4: नमस्कार
3: सर. आज आपल्याकडे पेशंटच्या एका प्रश्न आलेला आहे. किशोर असं त्यांचं नाव आहे आणि वय 37 वर्ष आहे. ते विचारतात की मला नेहमी पित्ताचा त्रास होतो, तोंडात कडवटपणा आंबटपणा जाणवतो, दात शिवशिवतात, सतत आंबट ढेकर येतात आणि रोज 5 ते 7 वेळा शौचाला जावं लागतं. गेल्या काही वर्षांपासून पित्ताची गोळी घेतल्याशिवाय तर दिवसाला सुरुवातच होत नाहीये. हा त्रास माझा कमी होऊ शकतो का आणि पित्ताची गोळी बंद होऊ शकते का, काय सांगाल?
4: नमस्कार किशोर सर. योग्य आहार, योग्य जीवनशैली याचं पालन केलं आणि विरेचनासारखे पंचकर्मातले जर उपचार केले आणि योग्य औषध घेतली तर नक्कीच तुमची ही समस्या बंद होऊ शकते. अँटासिड्सच्या घटकांमध्ये पित्ताला मारक ठरणाऱ्या घटकांचा समावेश असतो, त्यामुळे

0: दीर्घकाळ जर याचा वापर होत राहिला तर पित्त तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. सतत अँटीऑक्सिडंट्स घेतल्यामुळे पचन संस्थेवरती, स्नायू आणि मज्जासंस्थेवरती देखील त्याचा परिणाम हा होऊ शकतो. पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरमद्रवम हे पित्ताचे गुण आहेत. त्यामुळे प्राकृत स्थितीमध्ये असणारं पित्त हे शरीरामध्ये स्निग्धता मेंटेन करणं, बुद्धीची तीक्ष्णता मेंटेन ठेवणं, शरीरातील उष्णता मेंटेन ठेवणं, दृष्टी, तहान, चव, त्वचेवरचं तेज या घटकांसाठी कारणीभूत असतं. अवेळी खाणं, फार तिखट तेलकट खाणं, चमचमीत पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ नेहमी खाणं, रात्रीचं जागरण करणं, खूप प्रवास करणं, खूप प्रकाशामध्ये किंवा उष्णतेमध्ये काम करणं, बदलत्या शिफ्टमध्ये काम करणं किंवा खूप दिवस नाईट शिफ्ट करणं, अशा कारणांनी पित्त हे विकृत होतं आणि त्याच्यामुळे छातीत पोटात जळजळ होणं, आंबट ढेकर येणं, खाल्लेल्या अन्नाचे ढेकर सतत येत राहणं, जेवल्यानंतर लगेचच पोट गच्च होणं किंवा खूप गॅसेस होणं, तोंड आंबट किंवा कडवट होणं, मळमळ होणं, डोकं दुखणं, अशा प्रकारचे त्रास हे उद्भवू शकतात. जर याच्यावरती वेळेत उपाययोजना केली नाही तर याच्यामुळे अल्सर्स होणं, कोलायटिस, आयबीएस याच्यासारखे आजार हे होऊ शकतात. आता तुम्ही जी लक्षणं सांगत आहात त्याचं बरंच साधर्म्य आयबीएस म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम प्रमाणे आहे. याला आयुर्वेदामध्ये आम्ही ग्रहणी किंवा संग्रहणी असं म्हणतो. याच्यामध्ये काही खाल्ल्यानंतर लगेचच शौचालय होणं, कधी पातळ किंवा कधी घट्ट शौचालय होणं, चिकट शौचालय होणं, शौचावट्टे शेंबडासारखा पदार्थ किंवा आव पडणं, मुरडा मारून शौचालय होणं, पोटामध्ये नेहमी गुडगुड आवाज होणं, अशा प्रकारची लक्षणंही असू शकतात. कारण या तक्रारी आयुर्वेदिक चिकित्सेने पूर्णपणे बऱ्या देखील होऊ शकतात.
1: नक्कीच, किशोर सरांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. पुढेही आपण ही चर्चा कंटिन्यू ठेवणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो, पित्ताच्या तक्रारी किंवा कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींवरती तुम्हालाही योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. पत्ता: श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क: 8308 83 08 54, 8308 83 08 54, 8308 83 08 54. डॉक्टर निखिल, खरं तर बऱ्याच लोकांना असं अजीर्ण, अपचन किंवा पित्ताच्या तक्रारींचा त्रास होत असतो, तर त्यासाठी तुम्ही काही उपाय सांगाल का?
0: आयुर्वेदानुसार सकाळी आणि रात्री 10 ते 2 जी वेळ असते ती पित्ताची असते. त्यामुळे सकाळी जर या वेळेमध्ये जेवण घेतलं तर त्याच्यावरती पाचक पित्ताचा चांगला परिणाम होतो आणि अन्नाचं पचन हे सहज होण्यासाठी मदत होते. रात्री 10 ते 2 या वेळेमधली झोप ही चांगली आणि शांत झाली तर पित्ताचे जे दोष असतात ते कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे ज्यांना पित्ताशी रिलेटेड त्रास हे जास्त जाणवतात त्यांनी या गोष्टी पाळणं हे खूप गरजेचं असतं. चवीला गोडसर असणारे अन्न पदार्थ म्हणजेच दूध, फळभाज्या, फळं अशी पदार्थ किंवा कडू आणि तुरट चवीचे पदार्थ हे उत्तम पित्तशामक गुणधर्माचे असतात. ओवा, धणे, जिरे, बडीशेप आणि खडीसाखर यांचं मिश्रण हे जळजळ कमी करण्यासाठी मदत होते. शीतली आणि शीतकारी नावाचे प्राणायाम जर रोज 10 ते 15 केले तर शरीरातील उष्णता आणि वाढलेले पित्त कमी होऊन थंडावा येण्यासाठी मदत होते.
1: खूप सोपे आणि घरगुती उपाय डॉक्टर निखिल तुम्ही सांगितलेले आहेत पित्ताच्या तक्रारींवर. अशाच चर्चा आपण पुढेही करणार आहोत पुढच्या भागात, पण तोपर्यंत श्रोते हो, पित्ताच्या तक्रारींवर किंवा कोणत्याही जुनाट व्याधींवर योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. आमचा पत्ता: श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. आणि संपर्क: 8308 83 08 54, 8308 83 08 54, 8308 83 08 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात डॉक्टर निखिल रणदिवे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू

0: करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. डॉक्टर सत्येन गुजर सर, नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. ओंकार आयुर्वेद मध्ये गुडघ्यांची, कुरच्यांची किंवा गादीची झीज असणाऱ्या रुग्णांमध्ये काही स्पेसिफिक आयुर्वेदिक उपचार करतात का? कारण या सगळ्याबद्दलच गेले काही भाग आपण बोलतोय.
1: अगदी महत्वाचा प्रश्न आहे. मागचे काही एपिसोड आपण गुडघेदुखी बद्दलच बोलत आहोत. संधिवात असू देत, आमवात, वात रक्त, त्याच्यामुळे असणारे गुडघेदुखी, त्याच्यासाठी असणारे उपचार. बऱ्याच वेळेला संधिवात होतोय म्हणजे गुडघ्यांची झीज होत जाते, गादीची झीज होते, कुरच्यांची झीज होती आहे, आणि हळूहळू त्रास वाढत जातोय. आणि जितकी झीज उडणार तसं हाडे एकमेकांना घासली जाणार, दुखावा जास्त वाढणार, ऑस्टिओस्पर्स तयार होतात, ऑस्टिओफाईट्स तयार होतात, बोनी स्पर्स तयार होतात. हे जितकं वाढत जाईल तितकं रुग्णाचं चालणं हे अवघड होत जातं, आणि असे पेशंट हळूहळू बेड रिडन पण होऊ शकतात. सो इथपर्यंत स्टेज जाऊ नये. कितीतरी रुग्ण येत असतात, संधिवात झालेला आहे, गादीची झीज सुरू झालेली आहे, जास्त चाललं कीच दुखतं, लगेच जाणवतो असं नाही, जिने चढ उतर करताना त्रास होतो, खाली बसलं की उठताना त्रास होतो, म्हणजे ऑलरेडी गादीची झीज व्हायला सुरुवात झाली, कुरच्यांची झीज व्हायला सुरुवात झाली. हेच त्रास पुढे चालत राहिले तर मे बी पूर्ण गुडघ्याची झीज होऊन गुडघा बदलण्यापर्यंतची वेळ येऊ शकते. सो इथपर्यंत स्टेज येऊ नये म्हणून आत्ताच आपल्याला काही प्रॉपर आयुर्वेदिक उपचार करता येऊ शकतात. आणि प्रॉपर जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की गादीची झीज असू देत, कुरच्यांची झीज असू देत, हाडांची झीज व्हायला सुरुवात जरी झालेली असली तरी प्रकृतीनुसार, रुग्णानुसार, कारणानुसार जर योग्य आयुर्वेदिक उपचार झाले तर ही झीज सुद्धा भरून येऊ शकते. आतापर्यंत असे ओंकार आयुर्वेदमध्ये कितीतरी पेशंट आहेत की ज्यांचे ग्रेड 1 ग्रेड 2 चा ऑस्टिओआर्थ्रायटिस आहे, ज्यांचा कुरच्यांचा त्रास आहे, इंजुरीज झालेल्या आहेत, काही धागे कुरच्यांचे तुटलेले आहेत, लिगामेंट इंजुरी आहेत, मेनिस्कस टेअर आहे, गादी झिजायला सुरुवात झालेली आहे, बोनी स्पर्स पण तयार व्हायला लागले, इतक्या स्टेज पर्यंत गेलेला आहे. असे पेशंट आतापर्यंत आपण जे काही डिझाईन केलेले काही ट्रीटमेंट्स आहेत, मग त्याच्यामध्ये पोटातली घेणारी आयुर्वेदिक औषधं असू देत, स्नेहपान असू देत, काही जानुबस्तीसारखे पंचकर्म उपचार असतात, पिंडस्वेद सारखे पंचकर्म उपचार असतात, काही स्पेसिफिक बस्ती आपण ह्याच्यामध्ये डिझाईन केलेल्या आहेत, ज्या वातशमन बस्ती आहेत, बृहन बस्ती काही वेगळी असतात, काही यापन बस्ती आहेत ज्या स्पेसिफिक झीज भरून आणण्याचं काम करत असतात. आयुर्वेदाने काही यापन बस्ती सांगितल्या आहेत, रसायन बस्ती सांगितल्या आहेत की जे रिज्युविनेशनचं काम करतात, शरीरातला नको असणारा भाग भरून आणण्याचं पण काम करत असतात. सो या बस्तीचा पण आपण पेशंटनुसार हे कोणती औषधं वापरायची ते डिझाईन करतो. प्रत्येक पेशंटला हेच औषध अशी गोष्ट नाही, त्यानुसार जर आपण उपचार केले, त्यानुसार पंचकर्म उपचार झाले, त्यानुसार नंतर बृहन उपचार झाले, स्पेसिफिक नवीन पेशी तयार होण्यासाठी रसायन चिकित्सा आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. जिथं झीज झाली आहे, जी पेशी मृत झाली आहे, ती रसायन चिकित्साने हळूहळू पुन्हा काम पण करायला लागू शकते. त्याच्यामुळे गुडघ्यांची झीज होत चाललेली आहे ही जी भीती रुग्णांच्या मनामध्ये एक असते तसं बिलकुल नाहीये. आपल्याला फक्त योग्य मार्गाने जाणं गरजेचं आहे. त्रास सुरू झाला की लगेच आयुर्वेदिक उपचारांकडे वळणं गरजेचं आवश्यक आहे. मग असे उपचार रुग्णानुसार व्यवस्थित झाले तर रुग्णांमध्ये रिझल्ट नक्की मिळू शकतात.
0: नक्कीच हेच योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचार हवे असतील तर श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात डॉक्टर सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया गाणी मनातली.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं नाग देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम फाटक यांचं होतं.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेले जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड.
2: 4 वर्षांच्या BSc ऑनर्स ऍग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू.
1: अमानांकन दर्जा प्राप्त विद्यालय, अत्याधुनिक वायफाय कॅम्पस, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड. तुम्ही आपल्या www.jbkagri.in या वेबसाईटला भेट देखील देऊ शकता.
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्नस आणा.
6: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे बारा.
7: बंडू, या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण, म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
6: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
7: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले, केळी इतकी महाग कशी, तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
6: उगीच म्हणालो आई, दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी, रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
8: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली.
9: आपल्या मुलीच्या सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
10: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर सातारा.
9: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा सावकार समूहाचा विश्वास. पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम.
10: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा.
9: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100. सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, जैतापुर सातारा.
11: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल अरुण यांचं होतं. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, तसंच 8:40 पायी वारी पंढरीची संत श्री तुकाराम महाराज यांच्या सातारा जिल्ह्यातील पालखी आगमनाचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH युथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल झाले आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसिडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसिडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसिडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसिडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस

अचा वास्केज यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार, व्यवसाय, विकास, सागरी क्षेत्र, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं, बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी, त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त, सह आयुक्त अशा पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियमबाह्य, आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह

यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून पुरात दगावलेल्यांची संख्या 10 पोहोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700 अधिक लोकांची सुटका केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. ओमान इथं सुरू असलेल्या एफआयएच युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं. ही स्पर्धा एफआयएच युथ हॉकी 5US विश्वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि एचएस प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी आणि एफआयएच युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची
1: आकाशवाणी. प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन अश्विनी वाघमोडे. निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगी. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

श्रोतेहो नमस्कार। राम कृष्ण हरी, पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे। ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा आनंद कंद आहे। ज्या वाटेने जायचं आहे ती वाट ही आनंद रूप आहे। आणि ज्याला या वाटेने वाटचाल करायची तो वारकरीही आनंद यात्री आहे।

0: आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे, असे म्हणणारे तुकोबार आहे. जग ही आनंदाची अभिव्यक्ती आहे असं मानतात. काल संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी इथल्या नीरा नदीवरील पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं आला. फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि फुलांच्या वर्षावानं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. वारीच्या दरम्यान पोलीस यंत्रणा कशी काम करते याविषयी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.
1: पूर्ण पोलीस फोर्स इथं तैनात झालेले आहे. खास करून आमचं आता पालखीसोबत येणारे वाहने यांना क्लिअर करण्यासाठी आम्ही गामा कमांडो फोर्स तैनात केलेले आहे. तर खास करून गामा कमांडो फोर्स हे बाईकमध्ये असतील फोर्स हे जे ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम ते करणार आहे. आणि इथं आम्ही AI ड्रोन सिस्टम्स तैनात केलेले आहे जेणेकरून आम्हाला किती भाविक हे पालखीसोबत येत आहेत आणि किती वाहनं आहे आणि किती किलोमीटरचं पूर्ण गर्दी आहे हे सगळं आम्हाला इमिडिएट एक तासात दोन तासात आम्हाला यायचं ड्रोन मार्फत हे सगळं आम्हाला भेटणार आहे. तसेच आम्हाला अँटी ड्रोन तुम्ही इथं बघू शकता अँटी ड्रोन आहे ते बेकायदेशीर ड्रोन ते चालवणार आहे. त्यांना सूचना आहे की तुम्ही ड्रोन चालू नका. आम्हाला ड्रोनचा व्हिडिओ फोटो सगळं आम्हाला देणार आहे. आणि तसेच आमचं पार्किंगसाठी QR कोड दिलेले आहे जे बाहेरून येणारे भाविक हे सगळ्यांना आम्ही QR कोडद्वारे हे करायचं आहे.
0: संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा काल माढा तालुक्यातील वडशिंगे इथं आला होता तर संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा करमाळा तालुक्यातील कंदर इथं होता. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयात पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण पार पडलं. या पालखी सोहळ्याविषयी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले,
2: हा पालखी सोहळा हा रिअली अविस्मरणीय आहे. यामध्ये शेकडो वारकरी भाग घेतात. खेड्यापाड्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आता पावसाचा सीझन चालू आहे परंतु पाऊस ऊन वारा याचे तमा न करता या सगळ्यांची पावले पंढरीकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात. विठ्ठलकडे एकच आकडा आहे की आमच्या बळीराजाला सुखी कर, भरपूर पाऊस पाणी होऊ दे एवढीच एक विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे.
0: वारी म्हणजे परमेश्वरावरील अढळ श्रद्धा भक्ती आणि समर्पणाचं सर्वोच्च प्रतीक आहे. इथं कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही, सर्वांना समान आदर आहे. प्रत्येकाला मानसन्मान आहे आणि प्रत्येकाला प्रेम आहे. वारीमध्ये पैशांपेक्षा माणुसकीचं महत्व अधिक असतं. आजवर लाखो वारकरी या यात्रेमध्ये सहभागी झाले पण कुणाशी कुणाचं भांडण नाही आणि कशाबद्दल तक्रारही नाही. अशाच आशयाचं मनोगत व्यक्त केलंय सिने अभिनेते भाऊ कदम यांनी.
3: खूप बरं वाटतंय. म्हणजे मी जो अभंग ऐकला होता विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची ते साक्षात दर्शन मला इथे मिळतंय बघायला मिळतंय आणि त्यांच्यावर चालायला मिळतंय. आणि हा जो आनंद आहे हा वेगळा आहे. आणि श्रीमंत असुद्धा गरीब हे एकत्र मिळून मिसळून चाललेत आणि खूप शिस्तबद्ध पद्धत बघून मला खूप बरं वाटतं. यावर्षी तर खूप सुविधा झाल्यात. म्हणजे ग्रामविकासाने ज्या सुविधा केल्यात त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटलो. माऊलींना विचारतोय तुम्हाला कसं वाटतंय सुविधा मिळत आहेत का सगळं. तर सगळे खुश आहेत आनंदी आहेत आणि मी आभार मानतो सरकारचे की त्यांनी या सुविधा दिल्या ज्या पूर्वी नव्हत्या आणि आता मिळतात. त्यामुळे शिस्तबद्ध लोक आणि मला वाटतं पुढच्या वर्षी अजून वाढणार आहेत.

विनोबा भावे यांनी आपल्या गीताई पुस्तकात म्हटलंय, ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी, सांख्य योगे तसे कोणी कर्मयोगेही आणिक। याचा अर्थ कोणी ध्यान मार्गानं, कोणी सांख्य मार्गानं, तर कोणी कर्म मार्गानं आत्मदर्शन साधतात। मात्र हे तिन्ही मार्ग वारकर याच्या भूमिकेत मार्गामध्ये एकवटतात। या तिन्ही मार्गांचा एकच महामार्ग वारीच्या स्वरूपात उभा राहतो।

0: अभावी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांविषयी माहिती दिली आहे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी.
1: महावितरणतर्फे प्रत्येक ठिकाणी विसावा जिथं जे आहे त्याचबरोबर जिथं जिथं मुक्काम आहे या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित ठेवण्याचं काम महावितरण करत आहे. कर्मचारी प्रत्येक ठिकाणी डेप्युट केलेले आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही आणि विद्युत पुरवठा अखंडित राहील अशी काळजी महावितरण घेत आहे. आणि जल्लोषात आमचे सर्व कर्मचारी अधिकारी इथं अकलूजमध्ये नातेपुतेमध्ये उपलब्ध असून जल्लोषामध्ये या दोन्ही पालख्यांचं स्वागत जल्लोषात करत आहे.
0: वाई म्हणजे धार्मिक परंपरा नसून मूल्य संस्कारांची ही शाळा आहे. नम्रता, सेवा, सहकार्य आणि शिस्त हे तिचे मुख्य आधारस्तंभ आहेत. प्रत्येक वारकरी दुसऱ्याला मदत करत करत पुढे जात असतो. इथं मी यापेक्षा सुद्धा आपण हे जास्त महत्वाचं असतं. हा बदलच माणसाच्या विचारांना जाग करणारा आहे. वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाचा आरोग्य विभागही सदैव तत्पर असतो. याविषयी अधिक माहिती दिली आहे माळशिरसचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब जानकर यांनी.
2: आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्वाच्या मानाच्या ज्या पालख्या आहेत त्यांचा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे. तर आमच्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विभागाकडून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे व वारकऱ्यांची सेवा देण्यासाठी आपण सज्ज आहोत. तर आपल्या आरोग्य विभागामार्फत आपल्याकडे 121 आरोग्य नेमलेले आहेत. त्यासोबतच आपल्याकडे माळशिरस तालुक्यामध्ये 43 आरोग्य औषध उपचार केंद्र आपला दवाखाना तयार केलेले आहेत. त्यासोबतच 5 प्रोमो आयसीयू सेंटर उभे केलेले आहेत. त्यासोबत आपले 11 आरोग्यरथ आहेत. त्यासोबतच आपल्याकडे 2 वैद्यकीय पथक आहेत आणि या पद्धतीने आपण सगळी सेवा लोक वारकऱ्यांना देत आहे. प्रत्येक 2 किलोमीटर आपलं औषध उपचार केंद्र आहे. औषध उपचार केंद्रामध्ये आपल्या सर्व प्रकारच्या औषधं असतील, सर्व प्रकारच्या गोष्टी असतील, आपण त्यांना सर्व वारकऱ्यांच्या सेवेसाठी देत आहोत. सर्वसाधारणतः मुख्य समस्या अशा असतात की लोक चालत चालत येतात आणि त्यामुळे त्यांचे गुडघेदुखी असेल, पाय दुखणे असतील, ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस ऊनामुळे उलटी मळमळ असेल, अशा प्रकारचे सर्वसाधारण किरकोळ आजार असतात. आणि एखादं इमर्जन्सी म्हटलं तर एखादं दम लागणे, धाप लागणे किंवा हार्ट अटॅकच्या अशा काही घटना घडतात त्यावेळेस आपण तात्काळ सेवा देतो. आपल्याकडे 102 ॲम्ब्युलन्स आहेत. आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 16 102 ॲम्ब्युलन्स आपण कार्यरत ठेवले आहेत. प्रत्येक बुथवर एक आपलं ॲम्ब्युलन्स आहे. त्यासोबतच 108 ॲम्ब्युलन्स आपल्या पालखीसोबत आहेत. एका पालखीमध्ये 5 108 ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स 2 आहेत व जे ग्रामीण रुग्णालय आहेत व उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी लगेच रेफर करतो.
0: या वारीमध्ये वारकरी सांगत असतात की वारीमध्ये चालताना त्यांना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. काहींना नात्यांचंच महत्व समजलं, काहींना क्षमाशीलतेची ताकद मिळाली, साधेपणातला आनंद उमगला. यंदाच्या वारीमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्याचं काम करणाऱ्या आणि पर्यावरण रक्षण तसेच पर्यावरण जनजागृती आपल्या भारुडातून करणाऱ्या संध्या साखी आम्हाला भेटल्या.
3: आज मी या तुकोबा रायांच्या वारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने पर्यावरणाची वारी निघाली पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून भारुडातून संपूर्ण पुण्यापासून पंढरपूरपर्यंत या प्लास्टिक हटवा, पर्यावरण सुरक्षित ठेवा, प्रदूषण नियंत्रित करा या विषयांवरती भारुडातून लोक प्रबोधन करत मी निघालेले आहे. आणि यावर्षी आम्ही थोडा वेगळा विषय घेऊन लोकांना समजावून सांगतोय की बाबा आम्ही भारुडकार खोटं नाही सांगणार, जे काय असेल ते खरं सांगणार. आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे कोणते कोणते माहित आहेत का वारकरी गावकरी, जरा लक्ष देऊन ऐका. पाणी जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण आणि बाबांनो वायू प्रदूषण आणि त्याचबरोबर बाबांनो ध्वनी प्रदूषण, हे इतके गंभीर

0: गंभीर प्रश्न आहेत, परंतु आपण स्वतः यावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे. आणि त्यासाठी बाबांनो सगळ्यात पहिल्यांदा प्लॅस्टिक वापरायचं बंद केलं पाहिजे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे आणि अनैसर्गिक साधने वापरून आपले जगणे झाले खोटे, आपले जगणे झाले खोटे. पण बाबांनो अहो प्लॅस्टिक जाळता हवेत सुटती, डायऑक्सिन आणि प्युरान विषारी हे दोन महाभयंकर वायू या प्लॅस्टिकला जाळल्यानंतर हवेमध्ये शिरतात आणि श्वासा वाटे शरीरात जाती. आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी. म्हणून बाबांनो महिलांना खास करून आम्ही विनंती करतो की घरातला कचरा जाळत असताना कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक जाळू नका. आणि हे प्लॅस्टिक जाळल्यामुळं तुमच्याच आरोग्याला धोका होणार आहे. आणि जाळण्यापेक्षा बाबांनो प्लॅस्टिक वापरू नका असा संदेश देत आम्ही या वारीच्या वाटेवरती चाललो आहोत. माझ्या आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी विनंती करते की आपण या संदेशाचा योग्य आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा, ही नम्र विनंती.
1: गेली अनेक वर्ष या वारीमध्ये संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत सहभागी होऊन वारकरी फुलचंद नागटिळक हे वारकऱ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देतात, पर्यावरण रक्षणाचं महत्व पटवून देतात आणि जनजागृती देखील करतात. चला त्यांना भेटूयात.
2: ही वारी म्हणजे समतेची वारी, ही वारी म्हणजे मानवतेची वारी, ही वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची वारी. या वारीमध्ये आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढांतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव, सत्य कर्म माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती तरमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोन्जन्मी सेवा घडावी याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल. हे जे गाडगा आहे पिढ्यान पिढ्या राहू शकतो पण आपला देह राहू शकत नाही. म्हणून आपण खाऊ न गुटका, आनंद मिळतो लटका, कर्करोग होणं संसार होतो फाटका, झाला गुटका बंदी मावा कोण होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, बघावल कर्माचा भोग, खेळ नकोस कधी मटका, संसार होईल कायमचाच फाटका. संत जगासाठी मागतात आणि वारकरी स्वतःसाठी. तर संत गाडगेबाबांनी काय मागितले यंदा? जय हरी बरसाव्या सरीवर सरी चिंब भिजा वारकरी, वारकऱ्याच्या होई बक्कळ तारामळ दुर्भावा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी, या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी, एकतर झाड लावू आरोग्याची वारी घेऊन जाऊ घरी रामकृष्णारी, चला जाऊया पंढरपुरी रामकृष्णारी, बरसाव्या सरी वसरी चिंब भिजा वारकरी.
1: वारी सोहळ्याच्या वाटचालीत काही ठिकाणी रिंगण केलं जातं. कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य पटांगणात झालं. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात. नाम गजर चालू होतो. एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात. या तालातच वायू वेगानं अश्व धावत येतो आणि प्रदक्षिणा करतो आणि सगळे त्याला अभिवादन करतात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या रिंगणाविषयी अधिक माहिती दिली वयोवृद्ध वारकरी धर्मराज काकडे यांनी.
3: 1998 पासून वारी करत आहे. तर ह्या वारीमध्ये गोड रिंगण 3 होत्यात, उभे रिंगण 2 होत्यात. पहिलं रिंगण बेलवाडी मध्ये होते, त्यात बकऱ्याचं पण रिंगण होते. पहिले झेंडेकरी पळवत्यात, नंतर तुळशी हंडा पळवत्यात, नंतर विनयकरांना पळवत्यात, नंतर अश्व. एका अश्वावर स्वतः तुकाराम महाराज, मोका अश्व असतात, त्याच्या तुकाराम महाराज असतात अशी सगळ्यांची भावना असते. आणि दुसरा अश्व मोहिते पाटलांचा असतो, तो अश्व पळतो. आणि तुकाराम महाराजांचा अश्व त्या अश्वाला पुढं जाऊन देत नाही. माझा एक अनुभव असा आहे, आता माझं 72 वय आहे आणि अजूनपर्यंत पण मी रिंगणामध्ये पळतो. आणि हे भगवंताची तुकाराम महाराजांची कृपा आमच्यावर असल्यामुळं ह्या वयात पण काय काय 99-100 वर्षेवाले पण रिंगणात पळत्यात. तुम्ही निस्वार्थपणाने वारी केली तर भगवान तुम्हाला प्रसन्न होतो आणि तुमचं आयुष्य वाढवतो. अजूनपर्यंत मला कसलीही गोळी चालू नाही. विठू याकडे काही मागणं मागायचं नसतं, तो आपलं आपोआपच आपल्याला देतो.

0: असतो.
1: या वारीमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं सेवा करत असतो. चहा नाश्ता या स्वरूपात वारकऱ्यांची सेवा केली जाते. हे करत असताना एक आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना व्यक्त केली आहे मुंबईच्या महिला वारकरी वर्षा शिंदे यांनी.
2: हा अनुभव म्हणजे ना एक आपल्या शारीरिक देहापासून मानसिक देहापर्यंत जाण्याचा हा एक खुला मार्ग आहे. आणि त्याच्यातून आम्ही जो आलेलो आहोत मुंबईवरून आलेलो आहोत आम्ही, तर आमचं असं नियोजन होतं की वारीला यायचं, वारीकरांची सेवा करायची आणि त्यातूनच पालखीचं दर्शन घ्यायचं आणि त्या सेवेतूनच माऊलीला आपली सेवा सेवे श्रद्धा भक्ती तिथेच अर्पण करायची.
3: बरेच असे भक्त आहे जे ज्यांना वारी चालणं जमत नाही पण एका सेवेच्या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा करून आपली वारी साधत आहे.
2: हो हो, आम्ही पण 8 किलोमीटर चाललो संत गाडगे महाराजांच्या दिंडीसोबत. आता इथे साफसफाई किंवा वारकरी येतात त्यांची सेवा, कोण पाय दाबून देणं, जे आपल्याला जे करता येईल ते शक्य, त्यांना अन्न धान्य मदत जरा असं.
3: वर्षा ते किती वर्षापासून तुम्ही करताय?
2: नाही मी हे 3 वर्ष झालं करते.
3: 3 वर्षापासून तुम्ही सलग ही सेवा करता?
2: हो हो हो, येतोय.
3: आणि काय वेगळा अनुभव आला का?
2: वेगळा अनुभव म्हणजे तो एक असा अनुभव आहे ना की आपण भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडे जाण्याची सुरुवात इथूनच असते, हे खरं आहे.
3: वर्षा ते खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. रामकृष्ण.
2: रामकृष्ण.
1: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच इतर संतांच्या पालख्याही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. मुक्ताबाईंची पालखी, संत सोपानदेवांची पालखी, संत निवृत्तीनाथांची पालखी, संत गजानन महाराजांची पालखी, रुक्मिणी मातेची पालखी आणि संत निळोबा रायांची पालखी, अशा सर्व पालख्या मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. आता सर्वच वारकऱ्यांना आस आहे ती विठ्ठल दर्शनाची.

0: पायी वारी पंढरीची आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन अश्विनी पागमोडे, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगे, संकलन अभिराम सराफ, सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 9 वाजले, श्रोतेहो आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
3: चिंतन हाच चिंतामणी.

0: पेक्षा खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: चिंतन करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. चिंतनाचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. जीवनविद्या सांगते की देवाचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन जर तुम्ही सतत केलं तर तुमचे विचारही त्याप्रमाणे येते. जसं तुमचं स्मरण तसे तुमचे विचार, जसं तुमचं चिंतन तसे तुमचे विचार. एकदा का तुमचं स्मरण सुधारलं की तुमचे विचार सुधारतील, आणि एकदा का तुमचे विचार सुधारले की मग उच्चार आचार हे सर्व सुधारतील. म्हणून मी नेहमी सांगतो की सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. पण आज काय परिस्थिती आहे? आज जर आपण पाहिलं तर आज परिस्थिती उलट आहे असं आपल्याला दिसून येईल. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. माऊलींच्या हरिपाठामध्ये हे सांगितलेलं आहे. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी. म्हणजे पारा जसा हाताला लागतो पण तो हातात येत नाही, त्याप्रमाणे सुख हाताला लागतं पण ते हातात मात्र येत नाही. म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं म्हटलेलं आहे. हे असं का होतं? हे असं होतं याचं कारण म्हणजे आपलं अनिष्ट चिंतन किंवा आपलं वाईट स्मरण. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे अशी जी आज परिस्थिती आहे त्याला कारण म्हणजे आपलं वाईट स्मरण किंवा आपल्या ठिकाणी आपण करीत असलेलं अनिष्ट चिंतन हे होय. आणि म्हणून नामस्मरण करा असं सर्व संत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. हरिपाठातही ज्ञानेश्वर माऊलींनी नामस्मरणाची महती वर्णन केलेली आहे. ते म्हणतात, तीर्थव्रत नेम भावेविण सिद्धी, वायाची उपाधी करीती जना. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसाहारी, असं म्हटलेलं आहे. माऊली सांगतात की आपल्या अंतःकरणात भगवंताची दृढ निष्ठाभाव नसताना तीर्थक्षेत्राला जाणं, व्रतवैकल्य करणं, नाना प्रकारचे नेमधर्म करणं म्हणजे व्यर्थ कष्ट करणं होय. अशानं अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही. करतळावर ठेवलेले आवळे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरीला आकळू शकतो. आपल्या अंतःकरणात हरीला प्रत्यक्ष उभा करतो. ते सांगतात की एरवी भावबळ नसताना हरी आकळण्याचा, प्राप्त करून घेण्याचा यत्न करणं म्हणजे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याची व्यर्थ धडपड करणंच होय. हे सांगत असताना ते म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. माऊली सांगतात की माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेनं

साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्म तत्व नाम रूपान संपूर्ण सगुण आहे असा अनुभव मला प्राप्त झाला. मला सांगायचा मुद्दा काय की सुखी होणं खरं तर सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. पण आज परिस्थिती मात्र उलट आहे आणि म्हणून संत नामस्मरण करा असं पुन्हा पुन्हा सांगतात. देवाचं स्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की देवाचा तुम्हाला ध्यास लागला पाहिजे. देवाचा ध्यास लागणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संसारी लोक जे असतात त्यांना कशाचा ध्यास असतो? बहुतेक सर्व लोकांना पैशाचा ध्यास असतो, काहींना सत्तेचा ध्यास असतो, काही लोकांना तर दारूचा ध्यास असतो. कधी एकदा संध्याकाळचे 5 वाजतात अशी ते वाट पाहतात आणि त्यांचे पाय दारूच्या गुत्त्याकडे वळतात. म्हणून आम्ही सांगतो की जगामध्ये देव भरलेला आहे की नाही हा वादाचा विषय आहे. देव आहे की नाही हा विषय वादाचा आहे, पण या जगात दारू भरलेली आहे हे मात्र वादातीत आहे. दारूचा ध्यास असणारे हे लोक काम करतात, पण त्यांना ध्यास असतो तो मात्र दारूचा. त्याचप्रमाणे रेसला जाणारे जे लोक असतात तेही काम करतात, पण त्यांच्या डोक्यात मात्र घोडा असतो. म्हणून ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन असं म्हटलेलं आहे. ध्यान म्हणजे ध्यास, ध्यान म्हणजे मेडिटेशन नव्हे तर ध्यान म्हणजे ध्यास. म्हणून ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, म्हणोनी अवघे धरा पांडुरंग दृढ धरा असं म्हटलेलं आहे. पांडुरंग दृढ धरा म्हणजे पांडुरंगाचं ध्यान करा असं सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी. आळी हा एक किडा आहे, त्या किड्याला एक पक्षी जाऊन चोच मारतो. त्या पक्षानं त्या किड्याला चोच मारली की त्या आळीला खूप दुःख होतं. तेव्हा त्या आळीला म्हणजे त्या किड्याला त्या पक्षाचा ध्यास लागतो. तो येणार आणि आपल्याला चोच मारणार, तो येणार आणि आपल्याला चोच मारणार असा विचार करता करता, असं चिंतन करता करता त्या आळीलाच पंख फुटतात आणि ती उडून जाते अगदी त्या पक्षाप्रमाणे. आता ही आळी काय डोळे मिटून ध्यान करत होती का? ती डोळे मिटून ध्यान करत नव्हती, तर त्या आळीनं त्या चोच मारणाऱ्या पक्षाचा ध्यास घेतलेला होता. तिला त्या पक्षाचा ध्यास लागलेला होता. कंस जो होता त्यालाही कृष्णाचा ध्यास लागला होता. आपलं शास्त्र सांगतं कंस कृष्ण स्वरूप झाला, कारण काय तर ध्यास. कुणाला प्रेमानं ध्यास लागतो, कुणाला द्वेषानं ध्यास लागतो. आता शिशुपाल जो होता त्याला कृष्णाचा ध्यास लागला होता. कृष्ण हा त्याचा एक नंबरचा शत्रू. वास्तविक कृष्ण हा त्या शिशुपालाचा आतेभाऊ होता, पण त्याचा तो एक नंबरचा शत्रू होता. कृष्णाबद्दल त्याच्या मनात द्वेष होता, द्वेषानं त्याला म्हणजे त्या शिशुपालाला कृष्णाचा ध्यास लागला होता आणि शेवटी तो कृष्णमय झाला. गोपींच्या संदर्भात बोलायचं झालं तर गोपी ज्या होत्या त्या प्रेमानं कृष्णमय झाल्या. गोपी कृष्णावर प्रेम करत होत्या, कृष्णाबद्दल त्यांच्या ठिकाणी प्रेम होतं, प्रेमानं त्या गोपींना कृष्णाचा ध्यास लागला होता आणि म्हणून त्या गोपी प्रेमानं कृष्णमय झाल्या. जशा गोपी तशी यशोदा, गोपी प्रेमानं कृष्णमय झाल्या आणि यशोदा वात्सल्यानं कृष्णमय झाली. ती कृष्णावर अगदी पुत्रवत प्रेम करत होती. ती ज्या वात्सल्यानं कृष्णावर प्रेम करत होती त्या वात्सल्यानं ती कृष्णमय झाली. ज्याला आपण भक्ती असं म्हणतो ती भक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे गोडी. भक्ती, प्रीती, प्रेम या साऱ्यांचा अर्थ काय? तर गोडी. कुणाला दारूची गोडी, कुणाला आपल्या बायकोची गोडी,

0: कुणाला आपल्या नवऱ्याची गोडी, ही जी गोडी आहे या गोडीलाच भक्ती, प्रीती, प्रेम असं म्हणतात. म्हणून एका जनार्दनी प्रेम अति गोड असं नाथाने म्हटलेलं आहे. देवावर प्रेम करा असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. जीवनविद्या सांगते की देवावर प्रेम करायचं ते समरसून करायचं. देवावर प्रेम करताना ते समरसून केलं पाहिजे. आता हे असं प्रेम करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहेस, आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.
2: सोन्यासारखे शब्द चोवीस कॅरेट गोकुळ दूध किती दाटता.

0: चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 9:15 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम अमृत कलश.
1: श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सांगली जिल्ह्यात महिला हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा आज आपण तिसरा भाग ऐकूया.
2: सर, आज तुम्ही इतके सक्सेसफुल व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक आहात, लोक तुम्हाला ओळखतात, पण मला विचारायचं आहे की तुमच्या यशाचं जर गुपित सांगायचं असेल तर आपण काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
3: माझ्या यशाचं गुपित म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एक जी आयुष्यामध्ये खंत होती मला की आपण स्वतः काहीच खेळलो नाही, तालुका जिल्हा काही खेळलो नाही. एक फार महत्त्व म्हणजे अशा अपेक्षा वाढल्या होत्या माझ्या की आपण खेळाडू तयार करून अशा पद्धतीचे खेळाडू नॅशनल खेळावेत. एक नॅशनल खेळल्यानंतर वाटायला महाराष्ट्राचा एखादा कॅप्टन व्हावा. 9 कॅप्टन महाराष्ट्राचे झाले माझे. त्यावेळी पुन्हा माझी अपेक्षा वाढत गेली एखादा इंटरनॅशनल खेळाडू व्हावा. तो बघता बघता भारतीय संघाची कॅप्टनशिपच मला आमच्या मुलीला मिळाली. अशा पद्धतीनं ह्या कोचनं त्या केवळ मुलांच्या वरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे बाहेरचे भयंकर प्रलोभन वाईट आहेत. मी माझ्या कुटुंबासोबत कधीही आयुष्यात फिरायला गेलो नाही, किंवा मारुती रोडला ह्या 5 शाळा सुटल्यानंतर कधीही मारुती रोडला मी फिरलो नाही. फक्त माझं क्रीडांगण आणि मी रात्री 9 वाजता मी भिलोडीला जात होतो. म्हणजे मी 9:45 घरी पोचत होतो.
2: अच्छा.
3: हा, आणि सकाळी 6 बसने येत होतो. एवढा वेळ दिला तरच खेळाडू घडतात, वर खेळाडू घडत नाहीत.
2: आणि मला वाटते तुमचं ते सातत्य, चिकाटी,
3: त्याच्यामुळे
2: आज तुमच्या ज्या मुली आहेत खेळाडू त्या इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहोचल्या आहेत. बरोबर. सर, तुम्ही आजपर्यंत जितके ह्या खेळाडू घडवलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी तुमच्याकडनं सगळ्यात मोठी गोष्ट काय शिकलेली आहे की ज्या आज त्या इतक्या सक्सेसफुल आहे, तुम्हाला काय वाटतं?
3: हा, बऱ्याच मी मुली मला आता फोन येतात काही वेळेला, सर तुम्ही त्यावेळेला अत्यंत स्ट्रिक्ट वागला. जेव्हा आमच्या मुली स्वतःच्या मुली ग्राउंडवरती जायला त्यावेळेला असं वाटतं की देसाई सरच त्यावेळेला बरोबर होते.
2: अच्छा.
3: हा, कारण फारच नियमावली कडक होती मॅडम. म्हणजे त्यांना कोणतीही फॅशन न करू देणं काय. आजही त्या सगळ्या माझ्या मुली सर्वसामान्य राहतात, अत्यंत सर्वसामान्य आहेत आजही. म्हणजे त्यांच्याकडे आजही कुठली फॅशन विशन त्यांच्याकडे रुजलेली नाही. इतकंच नव्हे, त्यांचे आई वडील त्या मुलींना कुठला ड्रेस घेताना मुलींना विचारत होते तुमच्या सरा

0: चालतं का ड्रेस असले
1: अच्छा
0: असा कलर चालतो का म्हणजे इतकं ते पालक सुद्धा माझ्याशी समरस होते आणि टोटल कुटुंब सगळं आम्ही एकत्रित असल्यासारखं
1: म्हणजे त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव होती
0: होती
1: आणि ते पाळायचे हे म्हणाला
0: पायात शूज सुद्धा नव्हते मॅडम आमच्या मुलींच्या सॉक्स शूज आणि नी पॅड ही लांबच राहिलं सगळं
1: अरे बापरे
0: हा अशा उन्हात पूर्णपणे बेअर फूटने खेळत होत्या पुन्हा पुन्हा आम्ही बूट घेतले मग त्यांना किट बॅग केले महापौर चषक जिंकल्यानंतर त्यांना सगळ्यांना घड्याळ बक्षीस दिले म्हणजे मीच दिले त्यातले आहे ते पैशात हे तुमचे पैसे आहेत तुमचं तुम्ही ठेवा
1: बरोबर सर एखादा खेळाडू जेव्हा आपण घडवता त्याला प्रशिक्षण देता तर तेव्हा त्याच्यामधली प्रतिभा महत्वाची आहे की मेहनत याबद्दल आपण काय सांगाल
0: मॅडम दोन्ही पाहिजेत प्रतिभा तर आहेच आहे प्रतिभा असल्याशिवाय तो खेळाडूच बनत नाही परंतु नुसता प्रतिभासून चालणार नाही त्या जोडीला मेहनत केली तरच हे चांगलं आहे केवळ प्रतिभा असली तर काय उपयोग नाही आणि केवळ मेहनत असेल तरी उपयोग नाही तेवढा प्रतिभाच पाहिजे तिला
1: अच्छा
0: हा मगाशी मी त्या उदाहरण सांगितलं ना की नववीत असताना तिला कुणी फोटोत घेतलं नाही ती मुलगी दहावीत तिची ही प्रतिभाच तयार झाली ना एकदम देश लेवलला ती फर्स्ट मिळालं तिला प्राईज 11 तर इंटरनॅशनल झाली म्हणजे ही तिच्याकडे प्रतिभा
1: बरोबर
0: एवढेसे कष्ट कमी पडत होते सुरुवातीला पुन्हा मात्र उत्साही झाली ती
1: अच्छा सर आता इतक्या मॅचेस खेळाडूंनी तुमच्या खेळलेल्या आहे पण एखादी मॅच जेव्हा हारतात अपयश येतं तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचं मॉरल कसं वाढवता किंवा त्यांना कसं प्रेरित करता
0: मॅडम खेळताना मी फक्त दोन गोष्टी महत्वाच्या बघत होतो की मुलगी सहज हारता कामा नाही जेव्हा त्या खेळून प्रयत्न करून
1: 100% देऊन
0: 100% त्याच्यामध्ये झोकून देऊन जर हारले असतील ती शेवटी त्या टीम चांगल्या असतातच त्यावेळेला मात्र कधी रागवत नव्हतो मी त्यांना प्रत्येकाला शाबासकी देत होतो आणि उद्यापासून सराव स्टार्ट पुन्हा कारण हे आपल्याला हरलेलं काढायचं आहे
1: बरोबर
0: हा म्हणजे एक उदाहरण सांगायचं तर स्टेडियमवरती आमच्या मुली सुरुवातीलाच मी घेऊन गेलो एका मुलीनं आम्हाला त्या दुसऱ्या संघानं आम्हाला 0-0 मारलं
1: अच्छा
0: हा मग त्या मुलीला सहज मी बोललो की अरे एखादा पॉईंट द्यायचा हायस्कूलच्या मुली आहेत नवीन आहेत ती मला कुत्सतपणानं बोलली सर पॉईंट मिळवून घ्यायचा असतो मागून घ्यायचा नसतो
1: अच्छा
0: म्हणल्यानंतर मनामध्ये ती भयंकर अशा गोष्टी फार त्रास देत होत्या मी इतका सराव केला मॅडम 2 वर्षांनी त्याच मुलीच्या टीमला कधी हरवलं त्यांना कळलं पण नाही
1: क्या बात आहे
0: हा म्हणजे अशा पद्धतीनं आमच्या डोक्यात स्पीड फार महत्वाचं असते यातलं हा रागवणं आणि त्या मुलांच्यावरती प्रेम करणं हे सुद्धा महत्वाचं आहे
1: अच्छा
0: हा नुसतं रागवून ऐकणार नाहीत आणि नुसतं गोड बोलून खेळणार नाहीत
1: सर जर तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे नव्याने आयुष्य जगण्याची जर संधी मिळाली तर तुम्ही पुन्हा व्हॉलीबॉल हाच खेळ निवडाल का
0: 100% व्हॉलीबॉल खेळ निवडेन आणि माझी शाळा मला या शाळेमध्येच नोकरी मिळावी असं मला वाटेल कारण इतकी छान शाळा मॅडम नाही मी आजही म्हणतो ना माझं आरवाडे स्कूल होतं आणि त्या ठिकाणचे जे आमचे करंदीकर मॅडम असतील वाळवेकर सर असतील ए व्ही आपटे सर असतील आमचे आरवाडे अण्णा असतील आमचे डी के चौगुले असतील ए व्ही आपटे ह्या लोकांचं जे प्रोत्साहन मला मिळालं मी आयुष्यभर त्यांना विसरू शकत आणि त्याच पद्धतीनं भिलोडी गावामध्ये माझे जे चितळे चषक मी भरवत होतो 14 वर्षे फार सुंदर टुर्नामेंट आम्ही भिलोडीला घेत होतो जय भवानी क्रीडा मंडळाची स्थापनाच मी केलेली आहे भिलोडीत व्यायामशाळा बांधलेल्या आहे 14 वर्षे राज्यस्तरीय आम्ही पुरुष आणि महिलांच्या स्पर्धा घेत होतो पूर्णपणे काकासाहेब चितळे नानासाहेब चितळे आणि चितळे कुटुंबीय यांचं फार मला आर्थिक सहकार्य मिळत होतं एक महत्त्वाचा मॅडम माझ्याकडे प्रामाणिकपणा हा एक फार महत्त्वाचा घटक आहे कधी 1 रुपयामध्ये इकडे तिकडे होत नाही सामाजिक तर नाहीच नाही त्यामुळं निश्चित माझ्यावरती आमचे ग्रामस्थ सगळे विश्वास ठेवतात सगळे ग्रामस्थ मला मदत करतात चांगल्या पद्धतीनं माझी शाळा आणि ग्रामस्थ भिलोडी हे फार चांगलं आहे आयुष्यात चांगलं मिळालंय
1: सर आता इतक्या वर्षापासून

0: पण म्हणजे तुमचं आयुष्यच तुम्ही व्हॉलीबॉल या खेळाला समर्पित केलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर व्हॉलीबॉल हा एक शब्द कोणी उच्चारला तसं तुमच्या मनात पहिल्या भावना काय असतात?
1: मॅडम, मी आज घरात एक बॉल ठेवलेला आहे. माझं नातू किंवा माझे नात खेळा लागले त्या आवाजाने मी तृप्त होतो.
0: क्या आवाज आहे?
1: आवाजाने मी तृप्त होतो. माझ्या घरावरती जर बघितला तर तुम्ही लोबो सुद्धा व्हॉलीबॉलचा आहे. माझ्या खिडकीवरती बघितलं तर व्हॉलीबॉलचाच लोबो आहे. तर हे सगळं माझं जीवनच व्हॉलीबॉलमय आहे.
0: अच्छा.
1: माझ्या कुटुंबाला जर भयान सहकार्य केलेलं आहे या बाबतीत.
0: सर, जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे. आजची युवा पिढी, तरुण पिढी, त्यांना जर व्हॉलीबॉलच नाही कुठल्याही खेळामध्ये जर करिअर करायचं आहे तर त्यांना आपण काय संदेश द्याल की त्यांनी कोणता मार्ग निवडला पाहिजे, काय करायला पाहिजे जेणेकरून ते सक्सेस होतील, यशस्वी होतील?
1: आज बऱ्यापैकी जर पाहिलं तर मी युवा खेळाडूंच्यासाठी मी एक महत्वाचा संदेश सांगतो की अभ्यास हे करिअर आहेच तुमचं, परंतु त्याच्यासोबत खेळावरती पूर्णपणे लक्ष देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव करत गेला, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शक मिळाले, जीवनामध्ये ही जी 20-22 वर्षे जी आहेत ती केवळ खेळावरती आणि अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर निश्चितपणानं तुमचं आयुष्य हे चांगलंच घडतं आणि त्याच्यामधनं तुम्हाला यशच प्राप्त होतं. भले त्यात नॅशनल खेळा अगर न खेळा, निदान शारीरिक क्षमता तर वाढेल.
0: बरोबर.
1: आयुष्यामध्ये पुष्कळ आपल्याला दुःख सहन करावे लागतात, त्याला फाईट कशी करायची, समोर कसं जायचं हे फक्त खेळाडू जास्त करू शकतो.
0: बरोबर.
1: अन्यथा कोणी करू शकत नाही. खेळाडूकडे तो गुण असतो. आणि मला सर्वांनी सांगायचं आहे, आता पूर्वी आमच्याकडे क्लब सिस्टीम मॅचेस चालायच्या, आज पूर्णपणे आर्थिक दृष्टीनं विचार केला तर ते कमी होत निघाले. मॅडम, आम्ही शाळेतनं एक मॅचेस टूर्नामेंट खेळून आलो, रात्री मी शाळेतच मुक्काम करतो तो आम्ही मुली.
0: अच्छा.
1: आणि शाळेतनं सकाळी तिथं सगळं आवरून नाही दुसऱ्या गावाला खेळायला जात होतो. एवढ्या क्लब मॅचेस आम्ही खेळत होतो. जवळजवळ त्या काळात 3,000 बक्षीस असायचं. 1.5 ते 2 लाख रुपये आम्ही बक्षीस मिळवले शाळेला.
0: हा.
1: तर सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे, तरुण पिढीला, मुलं असू देत किंवा मुली असू देत, मुलींना तर मी नेहमी सांगतो पुन्हा मुलं झाल्यानंतर खेळता येत नाही. आत्ताच खेळून घ्या तुम्ही, कारण पुन्हा काय आपल्या आपल्या प्रपंचात गुरफटतात मुलं. आणि मुलांना तर निश्चित सांगतो की केवळ बाहेर फिरणं आणि मित्रामध्ये बसणं, ते काय मोबाईल पाहणं, म्हणजे हे करिअर नाही. आईबापावरती बोजा टाकतो आपण. आपण काही तर घडलं पाहिजे आणि मग तुम्हाला बोलायला वाव आहे.
0: बरोबर.
1: हा, जगायला वाव आहे. नाहीतर देशातली फक्त संख्या वाढते, काय उपयोग आहे त्याचा?
0: म्हणजे मला आयुष्यात काय व्हायचं आहे त्याचा जो काय म्हणतात दृष्टिकोन हा आपला क्लिअर असणं आवश्यक आहे.
1: का पाहिजे क्लिअर पाहिजे दृष्टिकोन, मला हे घडायचं आहे.
0: बिलकुल. आणि त्याच्यासोबतच जिद्द, सातत्य, चिकाटी आणि एक आपलं डिसिप्लिन लाईफ.
1: डिसिप्लिन, अगदी शिस्त, तर महत्व शिस्तीलाच जास्त द्यायचो.
0: बरोबर.
1: हा, कारण शिस्त आली की ती सगळंच तयार होत आहे.
0: बिलकुल. आणि माणूस मला वाटतं तसा चांगला घडत जातो,
1: रस्त्यानं सरळ चालतो.
0: बरोबर. एक सुकर मार्ग त्याला जगण्याचा मिळतो. बरोबर.
1: आणखीन एक महत्व सांगतो, हे संपूर्ण खेळत असताना माझं देश कुटुंब हे अत्यंत त्यांनी त्याग केलेला आहे. कारण मी घरात फक्त जेवायला संध्याकाळी जात होतो, कुठं निघालाय काय निघालाय हे कधी नाही. माझी मिसेस शोभा देसाई हे सुद्धा कायम 2 बॅगा भरलेल्या असायच्या. शॉर्ट ट्रिपला 1 बॅग आणि मोठ्या ट्रिपला मोठी बॅग, अशा पद्धतीनं मला कुटुंबाची मदत होती. कुठं निघालं आहे असं कधीही विचारलं नाही आणि त्यांना हौस वाटायची की आपल्या घरातलं आपले मिस्टर हे आपले निघालेत. माझ्या मुलांची तर भेट माझी कधीतरच होत होती, कारण रात्री 9-9:30 वाजता गेल्यानंतर मुलं झोपलेली असायची आणि सकाळी 6 वाजता मी येत होतो बसनं, त्यावेळी मुलं झोपलेली असायची.
0: म्हणजे सर, तुमच्या या यशाच्या मागे कुटुंबाचा खूप मोठा हात आहे, त्यांचा सपोर्ट आहे.
1: फार मोठा सपोर्ट आहे.
0: आणि मला वाटतं एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं आहे तर कुटुंबाचा सपोर्ट हा अत्यावश्यक आहे.
1: सपोर्ट असला पाहिजे, आपल्या मित्रमंडळीचा सपोर्ट असला पाहिजे, हे सगळ्यांची गरज आहे.
0: देसाई सर, आज आपण इथे आलात आणि एक व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून आपण जे इतके खेळाडू आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहेत त्याबद्दल तर आपलं अगदी मनापासून अभिनंदन आहेच. आणि आज आपण इथे आलात, आपलं

0: संपूर्ण जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांना सांगितलात त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले अगदी मनापासून धन्यवाद मानते. नमस्कार.
1: नमस्कार. आकाशवाणीचा आभार मानतो मी.
2: श्रोते हो, आत्ताच आपण सांगली जिल्ह्यात महिला हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकलात आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आज कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ऐकूया माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभा दिसे रंग काही क्षणातच.
4: बाळे, कोण शिवल्या आहेत का बंद? हाय
5: तात्या, दाढ लावून तू खालिया म्हणजे लावून बसलोय.
4: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय. उठ आधी आणि माधव मिशनला जा फास्टात.
5: वय, दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
7: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होळी खास.
8: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
7: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
8: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
9: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

प्रभातीचरंगा या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, 22 जुलै हा दिवस भारतीय प्रजासत्ताकाचा ध्वज स्वीकार दिवस म्हणून ओळखला जातो. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेत राष्ट्रध्वजाचा ठराव मांडण्यात आला. आपल्या देशाच्या अभिमानाचा आकांक्षेचा मानबिंदू अशी या तिरंग्याची ओळख आहे. देशातील अब्जावधी नागरिकांच्या आशा आकांक्षा अस्मिता आणि असीम त्यागाचं तो प्रतीक आहे. हा तिरंगा आपल्याला आपल्या वैभवशाली इतिहासाची आणि भविष्यातील प्रगतीची याद करून देतो. ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या अवघ्या 24 दिवस आधी म्हणजेच 22 जुलै 1947 रोजी भारताच्या संविधान सभेनं या तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून अधिकृत मंजुरी दिली. भारताचा हा राष्ट्रध्वज कसा अस्तित्वात आला याचाही एक रंजक इतिहास आहे. आपण जो तिरंगा पाहतो आहोत तो या स्वरूपात येण्यापूर्वी अनेक बदलांमधून गेलाय. भारताला स्वतःचा स्वतंत्र ध्वज असावा यासाठी अनेक दशक प्रयत्न सुरू होते. 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथील पारसी बागान चौकात भारताचा पहिला अनाधिकृत ध्वज फडकवण्यात आला. यात लाल पिवळा आणि हिरवा असे 3 आडवे पट्टे होते. त्यानंतर मॅडम भिकाजी कामा यांनी 1907 मध्ये जर्मनीच्या स्टुटगार्ट इथं भारताचा ध्वज फडकवला.

फडकवला. हा परदेशात फडकवला गेलेला पहिला भारतीय ध्वज होता. 1921 मध्ये आंध्र प्रदेशचे स्वातंत्र्य सैनिक पिंगली व्यंकय्या यांनी एक ध्वज तयार केला, ज्यामध्ये लाल हिरवा हे रंग होतेच, मात्र त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या सूचनेनुसार पांढरा रंग आणि त्यात प्रगतीचं प्रतीक म्हणून चरखा जोडण्यात आला. 1931 मध्ये कराची येथील काँग्रेस अधिवेशनात तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव संमत झाला. यामध्ये केशरी पांढरा आणि हिरवा असे रंग होते आणि मध्यभागी चरखा होता. या ध्वजाला 22 जुलै 1947 रोजी अंतिम स्वरूप मिळालं, म्हणून हा दिवस ध्वज स्वीकार दिवस म्हणून साजरा केला जातो. 24 मार्च 1947 रोजी इंग्रजांनी भारत सोडण्याची घोषणा केल्यानंतर भारताचा ध्वज निश्चित करण्यासाठी तातडीनं एक विशेष ध्वज समितीची स्थापना करण्यात आली. या समितीनं चरख्याऐवजी सम्राट अशोकाचं धर्मचक्र ध्वजाच्या मध्यभागी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या संविधान सभेच्या बैठकीत या तिरंग्याला भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता देण्यात आली. राष्ट्रध्वजाच्या रचनेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका महत्वाची होती. त्यांनी राष्ट्रध्वजाच्या अंतिम रचनेला आणि त्यात अशोक चक्राचा समावेश करण्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. तिरंग्यामधील अशोक चक्राचा आग्रह हेतुपूर्वक होता. अशोक चक्र हे केवळ एका राजाचं प्रतीक नसून ते न्याय समता आणि प्रगतीचं द्योतक आहे. सम्राट अशोकाच्या राजवडीत कल्याणकारी राज्य आणि सामाजिक न्यायाची संकल्पना राबवली गेली होती, जी स्वतंत्र भारताच्या संविधानाचा गाभा असणार होती. स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा किंवा संप्रदायाचा प्रतिनिधी नाही, तो संपूर्ण देशाचा सर्व नागरिकांचा असावा. अशोक चक्र हे सार्वभौम नैतिक कायदे आणि मूल्यांचं प्रतीक आहे. अशोक चक्राच्या 24 आऱ्या या अविरत चालणाऱ्या काळाच्या आणि गतीच्या प्रतीक आहेत. संविधान सभेत बोलताना डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वजाच्या रंगाचं केलेलं विश्लेषण हे महत्वाचं आहे. केशरी रंग शौर्य स्वार्थरहित त्याग आणि वैराग्याचा दर्शक आहे. आपल्या नेत्यांनी भौतिक लाभापासून दूर राहून स्वतःला देशकार्यासाठी वाहून घ्यावं हे हा रंग दर्शवतो. पांढरा रंग हा प्रकाशाचा आणि शांततेचा मार्ग आहे. आपल्या आचरणाला योग्य दिशा दाखवणाऱ्या सत्याचा हा मार्ग आहे. हिरवा रंग आपल्या मातीशी आणि निसर्गाशी असलेलं नातं दर्शवतो. ज्या वनस्पतींवर आणि शेतीवर सर्व सजीवांचं जीवन अवलंबून आहे त्या समृद्धीचं हे प्रतीक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा भारताचं संविधान लागू झालं आणि देश प्रजासत्ताक बनला, तेव्हा याच तिरंग्याला भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून कायम ठेवण्यात आलं. आज तिरंगा हा जगामध्ये भारताची ओळख, देशाचं सार्वभौमत्व आणि आपल्या समृद्ध वारशाचा सर्वात मोठा मानबिंदू ठरला आहे.

श्रोतेहो, दरवर्षी 26 जुलै रोजी संपूर्ण भारत कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानानं, उत्साहानं आणि आदरानं साजरा करतो. हा दिवस केवळ एक लष्करी विजयाचा उत्सव नाही, तर तो आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवर प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या असीम धैर्याला, शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला वंदन करण्याचा दिवस आहे. 1999 मध्ये भारतीय सैन्यानं ऑपरेशन विजय यशस्वीपणे पूर्ण करून कारगिलच्या दुर्गम शिखरांवर पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आणि शत्रूचे मनसुबे धुळीला मिळवले. आजच्या युवा पिढीला भारतीय सैन्याच्या पराक्रमाची ही गाथा फारशी ज्ञात नसेल, मात्र या युद्धातून आपण पुन्हा एकदा पाक सैन्याला धूळ चारली हा इतिहास आहे. ही सुरुवात होते 1999 सुरुवातीला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उच्च पातळीवर चर्चा सुरू होती. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी शेजारी राष्ट्राशी मैत्रीचे संबंध राहावेत ही भारताची पारंपरिक भूमिका पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्याचवेळी या शांतता चर्चेच्या पाठीमागे पाकिस्तानी सैन्यानं एक कुटील डाव रचला होता. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा दोन्ही बाजूंचे सैनिक कडाक्याच्या थंडीमुळं आणि बर्फवृष्टीमुळं आपापल्या उंच पर्वतीय चौक्यांवरून तात्पुरते मागे सरकतात, नेमका याच संधीचा फायदा घेत पाकिस्तानी घुसखोरांनी आणि सैनिकांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं. त्यांनी कारगिल, द्रास, मुश्कोह आणि बटालिक सेक्टरमधील भारताच्या मोक्याच्या चौक्यांवर बेकायदेशीर ताबा मिळवला. मे 1999 मध्ये जेव्हा स्थानिक मेंढपाळांनी भारतीय सैन्याला या घुसखोरीची माहिती दिली तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य समोर आलं. शत्रू अत्यंत उंचावर आणि बंकरमध्ये सुरक्षित ठाण मांडून बसला होता, तर भारतीय सैन्याला खालून उघड्या मैदानातून चढाई करायची होती. लष्करी दृष्ट्या हे आव्हान अत्यंत कठीण आणि अशक्यप्राय वाटणारं होतं. शत्रूला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन विजय सुरू केलं. उणे तापमान, रात्रीची गोठवणारी थंडी आणि उभ्या कड्यांवरून होणारा शत्रूचा गोळीबार, अशा भीषण परिस्थितीतही भारतीय जवानांचं मनोबल डगमगलं नाही. या युद्धात भारतीय लष्कराला भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत मोलाची साथ दिली. तसंच भारतीय तोफखान्यातील बोफर्स तोफांच्या भडीमारानं शत्रूंचं कंबरड पार मोडून टाकलं. या युद्धातील सर्वात महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे टोलोलिंग आणि टायगर हिल या शिखरांवरील विजय. तत्कालीन 18 ग्रेनेडियर्सचे कर्नल, आता निवृत्त ब्रिगेडियर खुशाल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवान शत्रूशी भिडले. 12-13 जून रोजी टोलोलिंगवर ताबा मिळवल्यानंतर 4 जुलै रोजी भारतीय सैन्यानं अत्यंत महत्वाचं असलेलं टायगर हिल शिखर काबीज केलं आणि तिरंगा फडकवला. टायगर हिल हे राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावर होतं. इथून शत्रूला भारतीय सैन्याच्या सर्व हालचालींवर आणि रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांवर स्पष्ट नजर ठेवता येत होती. घुसखोरांकडे स्वयंचलित शस्त्र आणि विमानविरोधी तोफा होत्या, त्यामुळं टायगर हिल जिंकणं भारतासाठी अत्यंत गरजेचं होतं. तिथला विजय निश्चित होताच सैनिकांचे फोटो देशाच्या शौर्याचे प्रतीक बनले. टायगर हिलवरील पराभवानंतर पाकिस्तानचं मनोधैर्य पूर्णपणे खचलं. तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ घाबरून अमेरिकेत गेले आणि त्यांनी युद्धविरामाची भाषा सुरू केली. परंतु भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी खंबीर भूमिका घेत स्पष्ट केलं की जोपर्यंत आम्ही प्रत्येक सीमेवरून या पाकिस्तान

0: त्यांनी घुसखोरांना बाहेर काढत नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही. टायगर हिल 4 जुलैला जिंकलं असलं तरी सीमेवरील इतर भागातून सर्वच्या सर्व घुसखोरांना पूर्णपणे पिटाळून लावण्यासाठी 26 जुलैपर्यंतचा कालावधी लागला. 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्यानं कारगिलच्या दऱ्याखोऱ्यांमधून शेवटच्या पाकिस्तानी सैनिकाला कंठस्नान घालत आणि पळवून लावत संपूर्ण क्षेत्रावर भारताचं नियंत्रण प्रस्थापित केलं. म्हणूनच 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून इतिहासात अजरामर झाला. या 2 महिन्याच्या युद्धामध्ये भारतीय सैन्यानं दाखवलेलं शौर्य अद्भुत असं होतं. प्राणांची पर्वा न करता .48-75 वरून तिरंगा फडकवणारे कॅप्टन विक्रम बत्रा, अवघ्या विशीत देशासाठी प्राणांची आहुती देणारे लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव आणि रायफलमन संजय कुमार अशा अनेक वीरांनी रणमैदानात पराक्रमाची शर्थ केली. या विजयासाठी भारतानं आपल्या 527 वीरपुत्रांना गमावलं. कारगिल युद्ध हे जगातील अत्यंत उंचावर लढल्या गेलेल्या मोजक्या युद्धांपैकी एक आहे. हा दिवस आपल्याला देशाची एकात्मता आणि जवानांप्रती कृतज्ञ राहण्याची शिकवण देतो. आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत कारण सीमेवर देशाचे जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्या अमर हुतात्म्यांना आणि त्यांच्या वीर माता पित्यांना कोटी कोटी प्रणाम करूया. कार्यक्रमात आता ऐकूया व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वलवडकर यांनी कारगिल विजय दिनानिमित्त व्यक्त केलेलं मनोगत.
1: नमस्कार, मी व्हेटरन ग्रुप कॅप्टन डॉक्टर श्रीकांत वलवडकर सर्व भारतीयांचे कारगिल युद्ध विजय दिवसानिमित्त सर्वांचं अभिनंदन करतो, सर्व भारतीयांचं. कारण युद्ध फक्त युद्धभूमीवर लढलं जातं असं नाही आहे, तर प्रत्येक भारतीयाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि प्रत्येक फ्रंटवर निराळ्या निराळ्या आघाडीवर आपण हँड्स डाऊन जिंकलेलो आहोत आणि भारताची एक छबी जी तयार झाली इंटरनॅशनल लेवलवर, त्याची क्रेडिबिलिटी खूप उच्च प्रमाणावर सिद्ध झालेली आहे. सर्व भारतीयांचं या यशाबद्दल अभिनंदन करतो. हे शेवटचं सेंचुरीमधलं 20व्या सेंचुरीमधलं शेवटचं युद्ध होतं. 1999 साली 3 मेला आपल्या लक्षात आलं की पाकिस्तानी एक फुलिश ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि आपल्या ज्या पोस्ट आहेत 132 पोस्ट ऑलमोस्ट त्यांनी कब्जा केला होता आणि तिथून ते लेह लडाख आणि सियाचिन श्रीनगरपासून काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करणं त्यांचा होता की ज्यामुळे सियाचिन भारताला सोडावं लागेल आणि काश्मीर मुद्दा जो त्या वर्षापासून भिजत घोंगड आहे तो आपण इंटरनॅशनल लेवलवर नेऊन सोडवायचा आपल्या बाजूने आणि निर्णय आपल्या बाजूने यावा असा प्रयत्न करण्याचा त्यांचा प्लॅन होता. परंतु त्यासाठी आपल्याला लक्षात आलं की पाकिस्तानशी पीसफुल ट्रीटी करणं किती अवघड आहे. कारण पाकिस्तानचे राज्यकर्ते, पाकिस्तानचे मिलिटरी लीडर्स आणि पाकिस्तानचे रिलिजियस लीडर्स हे 3 फ्रंट्सवर तिघे जण 3 दिशेने जातात. त्यामुळे भारताची जरी इच्छा असली आपल्या नेबर बरोबर चांगलं वागण्याची तरी ते पाकिस्तान करू देईल असं लक्षात येत नाही. हे आपण युद्ध जिंकलं, थोडा लॉसेस झाले, परंतु या युद्धामध्ये तरुण मिलिटरी लीडर्स ज्या पद्धतीने त्यांनी युद्ध केलं ते अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. मिलिटरी लीडरशिप, पॉलिटिकल लीडरशिप आणि सिव्हिल सर्व्हिसेस ह्यांचे कोऑर्डिनेशनमध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेत आले ते पण एक कौतुकाची गोष्ट आहे. त्याविरुद्ध पाकिस्तानकडे आर्मी ठरवलं आणि प्राईम मिनिस्टर स्वतः म्हणले मला सांगितलं गेलं नव्हतं. किती शर्मेची गोष्ट आहे, किती त्यांच्यामधलं डिफरन्सेस लक्षात येतात. त्यामुळे देशाची क्रेडिबिलिटी कमी होते. एअरफोर्सचं इन्व्हॉल्वमेंट थोडं उशिरा झालं. 25 मेला एअरफोर्सला परवानगी दिली, CCS कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी निर्णय घेतला गेला की एअरफोर्सला परवानगी द्यावी. कारण एअरफोर्स जेव्हा पार्टिसिपेट करतं तेव्हा इट बिकम्स डिसिसिव्ह वॉर आणि एस्केलेट होतं, खूप मोठ्या प्रमाणात एस्केलेट होतं. फक्त आपला कौतुक पण करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण रेस्ट्रिक्शन घातले की लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस नाही करायचं आणि आपल्या एअर स्पेसमध्ये राहून त्या पाकिस्तानी पोस्टवर

0: अटॅक करून आर्मीसाठी सुखावह अशी वातावरण निर्माण करणं की ज्यामध्ये आर्मीच्या जवानांना आणि सैन्याला पुढे जाण्यामध्ये कमी त्रास व्हावा, आणि त्या पद्धतीनं आपण एअरफोर्सनी त्यात हे केलं, भाग घेतला. मला आठवतं 26 मेला एक विमान फ्लाईट लिफ्ट नचिकेता फ्लाय करत होते, MiG-27, की ज्याचं इंजिन फेल्युअर झालं आणि त्यांना इजेक्ट करावं लागलं. जेव्हा ते इजेक्ट केलं तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना घेराव घातला आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एक सिनियर मिलिटरी ऑफिसर पाकिस्तानचा आल्यानंतर हे प्रिझनर ऑफ वॉर आहेत आणि त्यांना आपण असं करू शकत नाही असं सांगून त्यांची त्यांना वाचवलं गेलं. परंतु त्याच दिवशी दुसऱ्या एका विमानामध्ये स्क्वॉड्रन आहुजा ते फ्लाय करत होते, MiG-21 होतं, की जे ज्याच्यावर इट वॉज अटॅक्ड ग्राउंड टू एअर मिसाईलने त्यांच्यावर अटॅक करण्यात आला. इजेक्ट केल्यानंतर ते जिवंत खाली उतरले, परंतु त्यांना नंतर जेव्हा आपल्याला बॉडी मिळाली तर त्यांच्या छातीमध्ये 2 गोळ्या त्यांना मारलं गेलं. पर्सनल रिपोर्टमध्ये सांगितलं की त्यांना मारलं गेलं आणि हे क्रूरता आहे पाकिस्तान सैनिकांची सैन्याची. त्यानंतर मग माझा कोर्समेट स्कडला पुंडीर निवेट हेलिकॉप्टर मधून तो तिथे फ्लाय करत असताना त्यांना मिसाईल अटॅक झाला, 4 जणांना हेलिकॉप्टरमध्ये वीरमरण आलं आणि हेलिकॉप्टर क्षतिग्रस्त झाला. वीरमरण मिळण्यासारखं दुसरी चांगली गोष्ट कुठली असेल? आणि या युद्धामध्ये म्हणजे ऑलमोस्ट 2 महिने आणि काही दिवस आपले युद्ध चाललं आणि 26 जुलैला फायनली युद्ध थांबलं. पण ह्यामध्ये पाकिस्तानची खूप नाचक्की झाली आणि प्राईम मिनिस्टर नवाज शरीफना अमेरिकेची मदत मागावी लागली. आणि जेव्हा बिल क्लिंटन त्यावेळचे प्रेसिडेंट अमेरिकेचे आपल्या प्राईम मिनिस्टर अटलजींना फोनवर सांगितलं की हे युद्ध थांबायला पाहिजे, तर त्यावेळी जी कंडिशन आपण घातली होती आपल्या भारताने ती ट्रेमेंडसली अभिमानाची गोष्ट आहे की पाकिस्तान यावेळी केलेली आहे. त्यांनी आधी सैन्य मागे घ्यावं, जे जे पोझिशन होती आधी ती पोझिशन त्यांनी आमचा एरिया वेकेट करावा आणि मग आम्ही बोलायला तयार आहोत. आणि हेच एक्झॅक्टली हेच वाक्य प्रेसिडेंट ऑफ अमेरिकेने नवाज शरीफ सांगितलं. नवाज शरीफाने त्याला मान्यता दिली. ते बाहेर परत गेल्यानंतर मग आपण ज्यावर चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. अतिशय उत्तम उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आपण प्रत्येक फ्रंटवर डिप्लोमॅटिकली मिलिटरीली आपण जिंकलेलो आहोत आणि त्याबद्दल सर्व भारतीयांचं कौतुक करायला पाहिजे. युद्ध अशी गोष्ट आहे की जिथं देश पूर्ण एकत्र येतो आणि त्यामुळे ती एनर्जी जी असते ती सैनिकाला मोटिवेट करते. या युद्धामध्ये 4 परमवीर चक्र आणि 11 महावीर चक्र प्रदान करण्यात आले. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मेक इन इंडिया हे स्वागतार्ह पाऊल आपण उचललेलं आहे आणि यामध्ये उज्ज्वल भविष्य आपल्या भारतासाठी नक्कीच निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्व भारतीयांना मी सांगतो की आपापल्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रामध्ये देश प्रथम या पद्धतीनं आपण काम करूया आणि भारताला उच्च पदावर आणण्यासाठी आपण आपलं योगदान देऊया. परत एकदा कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला विश्राम देतो. जय हिंद, जय भारत.
1: वेटर्न ग्रुप कॅप्टन डॉक्टर श्रीकांत वलवडकर यांनी कारगिल विजय दिनानिमित्त व्यक्त केलेलं मनोगत आपण ऐकलं.

0: श्रोतेहो, आपण अशा एका युगात जगत आहोत जिथं तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसानं चंद्रावर पाऊल ठेवले, अथांग समुद्राचा तळ गाठलाय आणि विश्वाच्या अनंत कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केलाय. पण याच तंत्रज्ञानाच्या झगमगाटात एक मोठा विरोधाभास दडलाय. आपण विश्वाच्या पलीकडे पाहत असताना आपल्याच मनातील, आपल्याच निसर्गातील एक मौल्यवान वारसा कित्येक दशकं आपल्या नजरेआड असतो. आपल्याला समजलं आहे त्याच्या पलीकडे अजूनही एक जग आहे हे नेहमीच मान्य करायला हवं. त्याचा ताजा दाखला देणारी घटना अलीकडेच उघडकीस आली आहे. हिमालयाच्या कडेकपारीत दडलेलं एक छोटंसं निळं फूल शोधायला आपल्याला तब्बल 158 वर्ष लागली. यावरूनच निसर्गाची गुपितं किती अगाध आहेत याची जाणीव होते. हे छोटंसं निळं फूल 1867 मध्ये शेवटचं दिसलं होतं. हा विज्ञानाचा चमत्कार म्हणावा की निसर्गाचा संयम. माणसाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळं आज अनेक वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा काळात या फुलाचा लागलेला शोध म्हणजे निसर्गानं मानवजातीला दिलेला एक आशेचा किरण आणि त्याचवेळी दिलेला गंभीर इशाराही आहे. श्रोते हो, अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात नुकतीच सायनांथस हुकेरी या अत्यंत दुर्मिळ वनस्पतीची अधिकृत नोंद करण्यात आली. भारतीय वनस्पती सर्वेक्षणाच्या संशोधकांसाठी ही केवळ एक शोध मोहीम नव्हती, तर भारताच्या विस्कळीत झालेल्या वनस्पती इतिहासाचा एक महत्वाचा दुवा जोडण्याचा प्रयत्न होता. जुलै 2026 पहिल्या आठवड्यात या फुलाचं अस्तित्व पुराव्यांसह सिद्ध झालंय. तवांग मधील या शोधामुळे आता भारताच्या जैवविविधतेच्या नकाशावर हे फूल पुन्हा एकदा ठळकपणे उमटले. सायनांथस हुकेरी हे फूल आकाराने लहान असलं तरी त्याचं महत्व अफाट आहे. हिमालयातील अतिउंच आणि दुर्गम भागात जिथं हवामान अत्यंत प्रतिकूल असतं तिथं ही वनस्पती तग धरून राहते. गडद निळ्या आणि जांभळ्या छटेच्या या फुलाला प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ जोसेफ डाल्टन हुकर यांच्या सन्मानार्थ हुकेरी हे नाव देण्यात आले. जोसेफ हुकर यांनी 19व्या शतकात हिमालयातील वनस्पतींचा सखोल अभ्यास केला होता. आज जगभरात हजारो वनस्पतींच्या प्रजाती मानवी हव्यास, शहरीकरण आणि जंगलतोडीमुळे दुर्मिळ होत चालल्या आहेत. हिमालयातील उच्च उंचीवरील जैवविविधता अजूनही अनेक गुपितांनी भरलेली आहे. परंतु जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचा मोठा फटका या नाजूक परिसंस्थेला बसतोय. तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळत आहे आणि या दुर्गम भागातील वनस्पतींचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 158 वर्षानंतर एखाद्या प्रजातीचं पुन्हा दर्शन होणं हे निसर्ग अद्यापही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असल्याचं जिवंत लक्षण आहे. मात्र या वनस्पतीला वाचवण्यासाठी आता केवळ शोध लावून चालणार नाही तर कडक संवर्धन उपायांची आणि धोरणांची तीव्र गरज आहे. कारवी आणि सायनांथस हुकेरी या दोन्ही वनस्पती निसर्गाच्या धैर्याचं प्रतीक आहेत. आपल्याकडे सह्याद्रीत अशी कारवीची जी फुलं ठराविक 18 ते 12 वर्षांनी उमलतात आणि पर्यटकांची गर्दी खेचतात तसाच काहीसा हा प्रकार आहे. फरक इतकाच की कारवीचा काळ काही वर्षांचा असतो तर या सायनांथसनं पुन्हा दिसण्यासाठी तब्बल 5 पिढ्यांचा काळ घेतला. सायनांथस हुकेरीचा हा ऐतिहासिक पुनर्शोध आपल्याला आनंद देणारा असला तरी तो आपल्याला अंतर्मुख करायला लावणार आहे. निसर्ग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्व शक्तीनिशी धडपडत आहे. तो मानवाला पुन्हा पुन्हा संधी देतोय. पुढच्या वेळी जेव्हा आपण हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचं आणि सौंदर्याचं कौतुक करू तेव्हा 158 वर्षांच्या संघर्षाची आठवण ठेवणं गरजेचं आहे. निसर्गानं आपलं कर्तव्य चोख बजावलंय. आता प्रश्न एवढाच उरतो की आपण डोळे झाकून हा वारसा नष्ट होऊ देणार की त्याला वाचवण्यासाठी निसर्गाला खंबीर साथ देणार. आता ऐकूया पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रदीप मादनाईक यांनी दुर्मिळ वनस्पतींविषयी सांगितलेली माहिती.
1: दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन म्हणजेच निसर्गाचे रक्षण आणि आपल्या उद्याच्या भविष्याची जपणूक आहे. दुर्मिळ वनस्पती म्हणजे अशा वनस्पती ज्या नैसर्गिकरित्या फार कमी प्रमाणात आढळतात किंवा नामोशेष होण्याच्या धोक्यात आहेत. या वनस्पती आपल्या पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहे.

0: अनेक दुर्मिळ वनस्पती औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात. आयुर्वेद आणि आधुनिक औषध निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचा उपयोग होतो. तसेच त्या जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी, मातीची सुपीकता वाढवण्यासाठी, पाण्याचे संवर्धन करण्यासाठी, तसेच विविध पक्षी, कीटक आणि प्राण्यांना आश्रय देण्यासाठी मदत करतात. आज अनेक कारणांनी, विशेषतः जंगलतोड, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, जंगलातील आगी, हवामान बदल, अतिक्रमण आणि औषधी वनस्पतींची अवैध तोड यामुळे अनेक दुर्मिळ वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही वेळा लोकांना या वनस्पतींचे महत्व माहिती नसल्यामुळे त्यांचे नकळत नुकसान होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही त्यांच्या संवर्धनात सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे. दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्वप्रथम त्यांची ओळख करून घेणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात कोणत्या वनस्पती दुर्मिळ आहेत, त्यांचे उपयोग काय आहेत आणि त्या कुठे आढळतात याची माहिती स्थानिक वन विभाग, कृषी विद्यापीठे, आयुर्वेदातील तज्ञ, वनस्पती तज्ञ किंवा पर्यावरण संस्थांकडून मिळवता येते. योग्य माहिती असल्यास अशा वनस्पतींचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येते. घराच्या अंगणात, शाळेत, महाविद्यालय किंवा शेताच्या बांधावर स्थानिक आणि दुर्मिळ वनस्पतींची लागवड करणे हा याच्या संवर्धनाचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. मात्र जंगलातून कुठेही रोपे आणणे, बिया विना परवानग्या आणणे या गोष्टी करू नये. अधिकृत रोपवाटिका किंवा वन विभागाकडून उपलब्ध रोप घेऊन त्याची लागवड करावी. लागवडीनंतर त्याला नियमित पाणी देणे, त्याचं जनावरांपासून संरक्षण करणे, त्याची योग्य निगा राखणे, या सगळ्यामुळे या वनस्पतींची संख्या वाढण्यास नक्की मदत होईल. जंगलात फिरताना औषधी किंवा दुर्मिळ वनस्पती उपटणे, फांद्या तोडणे किंवा त्याच्या बिया गोळा करून आणणे या गोष्टी टाळाव्यात. एखादी दुर्मिळ वनस्पती दिसल्यास तिचे छायाचित्र काढून त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना, वनस्पती तज्ञांना किंवा पर्यावरण संस्थांना देणे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे त्या भागाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील. शालेय विद्यार्थी, युवा मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून वृक्षारोपणाबरोबरच स्थानिक वनस्पती संवर्धन अभियान राबवले जावेत. पर्यावरण दिन, वन महोत्सव किंवा जैवविविधता दिन यासारख्या प्रसंगी जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने, विविध प्रदर्शनं आणि निसर्ग प्रवंती आयोजित केल्यास लोकांमध्ये याची जागरूकता वाढेल. मुलांना लहानपणापासूनच वनस्पतींचे महत्व समजावून सांगितले तर भविष्यात संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होईल. औषधी वनस्पतींचा वापर करताना आवश्यक तेवढाच करावा आणि शक्य असल्यास त्याची लागवड करूनच त्याचा उपयोग करावा. आम्ही वैद्य मंडळी, त्याचा आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा रुग्णांसाठी याचा वापर करतात तेव्हा त्यांनी याचंही भान ठेवलं पाहिजे की उद्या हा वारसा पुढे सुद्धा आवश्यक राहणार आहे आणि त्यासाठी अशा औषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती यांचा लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे. बाजारातून औषधी वनस्पती खरेदी करताना ते कायदेशीर आणि शाश्वत पद्धतीने मिळवलेले आहेत याची खात्री करणं महत्वाचं आहे. दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन ही केवळ शासनाची किंवा वन विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे. आपण लावलेलं एक रोप, जपलेली एक वनस्पती आणि दिलेली योग्य माहिती भविष्यात अनेक दुर्मिळ प्रजातींचे अस्तित्व टिकवून ठेवू शकते. आज वनस्पती वाचवूया, उद्याचे पर्यावरण समृद्ध करूया हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणल्यास आपल्या पुढील पिढ्यांना समृद्ध, निरोगी आणि जैवविविधतेने नटलेला निसर्ग नक्की लाभेल. धन्यवाद.
1: पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रदीप मादनाईक यांनी दुर्मिळ वनस्पतींविषयी सांगितलेली माहिती आपण ऐकली. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. कार्यक्रमात पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला अपर्णा कल्लोळेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरांडीकर यांना निरोप द्या. नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखन जयसिंग कुंभार, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादरकर्ते श्रीनिवास जरांडीकर.

प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

दीपक पाटेकर यांनी संगीतबद्ध केलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकली. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा आवाज होता अंगार या चित्रपटासाठी.

आशा भोसले यांच्या स्वरामध्ये एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. चित्रपट होता बाळा गाऊ कशी अंगाई.

लक्ष्मीजी पाऊले या चित्रपटासाठी रंजना जोगळेकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. 11 वाजलेत. श्रोते, आता ऐकूया गाता रहे मेरा दिल, हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा काही नावांचा उल्लेख सुवर्णाक्षरांनी केला जाईल. त्यामध्ये एक नाव आहे आनंद बक्षी यांचं. सुमारे 4000 अधिक गाणी, 6 दशकांचा प्रदीर्घ प्रवास, जवळपास प्रत्येक आघाडीच्या संगीतकारांसोबत काम आणि प्रत्येक पिढीच्या ओठांवर गुणगुणली जाणारी गाणी. श्रोते हो, हे यश सहजासहजी मिळालेलं नव्हतं. यामागे होता संघर्ष, अपयश, जिद्द आणि स्वप्नांवरचा अढळ विश्वास. अच्छा, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण आनंद बक्षी यांचा संगीतमय जीवन प्रवास अनुभवणार आहोत आणि सुमधुर गीतांचा आस्वादही घेणार आहोत. औचित्य आहे त्यांच्या जन्मदिनाचं.

0: सचिन
1: मम्मी
0: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: श्रोता 21 जुलै 1930 रोजी आजच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी इथं आनंद बक्षी यांचा जन्म झाला। घरात साहित्यिक वातावरण नव्हतं, पण लहानपणापासूनच कविता करण्याची आवड होती। शाळेत असतानाच ते वहीच्या शेवटच्या पानांवर कविता लिहायचे, मित्र त्यांची शेष्टा करायचे, पण त्यांना खात्री होती एक दिवस माझे शब्द लोक गातील। त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की एक दिवस संपूर्ण भारत त्यांच्या शब्दांवरती प्रेम करेल।

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
2: श्रोते हो 1947 ला देश स्वतंत्र झाला पण त्याचबरोबर भारताची फाळणी झाली रावळपिंडीमध्ये राहणाऱ्या लाखो कुटुंबाप्रमाणेच बक्षी कुटुंबालाही सर्व काही सोडून भारतात यावं लागलं घर मित्र आठवणी सगळं मागे राहिलं हा अनुभव आनंद बक्षी यांच्या मनावर कायमचा कोरला गेला नंतर त्यांनी लिहिलेल्या अनेक विरह गीतांमध्ये ती वेदना नकळत उमटलेली दिसते एका मुलाखतीत आनंद बक्षी यांनी सांगितलं होतं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक म्हणजे संघर्ष त्यांना वाटायचं आनंद अनुभवणारा माणूस प्रेम गीत लिहू शकतो पण दुःख अनुभवलेला माणूसच मनाला भिडणारं गीत लिहू शकतो श्रोते हो म्हणूनच आनंद बक्षी यांची गीतं आजही रसिकांच्या मनाला स्पर्श करून जातात

घेतला. ते सैन्यामध्ये काही काळ कार्यरत होते. सैन्यामध्ये शिस्त होती, कर्तव्य होतं, पण मन मात्र शब्दांमध्ये रमायचं. रात्रीच्या ड्युटीनंतर आनंद बक्षी वही काढून कविता लिहित बसायचे. काही सहकारी सैनिक त्यांना प्रेमानं म्हणायचे, अरे हा तर सैनिक नाही, हा तर कवी आहे. रजा मिळाली की आनंद बक्षी मुंबईला यायचे. स्टुडिओ बाहेर तासन तास उभे राहायचे. अनेक संगीतकारांच्या कार्यालयात ते जायचे, पण उत्तर मात्र एकच मिळायचं, आम्ही तुम्हाला ओळखत नाही. 1950 दशकात त्यांनी अनेकदा मुंबई गाठली. कधी मित्रांकडे राहिले, कधी अत्यंत साध्या निवासात दिवस काढले. काम नाही, पैसे नाहीत, ओळख नाही, अशा परिस्थितीत अनेकांनी त्यांना गावाकडे परत जाण्याचा सल्ला दिला. पण त्यांचं उत्तर मात्र एकच असायचं, मी गीतकार होण्यासाठी जन्मलोय. एकदा तर सलग अनेक दिवस नकार मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्टेशनवर उभे असताना त्यांनी स्वतःशीच म्हटलं, एक दिवस मी पुन्हा येईन आणि माझी गाणी इथं प्रत्येक स्टुडिओमध्ये वाजतील. काही वर्षांनी हे खरं ठरलं. प्रत्येक संघर्षाला एक दिवस यशाचं सोनं हे लाभतंच. आनंद बक्षी यांच्या आयुष्यातही तो दिवस उगवला. त्याचं नाव होतं मिलन. 1967 साली प्रदर्शित झालेला मिलन हा चित्रपट आनंद बक्षी यांच्या कारकिर्दीतला मोठा टप्पा ठरला. या चित्रपटाचे संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल.

संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आनंद बक्षी हे तिघेही जवळपास एकाच काळात हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करत होते. एकमेकांवरचा विश्वास इतका दृढ होता की अनेकदा धून तयार होताच लक्ष्मीकांत म्हणायचे हे शब्द फक्त आनंदच लिहू शकतो. पुढे ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी संगीतकार गीतकार जोड्यांपैकी एक ठरली. त्यांनी जवळपास 300 अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि इतिहास रचला. पण श्रोते हो, खरी क्रांती अजून बाकी होती. 1969 साल, एक चित्रपट, एक नायक, एक गायक आणि एक गीतकार या चौघांनी मिळून हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास बदलून टाकला. चित्रपट होता आराधना. SD बर्मन यांनी आनंद बक्षी यांना या चित्रपटासाठी काम करण्याची संधी दिली. प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठे मोठे शब्द लागत नाहीत हे आनंद बक्षी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.

श्रोत्याहो, 1969 नंतर निर्मात्यांमध्ये एक नवा समज तयार झाला की जर चित्रपटाला लोकप्रिय गीतं हवी असतील तर गीतकार म्हणून पहिलं नाव आनंद बक्षी यांचं घेतलं पाहिजे. चित्रपटसृष्टीमध्ये असा एक किस्सा प्रसिद्ध आहे की आनंद बक्षी रोज सकाळी वेगवेगळ्या संगीतकारांकडे जायचे. मात्र एका दिवशी एका स्टुडिओमध्ये प्रेमगीत, दुसऱ्या स्टुडिओमध्ये भक्तिगीत, तिसऱ्या ठिकाणी विरहगीत, चौथ्या ठिकाणी नृत्यगीत, अशा प्रकारे ते अनेक चित्रपटांसाठी एकाच दिवशी लेखन करत असत. त्यांची स्मरणशक्ती इतकी विलक्षण होती की प्रत्येक चित्रपटातील पात्र, प्रसंग आणि भावना त्यांना स्वतंत्रपणे लक्षात राहत असत. 70s सुरुवात होताच आनंद बक्षी हे हिंदी चित्रपटसृष्टीमधली सर्वाधिक व्यस्त गीतकार झाले. राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन या सर्वांच्या चित्रपटांमध्ये त्यांची गाणी गाजू लागली. 75 काळ म्हणजे आनंद बक्षी यांच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ होता. पण अजून एक मैत्री बाकी होती जी पुढची जवळजवळ 2 हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणार होती. ती मैत्री होती आनंद बक्षी आणि राहुल देव बर्मन अर्थात आरडी बर्मन यांची. या जोडीनं अनेक अजरामर गीतांनी रसिकांचं भावविश्व समृद्ध करून टाकलं.

श्रोत्यांनो, 300 हून अधिक हिंदी चित्रपटांसाठी 6000 हून अधिक गीतं लिहिणाऱ्या या शब्दांच्या जादूगराला 4 वेळा फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. श्रोत्यांनो, आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही वाहिलेली ही सुमनांजली आपणाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा. आणि ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा आपली रजा घेतेय. श्रोते, आजच्या कार्यक्रमात आपण गीतकार आनंद बक्षी यांच्या सुमधुर गीतांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमात पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

आशा भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा

हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 12 वाजल्यापासून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल, वनिता मंडळ.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो। आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजचा दिवस अगदी खूप खूप खूप खास आहे, कारण का तुम्ही सगळेजण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात। कारणच तसं आहे, आज श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि अर्थातच तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात, त्याच्यातून मनोरंजन किती छान निखळ होतं, खूप छान माहिती उद्बोधनपर आपल्याला ऐकायला मिळतंय आणि अर्थात चालू घडामोडींविषयी सुद्धा आपल्याला ह्याच्यातून ऐकायला मिळतं। तर दीप्ती, आपले दूरध्वनी क्रमांक सुद्धा सांग ना श्रोत्यांना।
1: हो मधुलिका, आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30। या दोन क्रमांकांच्या मागे आपण 022 लावू शकतो। मुंबई बाहेरील श्रोते 022 लावू शकतात आणि मोबाईल धारकही 022 45 15 41 29 022 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून आपण आपल्या प्रतिक्रिया इकडे आम्हाला नक्की कळवा आजच्या दिवसासाठी।
0: आणि त्याआधी आपण सगळ्यांच्या आवडीची आपुलकी या घरातील कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकूया। यात सहभागी होत आहेत नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि चेतना झांजे। या आजच्या आपल्या श्रुतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी। ऐकूया तर आपुलकी या घरात।

0: मनोहर
1: वाह वाह अगदी विठ्ठलमय झालाय रोहित.
0: मी एकटाच नाही अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. अगं पंढरपूरची वारी सुरू आहे ना आणि आता आषाढी एकादशी जवळ आली.
1: हो
0: खरं सांगू का सुखदा, वर्षभर कुठलीही गाणी कितीही ऐकली ना तरी आषाढ महिना आला की मनात अभंगाचे सूर अगदी असे गुंजायला लागतात. मन विठ्ठल भक्तीत लीन होतं. आणि
1: स्वयंपाकघरात साबुदाणा शेंगदाणे राजगिरा रताळी हे सगळे बाहेर डोकवायला लागतात.
0: बाकी वर्षभर डब्यामध्ये शांत बसलेले असतात बिचारे. पण आषाढी एकादशी आली की आमची आठवण आली का असं विचारतात.
1: आणि बटाट्याची तर काय चांदीच चांदी, उपवास असो की नसो तो प्रत्येक पदार्थात हजर.
0: हे बघ बटाटा म्हणजे कसं की स्वयंपाक घरातला सर्व गुण संपन्न कलाकार
1: आहे.
0: ऑलराऊंडर पठ्या भाजीमध्ये वड्यात खिचडीत आणि उपवासाच्या बाबतीत तर मुख्य नायक.
1: हो अगदी हिरो. पण एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे आषाढ महिना आला की मला ना आजीची आठवण होते. पहाटे उठून अंगणामध्ये छान रांगोळी काढायची, तुळशीपाशी दिवा लावायची आणि मग अभंग गुणगुणत काम करायची.
0: आणि मला ना बाबा आठवतात. एकादशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अगदी घरातला सणच. सकाळ झाली की भीमसेन जोशींचे अभंग सुरू व्हायचे, तो पहाडी आवाज घरामध्ये असा घुमला.

0: ना की खऱ्या अर्थाने एकादशी आल्याचं कळायचं. मग त्यांचा उपवास सुरू व्हायचा आणि आमची साग्र संगीत मेजवानी. माझी आई आजही एकादशीला म्हणते उपवास पोटाचा कमी मनाचा जास्त असतो. तेव्हा वाटायचं की उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस.
1: तुझ्यासाठी की नाही एकादशी म्हणजे दुप्पट खाशी हो की नाही.
0: पण मला आता कळते बर का की राग, मत्सर, अहंकार यांचा देखील उपवास करायचा असतो.
1: हा विचार खरंच चांगला आहे. आणि म्हणूनच कदाचित वारकरी इतका मोठा प्रवास करू शकतात. पाय पंढरपूरकडे चालत असतात पण मन स्वतःकडे परत येत असतं. ही वारी म्हणजे एक दिव्य सोहळाच असतो नाही का.
0: तर दिवे घाटामध्ये ज्ञानोबांची पालखी चढते तेव्हा असं वाटतं की जसं काही नदी दुथडी भरून उलटी चाललेली आहे. आणि मग ना तो अभंग आठवायला लागतो.
1: कोणता रे.
0: नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी, अजिम्या एक नवल देखील वळचणीचे पाणी आढ्याला गेले. म्हणजे ते निरेचं स्नान, उभं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचे खेळ हे सगळं बघत बघत तर आपण लहानाचे मोठे झालो ना.
1: लहानपणी किती रोहित मला असं वाटायचं कशाला बरं इतकी माणसं पायी चालत जात असतील, एवढी काय ओढ आहे त्यांना विठ्ठलाची, बस ने जाऊ शकले असते ना.
0: मला सुद्धा तसंच वाटायचं. मग एकदा बाबांनी सांगितलं अरे वारी म्हणजे फक्त पोहोचण्याचा प्रवास नाही स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. खरंच ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही बघ.
1: स्वतःला बदलण्याचा प्रवास खरंच. रस्त्यावर लाखो लोक पण ढकलाढकली चेंगरा चिंगरी नाही, लहान मोठा भेद नाही, जातपात नाही, एका तालात एका लईत सगळे एकत्र.
0: कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच असत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता ही ओळ ऐकली ना की डोळ्यासमोर अक्षरशः विटेवर उभा राहिलेला तो विठू राया येतो.
1: खरी गोष्ट आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग उठत राहतात. आणि ओठांवर एकच गजर असतो ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली माऊली.
0: आजकाल बघ लोक परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मोठमोठ्या मॅरेथॉनचं कौतुक करतात, त्यासाठी वर्षभर मेहनत करतात. पण आपल्या वारकऱ्यांची ही शेकडो वर्षांची जी पायी चालण्याची परंपरा आहे ती किती मोठी आहे सांग.
1: हो, यात स्पर्धा नाही, क्रमांक नाही, बक्षीस नाही, तरीही लाखो लोक वर्षानुवर्ष चालतात.
0: कारण जिथे श्रद्धा असते, प्रेम असतं, तिथे थकवा पिकत नाही फावेळ.
1: कोण आलं यावेळेला
0: बघ ना, कदाचित आषाढा बरोबर एखादी गोड आठवणी दारा तुम्ही असेल.
1: उघडते मी दार.
2: हॅलो सुखदा. अगं येताना कितीतरी वेळ खाली तुमच्या सोसायटीच्या गेटवरच थांबले होते.
1: का ग.
2: म्हटलं 2 मिनिटं डोळे भरून बघू तरी दे.
1: काय काय होतं आमच्या सोसायटीच्या तिथे खाली.
2: अगं दिंडी जात होती ना.
1: अच्छा.
2: छोटीशीच होती पण वातावरण इतकं प्रसन्न, कोणी टाळ वाजवत होत, कोणी मृदुंग, एक आजोबा अगदी तल्लीन होऊन नाम घेत होते. नकळत मीही 2 मिनिटं तिथेच उभे राहिले.
0: हो, हीच तर खरी वारीची जादू आहे. आपण वारकऱ्यांना बघायला थांबतो पण ते पुढे जातात तेव्हा आपलं मन सुद्धा त्यांच्या सोबत 2 पावलं चालून येत.
2: अगदी. आणि एक गंमत सांगू का. एक लहान मुलगा पाण्याच्या बाटल्या वाटत होता, त्याला त्याच्या आईने विचारलं तर तो म्हणाला आई किती लांब चालायचे त्यांना, तहान लागली असेल ना. ते ऐकून माझे डोळेच भरून आले.
1: खरे, वारीची शिकवण हीच नाही का सेवा. कुणी सांगितलेलं नसतं पण प्रत्येक जण स्वतःहून काहीतरी करत असतो.
0: म्हणून तर म्हणतात ना की वारी पायांनी कमी आणि मनाने जास्त चालायची असते.
2: तुमच्या घरात येताच अभंग ऐकू आला, क्षणभर वाटलं बाबा आले की काय. ते पहाटे रेडिओ लावायचे आणि मग पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोर यामोणकर यांचे सूर घरात निनादायचे. त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. एक पहाडी आवाज, एक नदीचा सुरेल सूर आणि एक आर्त हाक. पण हे सगळं जाणार एकाच दिशेने, विठ्ठलापाशी.
1: बरोबर. हेच मी आत्ता रोहितला सांगत होते. आई पोळ्या लटायची, आजी देवापुढे दिवा लावायची, आम्ही मुलं अजून अंथरुणात लळत असायचो. पण अभंगाचे सूर कानी आले की उठून बसायचो.
2: आणि आजची मुलं पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
0: तोही 3 स्नूज करून. मुलंच कशाला, आपणही तेच करतो की.
1: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात. कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी,

0: एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
1: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
0: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभाय, बसला नाही येतो. जणू म्हणतोय, या मी तुमची वाट पाहतोय.
2: खरंय, आपण देवाकडे काय मागतो, पैसा यश सुख, पण वारकरी एकच मागणं मागतो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम.
1: आणि म्हणूनच विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, कारण तो आई आहे आणि वडीलही, आणि त्याचमुळे पाऊस पाणी नीट व्हावं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं यासाठी त्याला साकडं घातलं जातं. म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
2: मला एक सांग, म्हणजे एवढ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपला एक छोटासा प्रश्न माझा, की उपवासाची खिचडी झाली की नाही?
0: झालं. तुला आपली विठ्ठलापेक्षा खिचडीच बरी आठवली रे.
1: रोहित, तुझी भक्ती पोटातून सुरू होते बहुतेक.
2: काय करणार अगं, रिकाम्या पोटी विठ्ठल विठ्ठल म्हणताना मध्ये शेंगदाणे शेंगदाणे असं व्हायचं.
0: तर आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हणच आहे नाही का आपल्याकडे. पण आधी आपण चहा घेऊ आणि मग आणखी गप्पा मारू.
2: बरं देवा, तू म्हणालीस की दिंडी बघून तू थांबली होतीस. एक सांग, आजच्या धकाधकीच्या जगात एवढी माणसं इतक्या आनंदाने कशी काय चालत असतील ना?
1: मलाही तोच प्रश्न पडला होता, म्हणून मी तिथे उभ्या असलेल्या एका वारकरी आजीशी बोलले. मी विचारलं तिला, आजी एवढं चालून थकत नाहीस का ग? त्या हसल्या आणि म्हणाल्या, माऊली माझे पाय थकले तरी मन नाही थकत.
0: वा, पाय थकले तरी मन थकत नाही हे वाक्यच सगळं सांगून जात.
1: मग त्या पुढे म्हणाल्या, घरात असताना आम्ही आमचं दुःख घेऊन एक एकटे जगतो, वारीत आलो की सगळ्यांच्या दुःखाचा सोहळा होतो, म्हणून ते हलक होत.
0: माझे काका म्हणायचे, वारकऱ्याच्या पिशवीमध्ये कपडे कमी असतात पण समाधान खूप असत.
2: वा, खरंय ग. आज बघ ना, आपण किती सामान घेऊन फिरतो, मोबाईल आहे, चार्जर, मग पॉवर बँक, हेडफोन, पण मन मात्र रिकामच वाटत. आणि त्या उलट वारकरी एका छोट्याशा पिशवीमध्ये सगळा संसार त्यांचा असतो आणि मन समाधानाने भरलेलं असतं.
1: हो ना. मला अजून एक प्रसंग दिसला वारीत. एक वारकरी आजोबा थोडे मागे पडले, त्यांना चालणं कठीण जात होतं. त्यांच्या मागचा तरुण लगेच पुढे आला. त्यांनी मदत मागितली नव्हती, पण तरी त्याने त्यांची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
0: म्हणून तर वारी शिकवते, आधार द्यायला परवानगी लागत नाही.
2: करेक्ट. आणि आधार दिला की तो उपकार नसतो तर तो संस्कार असतो.
1: अगदी.
0: मागे की नाही एक वाचनात आलं होतं माझ्या, दिंडीमध्ये एक लहान मुलगा बाबांना विचारत होता, बाबा अजून किती चालायचं? बाबा म्हणाले, विठ्ठल भेटेपर्यंत. त्यावर तो मुलगा म्हणाला, पण बाबा विठ्ठल तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे की? कारण विठ्ठल रुक्माईची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन मारीत चालतात ना.
2: लहान मुलांना देवाला फार पटकन भेटतात बघ, मोठी माणसं मात्र देव शोधण्यामध्ये आयुष्य घालवून बसतात.
0: आणि गंमत बघ, विठ्ठलाला सोन्याचे दागिने नको, त्याला टाळ मृदंग नाम आणि प्रेम एवढं पुरेच आहे.
2: बरं, आता भक्तीच्या गप्पा पुरे झाल्या. आता एक प्रश्न माझा मगाचाच, उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, दही, शेंगदाण्याची आमटी हे सगळं असतच नाही का? मग हा उपवास की मेजवानी?
1: रोहित, हे तर प्रत्येक उपवासाच्या दिवशी विचारलं जात
0: आणि प्रत्येक वेळेला उत्तर एकच, आज एकादशी आहे उद्या विचार.
2: पण खरं सांगू, उपवास पदार्थांचा नसतो ग, तो विचारांचा असतो. एका दिवसासाठी का होईना, मनातला राग कमी करायचा, मत्सर कमी करायचा, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, हे जर जमलं ना तर तोच खरा एकादशीचा प्रसाद.
1: म्हणूनच वारकरी चालताना एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, माऊली म्हणतात. एका शब्दात किती प्रेम आहे.
0: आजच्या काळात आपण एकमेकांना माऊली नाही म्हणालो तरी चालेल, पण थोडस प्रेमाने बोलायला काय हरकत आहे.
2: हो, आणि म्हणूनच संतांनी माऊली हा शब्द दिला ना, साहेब असं नाही किंवा बॉस नाही, माऊली. एका शब्दामध्ये माणूस केवढा मोठा होतो.
0: हो ना, खरंय.
1: कारण आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला माऊली सुद्धा म्हटलंय आणि वारकऱ्यांना प्रत्येकात आपली विठू माऊली दिसते. ते एकमेकांच्या समोर आले की पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात, त्यात लहान मोठा असा भेद नसतो, एकमेकांमध्ये ते विठ्ठलाला बघत असतात.
2: आणि म्हणूनच वारी संपते पण तिची शिकवण वर्षभर टिकली तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीचाच.

0: आणखीन मला दिवा लावताना आईची आठवण झाली. आई असं म्हणायची की एकादशीला फक्त देवापुढे दिवा लावू नकोस, मनातही लाव. तेव्हा अर्थ कळत नसे, आज कळतो.
1: खरंच या जुन्या माणसांचं एक वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे उपदेश करायचे नाहीत, एका वाक्यात आयुष्य शिकवून जायचे.
2: अगदी खरंय. आजोबा दरवर्षी वारीला जायचे. एकदा मी विचारलं, आजोबा एवढं चालून तुम्हाला विठ्ठल कधी भेटलाय का? ते हसले आणि मला म्हणाले, विठ्ठल भेटला की नाही ते सांगू शकत नाही, पण आपला अहंकार मागे राहतो. त्या एका वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय.
1: म्हणूनच वारी ही चालण्याची नाही तर सोडून देण्याची परंपरा आहे असं म्हणतात ना. राग सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा, मग विठ्ठल फार दूर नाही.
0: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं
2: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय आहे.
1: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची, आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
0: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध.

0: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं
1: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय आहे.
2: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची. आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
0: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध, आनंदी, समाधानी. आपलं ध्येय जर स्पष्ट असेल ना, तर दुसऱ्याला ढकलायची गरज पडत नाही.
2: मागे बघ, ते दिंडी मधलं एक दृश्य दाखवलं होतं, मला ते आठवतं. एक लहान मुलगी टाळ वाजवत चालली होती, तिचा ताल जरा चुकत होता. तर मागच्या आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि ताल शिकवला. कोणी हसलं नाही की कोणी टोमणा मारला नाही. मला वाटलं हीच तर खरी शाळा आहे.
0: आपण शिकवतो कमी, टीका जास्त करतो.
1: अगं, आज तू फारच भावूक झाली आहेस.
2: सुखदा, काय आषाढाला ना की जरा असं होतच.
0: अगदी, कोणी अभंग गातो, कोणी टाळ वाजवतो, कोणी फक्त हात जोडून उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात तेच एक सावळं रूप असतं.
1: आणि म्हणूनच वारीत मला सगळ्यात जास्त आवडतो तो प्रसाद साखरेचा नाही, समतेचा.
2: वा वा वा, हे वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. वारीचा सर्वात मोठा प्रसाद म्हणजे साखर नसून समता,
0: आणि त्यानंतर प्रेम.
2: चला चला चला, आता आपण एक काम करूया. संध्याकाळी मंदिरात जायचं, दर्शनासाठी नाही, 2 मिनिटं शांत बसूया तिथे जाऊन.
1: हा, आणि परत येताना एखाद्या वारकऱ्याला पाण्याची बाटली देऊ, कदाचित तोच आपला विठ्ठल असेल.
0: रोहित, बघितलंस का रे
2: काय ग,
0: किती छान ढग आलेत बघ, पाऊस पडायला लागलाय.
2: अरे हो
1: हो ना, आषाढातलं हे वातावरण किती वेगळंच आहे ना. पावसाचा मंद आवाज, देवघरातला दिवा आणि कानात कुठेतरी अभंग गुंतोय,
2: आणि स्वयंपाकघरातून तळणाचा असा सुगंध येतोय वेड लावणारा.
0: आषाढ महिना सुरू आहे म्हणजे तळण तर करावंच लागतं ना.
1: म्हणजे काय ग सुखदा?
0: अगं तुला माहित नाही का, आषाढ महिना आला की घरोघरी तळण्याचे पदार्थ करतात, त्याला आखाड तळण असं म्हणतात. तिखट गोड पुऱ्या, शंकरपाळे, भजी असे चमचमीत पदार्थ केले जातात. पावसाळ्यात शरीराला ऊब मिळावी, पचनक्रिया चांगली राहावी आणि पाणी प्रदूषित होण्याच्या दिवसात शरीराला ताकद मिळावी, हा त्यामागचा उद्देश असेल.
1: थोडक्यात सांगायचं तर महाकवी कालिदासाच्या आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते अगदी दिव्यांच्या अमावस्येपर्यंत आषाढ महिना अतिशय खास आहे हे नक्की.
2: अगं, हा महिना पाऊस, चैतन्य, आनंद, सुख, भक्ती हे सगळं घेऊन येतो, आणि त्यासोबत पंढरी ज्वारी आहेच, सोबत साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर, शेंगदाणा आमटी, असा भरगच्च मेनू सुखदानी बनवलेला आहे.
0: तुला सगळं बरोबर आठवतात रे खायच्या गोष्टी. हा चल, मी करते सगळं काही.
1: चल, मीही मदत करते तुला.
2: चला चला चला.

0: मैत्रिणींनो, आताच आपण ऐकली आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या कोमल कुंभार आणि सादर केलं होतं दिनेश अडावतकर, नेहा खरे आणि चेतना झांजे यांनी.
1: तर म्हणजे आजच्या कार्यक्रमात मी म्हटलं तसं सुरुवातीला तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकणार आहात. आणि आकाशवाणीचं प्रसारण हे एक माध्यम आहे खूप मोठं, आणि वनिता मंडळाचा कार्यक्रम तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये फक्त महिला नाही तर पूर्ण कुटुंबाचा समावेश ह्याच्यामध्ये होतो. रूपक आपण ऐकतो, विविध विषयांवरच्या मुलाखती आपण ऐकतो, तसंच चालू घडामोडींवर सुद्धा आपण चर्चा नेहमीच या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश करून घेत असतो.
0: यंदा भारतीय राज्य प्रसारण मंडळ म्हणजे ऑल इंडिया रेडिओ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करतोय, आणि याच निमित्ताने आकाशवाणीच्या गोड आठवणी आपण आजच्या कार्यक्रमात जागवणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता, 4 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर नक्की फोन करा.

0: तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सुद्धा सहभागी होणार आहेत. बघूया आपले श्रोते काय म्हणत आहेत ते. नमस्कार. हा बोला बोला.
1: नमस्कार ताई, मी आकाशवाणीचा श्रोता गंगाधर घुगे बोलतो, रामरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून.
0: हा बोला.
1: आजच्या कार्यक्रमात मी जो संवाद झाला तो खूप आवडला.
0: अरे वा.
1: आणि याही अगोदर जवळपास मी आकाशवाणी मुंबई केंद्र 40 वर्षापासून ऐकत आहे आणि मी जुना श्रोता म्हणून मला आठवणी खूप ऐकता आणि ते आठवणी विसरलो एवढे दिवस आकाशवाणी सोबत राहून राहून राहून कार्यक्रम मला खूप आवडते.
0: अरे वा, धन्यवाद.
1: कितीतरी अनुभव, कितीतरी कार्यक्रम, कितीतरी अनुभव, कितीतरी उद्घोषक, कितीतरी निवेदक निवेदिका यांचे आवाज स्मरणात आहेत. पूर्वीपासून रेडिओ सोबत आहे, रेडिओची साथ आहे आणि आकाशवाणीवर माझा 100% विश्वास आहे आणि आपण जे कार्यक्रम सादर करता याला कुठंच तोड नाही. मुंबई आकाशवाणी केंद्र म्हणजे खरोखर आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.
2: तुम्हाला आवडलेला आकाशवाणीचा कोणता कार्यक्रम सांगू शकाल?
1: ताई, जुना पहिल्या वेळेस पासून आजपर्यंतच्या कारकिर्दीतला की चालू घडामोडीतला की कोणता कार्यक्रम कोणत्या बद्दलचा?
2: आकाशवाणीवर सादर होणारे माहितीपर
1: आकाशवाणी सादर होणारे कार्यक्रम जे काही आपण सादर करतात त्यातील
2: ते सगळेच तुम्हाला आवडतात कारण ते दर्जेदार असतात. बरोबर. धन्यवाद धन्यवाद.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला, आपलं नाव सांगा.
3: मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो.
0: हा बोला.
3: लाल चौक नाशिक वेल सिन्नर जिल्हा नाशिक कडून
0: बोला.
3: माझं असं एक आता आपल्याबद्दल काय सांगणार, आपले सर्वच कार्यक्रम म्हणजे अट्रॅक्टिव्ह. दिवस विचारून तो आमचा फक्त रेडिओ पासून आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा होतो रेडिओ पासूनच. त्यात आता अगोदर याच्या अगोदर बघितलेली आपुलकी घरात दर मंगळवारी असते सुंदर मधली मधुलिका मॅडम पण त्यात पार्टिसिपेट
2: करतात.
3: धांगे मॅडम, दिनेश आरावतकर खरे मॅडम, त्यानंतर वेगळे जर म्हटले तर मग आणखीन आमचे जिल्ह्यावारी जिल्ह्यात कुठलाही असो आकाशवाणी इकडच
0: म्हणजे
3: वेगवेगळे केंद्र जरी असले तर आम्ही बघणारे श्रोते इकडच आहोत. त्यामुळे तिथल्या केंद्रावरून जो कार्यक्रम प्रस्थापित होतो प्रक्षेपित होतो तो आम्ही बघतो. त्यानंतर मला जास्त आवडतो ते आमच्या ग्रामीण भागाच्या याच्यानुसार शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकरी शेती विषयक. त्यानंतर आता आपलं जे होत ते आरोग्य दर्पण
2: बरोबर
3: ते सुद्धा आजकाल काळाची गरज आहे. कारण असं सगळ्यांना सगळं ठिकाणी वाचन होत नाही, मासिक आधार पडलं वृद्ध व्यक्तींना या त्याचा आधार होतो की आजकाल खूप आधार पोचवतो. आरोग्य दर्शन मध्ये योग्य मार्गदर्शन मिळतं म्हणजे कुठेतरी चांगलं हे मिळतं ते एक. त्यानंतर थोडस मनोरंजनात्मक म्हटलं तर मग अधून मधून जी गाणी वगैरे चालू असतात भजन भक्तिगीत भावगीत ते सुद्धा छान आहे. त्यानंतर आता जगात काय चाललं देशात काय चाललं हे सांगणारे वेगवेगळे न्यूज असतात मराठी मधून हिंदी मधून विविध भारती म्हणा किंवा आपलं लोकल केंद्र जे असेल जसं जिल्हा असेल त्याप्रमाणे.

0: नाशिक मुंबई पुणे असं सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे एकदम उत्कृष्ट मार्गदर्शन मिळतं यात काही शंकाच नाही.
1: हो अगदी किती छान गोष्ट आहे, कारण आकाशवाणीवरचे सगळे कलाकार तुम्हाला नावानेशी लक्षात आहे, जसं तुम्ही म्हणालात मधुलिका किंवा दिनेश सर किंवा नेहा मॅडम, या सगळ्यांनी खूप छान छान कार्यक्रम दिलेत.
0: आणि म्हणजे त्यावेळेस कदाचित इलेक्ट्रिसिटी जर गेली त्यावेळेस तर मग संताप होतो.
1: आणि जसं सर मगाशी म्हणाले मधुलिका की रोगांवर आपण कार्यक्रम देत असतो, आजारांवर देत असतो, तर आपल्याकडे अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त डॉक्टर नेहा देशपांडे पण आल्या होत्या, त्यांनी पण चांगलं आपल्याला
2: मार्गदर्शन केलं होतं. खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात.
0: तरुणपणापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आजार एकदम गिफ्टच मिळतात.
1: ऋतू बदल आणि ज्येष्ठांचे आरोग्य असा पण आपण कार्यक्रम मधुलिका दिला होता. डॉक्टर महेश अभ्यंकर आले होते. धन्यवाद धन्यवाद सर, तुम्हाला इतके सगळे छान छान कार्यक्रम लक्षात आहेत, धन्यवाद. नमस्कार.
3: नमस्कार, मी बोरिवरून प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: हा बोला.
3: आकाशवाणीचे कार्यक्रमाबद्दल काय म्हणजे बोलायला हेच नाहीये, शब्दच नाही, इतके सुंदर कार्यक्रम असतात. आता आता सहज संवाद पण तुम्ही तो कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये विनायक कुलकर्णी मला वाटते त्या बजेट वरती होते बजेट, आणि आम्ही ते हे पण आपले दिनेश अडावतकर हे घेत होते निवडणूक करत होते तो कार्यक्रम ना, म्हणजे मला इतका भावला की माझा स्वभाव कसा आहे की आपल्याकडून उत्पन्न कसं होईल ह्याकडे मी जास्त लक्ष देते, खर्च होण्यापेक्षा एखाद्या गोष्टीतून तो मला त्यांच्याकडून मिळाला. विनायक मला वाटते कुलकर्णी होते ते, छान झालं तो कार्यक्रम खूप आवडला. आणि एरवी तुमचं हे आपुलकी या घरात तुम्ही चौघे जण मला असं वाटते एकाच घरात राहत असाल असं वाटायला लागलं, एकमेकांचे एकमेकांचं आणि असं असावं आणि असं ह्याचं हे दुसऱ्यांनी घ्यावं की कसं घर असलं पाहिजे ना, हे खूपच सुंदर खूपच. त्यामुळे तेही मला मालिका खूप आवडते तुम्ही दिनेश अडावतकर साहेब सगळे म्हणजे तुमच्या नेहा खेरा नेहा खरे मधुलिका कोळसे छान छान सेवा पण खूप छान छान काम केलं तुम्ही. आता एखादं हे खूप मोठी जरी एकत्र करून नाट्य हे केलं ना नाटक तरी पण होऊन जाईल चाललंय काम
1: तर. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक घर असं वाटतं आणि त्या घरात शिस्त असते, तर शिस्तीचं महत्व असं पण आपण एक कार्यक्रम केला होता सुचित्रा साठेंना बोलवलं होतं, बरोबर ना? धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद.
2: तर असे आपण विविध विषयांवरचे कार्यक्रम करत असतो. जानेवारी महिन्यापासूनचा आपण जर छोटासा आढावा घ्यायचा म्हटला तर 26 जानेवारी रोजी आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगायचं झालं तर पोषक आहाराविषयी निगडीत आपण कार्यक्रम केला होता. आणि आत्ता अलीकडेच मंगला खाडीलकर यांची नेहा खरे मॅडमनी मुलाखत घेतली होती. सुमन कल्याणपूर यांच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. आत्ता क्षरांचा दरवळ या आपल्या कार्यक्रमांमध्ये, तसंच डॉक्टर नीता काटके यांचा खडतर पण आशादायी प्रवास हे विशेष रूपक आपण ऐकलं होतं महिला सप्ताहाच्या निमित्तानं. तर श्रोते हो असे अनेक कार्यक्रम
1: म्हणजे तरुणाई आणि पर्यावरण संवर्धन म्हणा किंवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण ऋतू बदल आणि ज्येष्ठांचं आरोग्य असा कार्यक्रम होता. त्यानंतर काळानुसार शिक्षकांची बदलती भूमिका असाही कार्यक्रम होता. अनेक दर्जेदार. त्यानंतर डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरेंनी मुलाखत घेतली होती. नैराश्य विकार या विषयावर मुलाखत घेतली होती.
2: तर म्हणजे असे अनेक विषय आहेत आणि ह्या सगळ्या मुलाखती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील किंवा हे संवाद आहेत किंवा विविध चर्चा आहेत हे सगळेच तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर लवकरात लवकर फोन करा आणि एक छानसं गाणं आता आपण ऐकूया.

0: हेलो, हाँ नमस्कार, बोला।
1: हाँ जी, जी कल्याण, मी आकाशवाणी बद्दल एका वाक्यात सांगायचं म्हणजे निश्चित असं म्हणेन की झाले भाऊ गोपील भाऊ आहे काही भाऊ, परंतु आकाशवाणी तुम्हाला आकाशवाणी
0: आहे ग। किती छान, तर
1: म्हणजे तर काही भाऊ खेळणार नाही असं निश्चितपणे म्हणे। आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम उत्कृष्ट आहेत। आणि आता या आता 23 तारखेला आकाशवाणीचा वाढदिवस आहे, शताब्दी आहे, दुसरा वाढदिवस शताब्दी आहे, तर त्याबद्दल आकाशवाणीचे खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा। आणि मी फक्त 2 मिनिटात आकाशवाणीच्या शताब्दीबद्दल एक कविता केल्याची वाचून दाखवू।
0: हो हो, अगदी अगदी
1: ऐका। आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, आज आम्ही आकाशवाणीचा शताब्दी सोहळा। सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा, सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा। आकाशवाणी आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम। कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम, कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम। आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी, आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी। आकाशवाणीवर ऐकवली जातात सर्व प्रकारची गाणी, आकाशवाणी जुळून आल्या उत्तम कर्मचारी उत्तम सादर करते आणि उत्तम निर्माता यांचे आकाशवाणीवर जुळून आला आहे न्याय। म्हणून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते करतात उभे, श्रोत्यांकडे आकाशवाणीचे कार्यक्रम श्रोते करतात उभे। आकाशवाणीच्या शताब्दीला सर्व श्रोत्यांच्या आहेत शुभेच्छा, उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकायला मिळावे हीच आहे सदिच्छा।
0: अरे वा, खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल।
2: धन्यवाद।
0: नमस्कार।
3: हॅलो।
0: हा बोला।
3: हॅलो,
0: हा आपलं नाव सांगा।
3: मी विजय कुमार महालिंगा स्वामी, मुक्काम पोस्ट बसवा, तालुका शिव, जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो।

0: नहीं।
1: हाँ बोला बोला।
0: नहीं भारी नहीं भारी, ये मन की बात पे केळकर सर बघा, श्रीराम केळकर फार वर्ष बसून त्याचा आवाज ऐकतो मी, फार वर्ष बसून त्याचा आवाज ऐकतो, मन की बात एवढं छान, आणि ते दिनावर दिनेश आडवतकर सर त्यांचं बी ऐकतो मी, आणि तुमचं कौटुंबिक मालिका हे लई भारी आहे।
1: किती किती भारी वाटलं आम्हाला कोल्हापूरचा तुमचा रांगडा आवाज ऐकून, खरोखर खूपच
0: लई भारी
1: खरोखर आपली कोल्हापुरी बोली।
0: आकाशवाणी भक्तीवर माझा खूप विश्वास आहे ताई।
2: हो धन्यवाद
1: धन्यवाद।
2: नमस्कार। तर श्रोतेहो, खर तर आपलं ब्रीदवाक्यच ते आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, निव्वळ मनोरंजन नाही तर माहिती आणि उद्बोधनपर कार्यक्रम करणं आणि त्यातून श्रोत्यांचं मनोरंजन करणं हे खरं तर आकाशवाणीचं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि हे सगळं करत असताना नवीन चालू घडामोडींचा देखील आपण कार्यक्रमांमध्ये नेहमी समावेश करून घेत असतो। आता सध्याच्या घडीला कुठल्या विषयांवरती चर्चा केली जाणं गरजेचं आहे यावर सुद्धा बोललं जातं, जसं की अगदी सायबर गुन्ह्यांचं सध्या वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंय, वर्तमानपत्राचं पान उघडलं किंवा अगदी टीव्हीवरच्या बातम्या लावल्या तरी सुद्धा आपल्याला हे जाणवतं, पण मग ह्याच्यावरची सखोल चर्चा होणं देखील तितकंच गरजेचं आहे। या अनुषंगानं देखील आपण आकाशवाणीवरती काही मुलाखतींचं आयोजन केलेलं होतं,
1: मला वाटतं महिला सप्ताह होता मार्चमध्ये, तेव्हा आपण डॉक्टर नीता ताटके लिखित खडतर पण आशादायी प्रवास असा आपण एक कार्यक्रम केला होता आणि म्हणजे अख्खं कुटुंब आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतं, केवळ महिलाच नाहीत, आणि आपण काही तरुण मंडळींनाही आकाशवाणीवर बोलवलं होतं, जसं की नामवंत गायक मयूर सुकाळे म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची आरोही थत्ते म्हणा जी कम्पेअरिंग करते।
2: अगदी खरं आहे। आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या शुभदा चौकर आल्या होत्या, तसंच आपण छाया वारंगी यांची सुद्धा मुलाखत आपण आकाशवाणीवरून प्रसारित केली होती। बघूया आपले पुढचे श्रोते काय म्हणतायत ते।
1: नमस्कार। नमस्कार।
3: हॅलो।
2: हा बोला।
3: नमस्कार। हा मी डोंगरे बोलते, मोहरा डोंगरे बोलून। तुमचा सुंदर कार्यक्रम म्हणजे मला तर बाळ कुरतडकर, नीलम प्रभू तेच सगळे बोलतात असंच वाटतं, काही कार्यक्रमात चेंज आहेत, वर्षानुवर्ष जे कार्यक्रम चालू आहेत तोच आवाज, म्हणजे इतका ऍडव्हान्स झालेला आहे तुमचा, सगळे निवेदक सगळे आपलेच आहेत। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कार्यक्रम तर सुंदर सुंदर होतात आणि आताच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे नवीन नवीन कार्यक्रम तुम्ही देताय, त्यामुळे अगदी म्हणजे हॅटसॉप। आमचा पूर्ण वेळ सगळे सीझन चांगले जातात, कुठलाही सीझन असो त्याप्रमाणे तुमचे कार्यक्रम।
1: धन्यवाद धन्यवाद।
2: खरं तर हीच महत्वाची गोष्ट आहे की आपण त्याप्रमाणेच कार्यक्रम करत असतो, ऋतू बदलानुसार आपण आहारात बदल करतो, विहार आपला बदलतो, तसंच आपल्या रोजच्या जीवन मध्येही आपण काही बदल करत असतो, तर हे बदल आणि ते कसे अपेक्षित आहे करणं किंवा ते कोणते केले जाणं काळानुरूप गरजेचे आहे हे ह्याच्यातून आपल्याला जाणवतं।
1: बरोबर। आणि मध्यंतरी आपण चला श्रीमंत बनूया असा आर्थिक सल्लागार आणि लेखक विनायक कुलकर्णी जसा त्यांनी मध्ये उल्लेख केला तसा आपण छान कार्यक्रम घेतला होता।
2: तसंच आपण रंगभूमीवरती अनेक प्रयत्नशील कलाकार असतात आणि मग त्यांचे एक वेगळी आपल्याला कहाणी ऐकायला मिळते आणि हे सगळं गायत्री देवस्थळी रंगभूमी .com माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळते की ते कशा प्रकारे जाऊन विविध ठिकाणी ते नाटकांविषयी त्या बोलतात आणि मग त्यांचं नेमकं हे सगळं एक काम करण्याची पद्धत कशी आहे हे आपण जाणून घेतलं। तसंच आपण निसर्ग आणि पक्षी यांच्या फोटोग्राफर ज्या आहेत ऋता कळमणकर यांची सुद्धा आपण मुलाखत घेतली होती आणि ह्या करण्यामागचं उद्दिष्ट की तरुण मंडळींना सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेत असतो।
1: मला असं वाटतं मधुलिका तूच एक मुलाखत घेतली होती की मनासाठी मनापासून योग साधना, म्हणजे श्रीकृष्ण म्हस्कर यांनी खूपच छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं।
2: तसंच वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी मुलाखत घेतली होती, ती सुद्धा योग साधनेविषयीच त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करणारी होती। नमस्कार। हॅलो। नमस्कार। बोला, आपलं नाव सांगा।
4: रोहित कुंभार बोलते सातारा।
2: हा बोला।
4: हा सर्व कार्यक्रम आवडतात, गाण्याचे कार्यक्रम वगैरे सर्व कार्यक्रम छान असतात तुमचे।
2: ओके।
4: शिक्षिका वगैरे आवडतात, सर्व कार्यक्रम छान आहेत।
2: बर, धन्यवाद धन्यवाद। नमस्कार।
5: हॅलो।
2: हा बोला।
5: हा मी प्रतिभा म्हात्रे बोलू। आता ना एक विनंती आहे मला माझी की नितीन साळुंखे लिखित जी का तुम्ही हे ठेवली आहे ते मला खूप आवडते, ती आहे ना आपल्या ह्याच्यावरती गोधी गोधी

0: याच्यावरती अज्ञात मुंबई,
1: अज्ञात मुंबई हो
0: हा ती मालिका. पण त्याचा जो टाइम आहे ना तो काय होतो, 9 वाजता आहे, 9 ते 9:20 आहे. त्या कार्यक्रम मी ऐकते नायाचं नाही ऐकत, पण त्या वेळेला ते करत असल्यामुळे ना. तर माझी एक विनंती काय आहे की चर्चगेटला लायब्ररी जंक्शन हे पुस्तिकडे लायब्ररी ओपन झाली आहे, तर त्या पुस्तकाची आम्ही दृष्टीहीन आहे मी स्वतः, त्यामुळे ती पुस्तकं जर समजा, विनंती करते मी ती पुस्तकं समजा एखादी भावधारा ह्याच्यावरती म्हणजे 11 नंतरच्या ह्याच्यात कुठेतरी कोपऱ्यात एक मालिका ठेवली तर फार बरं होईल. ती मला ते पुस्तक अशी आम्ही वाचू शकत नाही, तर ती तशी नितीन टाळुंके लिखित कशी ऐकतोय, पण ती मला त्या टायमात कधी कधी ऐकायला मिळत नाही, त्यामुळे टाइम मी सांगते हा की हे 11 नंतर ठेवलीत ना तर फार फार बरं होईल, आम्हाला पुस्तकं वाचायला तर आनंद होईल.
2: धन्यवाद.
1: खर तर अशा अनेक श्रोत्यांच्या विनंती किंवा प्रतिक्रिया त्यांच्या असतात, आपण सगळ्यालाच मान देतो आणि आपण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो.

0: प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय आणि इतकी वर्ष तुम्ही आकाशवाणीवरनं अनेक कार्यक्रम ऐकत आहात, तर तुम्हाला ते कसे वाटतात, तुम्हाला ते कसे भावतात, तुमच्या काही आठवणी असतील, काही किस्से असतील, ते आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-41-29 आणि 4515-41-30. एसटीडी कोड आहे 022. नमस्कार.
1: नमस्कार.
0: नमस्कार. आपलं नाव सांगा.
1: मी अनिल नाईक बोलून मुंबई बोलतोय.
0: हा बोला.
1: मी आकाशवाणीचा छोटा कलाकार आहे. शास्त्रीय संगीताचा मान्यता प्राप्त गायक कलाकार आहे. 1948 पासून मी आकाशवाणीवर गातोय. मला बी आय ग्रेड आहे. पण आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदा आकाशवाणीला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आकाशवाणीने मला बोलत केलेलं आहे. आकाशवाणीचा मी अत्यंत ऋणी आहे. आकाशवाणीचे जुने निवेदक यशवंत वैद्या, प्रभू दीक्षित, मुक्ता भिडे, कमलिनी विजयकर, मीना सरैया, सुनंदा जोग, निलम प्रभू, बाळ कुलकर्णी, माधव कुलकर्णी, असे सगळ्या निवेदक मला निवेदकांची नाव माझ्या लक्षात आहेत. आणि आकाशवाणीचे पूर्वीचे जे कार्यक्रम होते, गुंजारव, रसधारा, रसरंजन, बाबा तुषार, सप्तरंग, गीत सुगंध, हे ध्वनिमुद्रिकांचे कार्यक्रम होते. आणि याच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं की समजा एखादा कार्यक्रम अर्धा तास लागला तर चार भावती चावणी कशाची ऐकवली जात असेल. ते स्वरूप त्या कार्यक्रमांचं आठवण जागे झालं की मनाला वेगळा आनंद होत. आकाशवाणी मी कधीच विसरू शकत नाही. आकाशवाणीला माझ्या शुभेच्छा आहेत. पण आकाशवाणीकडून माझ्याकडे माझ्या आकाशवाणीकडून अपेक्षा आहेत की आठवण एकदा तरी अभिप्रायांवर कार्यक्रम असावा. जसा पूर्वी कुलकर्णी नमस्कार होता पत्राद्वारे, आता पत्रे आहेत नाही. पण फोनवरून अभिप्राय कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्हाला आम्हाला
0: अभिप्राय कळवता येईल.
1: कळवता येईल.
0: बर बर.
1: तर खूप खूप आकाशवाणीला मी शुभेच्छा देतो.
2: खूप खूप धन्यवाद.
1: नमस्कार.
0: धन्यवाद. तर म्हणजे असे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. आपण मागासपासून चर्चांविषयी जाणून घेतलं किंवा कुठल्या कुठल्या कार्यक्रमांमधनं आपण श्रोत्यांना आनंद देत असतो त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. उद्योजकांचा सुद्धा आपण सहभाग ह्याच्यामध्ये करतो. अनेक महिला उद्योजिका आहेत ज्या अगदी छोट्याशा घरगुती आपण अशा पद्धतीनं म्हणूया तो उद्योग सुरू करतात आणि त्याचं एक मोठं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि मग त्यांची ती एक यशोगाथा जेव्हा आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो, त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की ठरवलं तर नक्कीच कुठलीच गोष्ट कठीण नाही, सहज सोप्या पद्धतीनं ते कसं साध्य त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला.
2: पावसाळा चालू आहे आणि पावसाळी सहलीला जाताना असा एक विषय मध्यंतरी दिनेश अडावतकर सरांनी अविनाश परब यांची मुलाखत घेतली होती की पावसाळ्यात सहलीला जाताना कशी कशी खबरदारी घेतली पाहिजे, कशी कशी काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळे कार्यक्रम आपले अगदी त्या त्या विषयाला आणि त्या त्या त्या त्या दिनविशेषाप्रमाणे आपण सादर करत असतो जेणेकरून लोकांनाही कळावं की आज काय कुठला दिवस आहे, आज कुठला दिनविशेष आहे, आज कुठला वेगळा घटना आज असणार आहे, घडणार आहे. तर असे निरनिराळे कार्यक्रम आपल्याकडे आपण घेऊन येत असतो. लहान मुलं विशेषतः लहान मुलांसाठी पण आपण विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. लहान मुलांची गाणी किंवा लहान मुलांना बोलतं करतो आपण इथे येऊन.
0: नक्कीच.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
4: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
4: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा.
0: नमस्कार. हा बोला. आपलं नाव सांगा.

0: अनिल नाईक पुणे इथं बोलतोय.
1: हा बोला.
0: मला मंगला खादिलकर यांनी संबंधांची मुलाखत खूप आवडली आणि सुभाषा दादरकर यांनी माणिक वर्माजी माणिक वर्मांचा बोलल्या तेही मला खूप आवडलं.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: नमस्कार.
1: मध्यंतरी पंडित नीळकंठभाऊ अभ्यंकर यांच्याविषयी म्हणजे गुरु वर्षा भावे या पंडित नीळकंठभाऊ अभ्यंकर हे त्यांचे गुरु त्यांच्याविषयी मुलाखत झाली होती ती अतिशय सुरेल झाली होती.
2: आणि आता आपण आकाशवाणीवर अनेक विविध केंद्रांचे कार्यक्रम ऐकतो आणि आपल्या श्रोत्याने सुद्धा सांगितलं की वार कुठलाही तरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले कार्यक्रम ऐकायला मिळतात आणि त्यावेळेला लाईट जर गेले तर त्यांना अजिबात आवडत नाहीत कारण का मग ते अगदी चुकल्या चुकल्यासारखं होतं. कार्यक्रमांच्या वेळा सुद्धा आपल्या तशा ठरलेल्या आहेत की कधी कुठल्या वेळेला ही मंडळी घरी असतात किंवा मग त्या त्या वेळेला त्यांना कसा कार्यक्रमाचा आनंद घेतो.
1: मला असं वाटतं लाईट जर गेले तर आपण मोबाईलवर आपलं ऍप आहे नाही का मधुलिका
2: त्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो. आणि आता तर आपण थोडं एक पाऊल अजूनही पुढे गेलेलो आहोत. आपण युट्यूबवरती सुद्धा आपले कार्यक्रम अनेक श्रोते नक्कीच
1: ऐकू शकतात. फक्त आपण त्याच वेळी ते कार्यक्रम नाही ऐकू शकत त्यानंतर काही दिवसांनी युट्यूबवर ते कार्यक्रम उपलब्ध होतात. आणि ऍप पण ऑल इंडिया रेडिओ नावाचं ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड केलं आणि तिथे वनिता मंडळ नावाची एक वाहिनी दिसते ती तुम्ही कायमची सेट करून ठेवा आणि मोबाईलमध्ये तुमच्या तो वनिता मंडळ चॅनल सेट करून ठेवा. तिकडे अलार्मही लावता येतो की तुम्हाला 12 वाजता तुम्हाला त्या क्षणी मोबाईल आपोआप चालू होतो आणि वनिता मंडळ सुरू होतं.
2: नक्कीच. त्याच्यामुळे होतं कसं की न्यूज ऑन AIR हे जे मोबाईल ऍप आहे किंवा वेव्ह्ज OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे हल्ली आपण बघतो की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो जगाच्या पाठीवर आपण कुठेही असतो तरी आपण आपल्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद हा नेहमीच घेऊ शकतो कारण फक्त आपल्याला भारतीय वेळ जी आहे ती पाळायची आहे आणि कार्यक्रमाचा आनंद आपण घर बसल्या प्रवासात अगदी तू म्हणालीस तसं की जर आपण अलार्म लावला असेल तर आपण त्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच.
1: परदेशातून अनेक जण हा कार्यक्रम ऐकत असतात.
2: तर मंडळी चला लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक अगदी शेवटच्या क्षण सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते 45 15 41 29 आणि 45 15 41 30 STD कोड आहे 022. डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली होती. तसंच आपण वंदे भारतम हा सुद्धा कार्यक्रम ऐकला होता. मंडळी विविध विषयांवरच्या मुलाखती जेव्हा आपण ऐकतो त्या संदर्भातले अभिप्राय आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता तर आम्हाला ते खूप आवडतात. आणि तसंच आपण बघतो की विविध मनोगत म्हणा किंवा लेख म्हणा हे सुद्धा आपण विविध कार्यक्रमांमधून ऐकवत असतो. आणि इथले जे कलाकार आहेत त्या कलाकारांसाठी एक मोठं व्यासपीठ आहे की मी एखाद्या ठिकाणी फिरून आलेलो आहे प्रवास वर्णन आहे किंवा मग ललित बंध आहे हे ह्या सगळ्याचा सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच समावेश करत असतो.

0: श्रोते हो, मनपूर्वक धन्यवाद. आज आपण बऱ्याच ठिकाणांहून आम्हाला कॉल केले, नाशिक, मालेगाव, सिन्नर, कोल्हापूर आणि बोरिवली, आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या आणि तुम्हाला हे कार्यक्रम फार फार आवडले आणि तुम्हाला आपले इथले उद्घोषकता ते सुद्धा तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्यांची वाट पाहत असतात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशाच तुमच्या प्रतिक्रिया कुठल्या ना कुठल्या माध्यमावर नोंदवत राहा, आमच्याशी बोलत राहा आणि तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तेही कळवत राहा.
1: खूप खूप धन्यवाद मंडळी.

0: मैत्रिणी श्रोतेहो, या बरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेहरू
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेतो. पुन्हा आपली वेळ उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत
1: धन्यवाद.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता.

आशा भोसले यांच्या स्वरामध्ये सर्वसाक्षी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती कवयित्री इंदिरा संत यांची आणि संगीतकार होते भास्कर चंदावरकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश केवडकर यांचं, संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: सुधीर फडके यांच्या स्वरात संत गोरा कुंभार या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल.
1: आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2:00 तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. नीट पेपर फुटीप्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन. या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली

कारवाई या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज प्रारंभी 12 आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत संस्थगित करण्यात आलं. यामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं. परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 12 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला परंतु विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केलं. 12 नंतर पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे तंत्रज्ञान हस्तांतरण सार्वजनिक निधीतून होणाऱ्या संशोधनाचं परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भारताची जैववैद्यकीय नवोपक्रम परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. डेंग्यू आजाराबाबत देशाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसादाला हा महत्वाचा टप्पा असून हा निर्णय सध्या सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंध, देखरेख आणि जलद निदान या प्रक्रियेला पूरक ठरेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा 2रा दिवस आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानो स्कोवा डाउकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू उत्तर मॅसेडोनियाचे प्रधानमंत्री आणि संसदेच्या सभापतींचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापारी मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी, औषध निर्माण, विज्ञान तसंच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये युवकांना भरती करायला सहाय्य केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळूर विभागानं आज 5 जणांना अटक केली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या FIR ईडीनं आज 8 ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. बंगळुरू इथल्या इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड या संस्था आणि इतर व्यक्तींचा यात समावेश असल्याची तक्रार ईडीनं नोंदवली होती. त्यानंतर एनआयएनं बेकायदेशीर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. आरोपी बंगळूरमधल्या तरुणांना आयसिसमध्ये सामील करण्यासाठी एका प्रति

0: संबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं आरोपपत्रातून उघड झाल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे. अरवली पर्वतरांगा आणि त्यासंबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून सूचना, हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नागरिकांना आपली मतं नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. अरवली पर्वतरांगा तसंच त्यासंबंधित अन्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मे 2026 या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. ही समिती 31 ऑगस्टपूर्वी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडुंग इथल्या 3 टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगगोले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नामची जिल्हा प्रशासन, SDRF, NDRF, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं बचाव मोहीम सुरू आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य सीमा रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मध्येच थांबवल्या तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 101 मदत छावण्या आणि मदत केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सध्या 9,606 विस्थापित लोक आश्रय घेत असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागालँडमध्ये मून जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली आहे. परिस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातल्या काही भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रशियानं MV गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं आज रशियन दूतावासाचे हंगामी अधिकारी व्लादिमीर लाडानोव यांच्याकडे तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात येत असून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणं स्वीकार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद. कोस्टल रोडवर बोगद्यात गाडीला आग लागल्याप्रकरणी आपत्कालीन यंत्रणा सतर्क. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना नैसर्गिक रंग मोफत पुरवणार. आणि मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे. मुंबई चेंबूर

0: इथं एका शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे तीव्र पडसाद मुंबई महापालिकेसह विधिमंडळ अधिवेशनात उमटले. या दुर्घटनेची चौकशी अश्विनी भिडे यांच्या आदेशाने नेमलेल्या समितीने केली. चौकशी अहवालात समितीनं संबंधित कंत्राटदार आणि रस्ते उद्यान खाते यांचा दोष नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे. तसंच सल्लागार अभियंते आदींना देखील क्लीन चिट दिली आहे. मात्र कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे या दुर्घटनेचे कारण असू शकते असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंत्राटदाराला दोषी ठरवण्यात आला आहे. समिती अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. चेंबूर दुर्घटने प्रकरणाचा अहवाल मला मान्य आहे अशा शब्दात प्रशासनाचा अहवाल ऋतू तावडे यांनी फेटाळला. दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप महापौरांनी केला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तसंच समुद्राला मोठी भरती होती. पाऊस काळात मुंबई आणि उपनगरात 1158 झाडांची पडझड झाल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेने 15,000 कोटी रुपये खर्चून उभारलेला कोस्टल रोडच्या हाजी अली येथून वरळी दिशेने जाणाऱ्या बोगद्यात धावत्या कार लागली. त्यामुळे खळबळ उडाली. बोगद्यातील वाहतुकीवर परिणाम झाला. काही काळ बोगद्यातील वाहतूक बंद ठेवावी लागली. पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. संपूर्ण आग विझली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कोस्टल रोड मधील बोगद्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अपघातानंतर अधिक सतर्क करण्यात आले आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे अपघात होतात. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे मास्टिक अस्फाल्टने बुजवण्यासाठी 13,52,00,000 रुपये खर्चाच्या कंत्राटाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी खड्ड्यांच्या कामामध्ये पारदर्शकता येण्यासाठी मास्टिक अस्फाल्टने खड्डे कामांची व्हिडिओ शूटिंग करावी आणि खड्डे कामांचे ऑडिट करावे अशी मागणी केली आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी परिमंडळ निहाय 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने केंद्राने राज्य सरकारच्या निर्देशावरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पीओपी गणेश मूर्ती बनवण्याबाबत मूर्तीकारांना मनाई केली आहे. मूर्तीकारांना गेल्या वर्षीपासून शाडू मातीचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यासाठी 1 कोटी रुपये खर्चून नैसर्गिक रंगांचा मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका 1,04,00,000 रुपये खर्च करणार असून मोफत रंगांचा पुरवठा एका खासगी कंपनीकडून करण्यात येणार आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणारा बेस्ट उपक्रम सध्या अपघातांमुळे चर्चेत आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे बेस्टच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे. बस अपघाताचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यातील दुभाजकाला धडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. इतर 11 जण जखमी झाले. गेल्या 3 वर्षात बेस्ट गाड्यांचे 815 अधिक अपघात झाले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढते अपघात लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागले आहे. मुंबईत 30 जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर आता पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांच्या क्षेत्रात पावसाचा मुक्काम आहे. तलाव क्षेत्रात जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या 52% पाणीसाठा सर्व तलावांमध्ये उपलब्ध झाला आहे. मुंबईसाठी ही दिलासादायक बाब ठरू लागली आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

दुपारचे 1:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कविवर्य सुरेश भट यांची रचना आकांक्षा नगरकर यांच्या स्वरात.

अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात बबन सरतकर यांची रचना आताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख।
1: वारकरी संप्रदायात भक्तीला लोकजीवनाशी जोडणारे भक्तीचे अनन्य साधारण महत्व सांगणारे संत म्हणून संत नामदेवांचं नाव आत्मीयतेनं घेतलं जातं। त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलावरील अनन्य प्रेम, नामस्मरणाचा महिमा, ईश्वराची सर्व व्यापकता, भक्त आणि भगवंतातील सख्यभाव, वैश्विक बंधुता यांचं सुंदर दर्शन घडतं। संत नामदेवांच्या विठ्ठल भक्तीच्या, त्यांच्यातील हृदय नात्याच्या अनेक कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत। विठ्ठलाला स्वतः रोज प्रत्यक्ष जेवू घालणाऱ्या संत नामदेवांची भक्ती ही कर्मकांड प्रधान नसून प्रेम प्रधान आणि अनुभव प्रधान अशी आहे। संत नामदेवांच्या भक्तीचा केंद्रबिंदू श्री विठ्ठल आहे। मात्र त्यांचा विठ्ठल हा केवळ पंढरपूरच्या मंदिरात मर्यादित नसून संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला आहे। म्हणूनच ते म्हणतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल। या अभंगातून विठ्ठलाशी असलेलं त्यांचं अखंड भावनिक नातं, विठ्ठलाची सर्व व्यापकता व्यक्त होते। सर्व चराचरात व्यापलेला देव हा जीवनाच्या प्रत्येक नात्यात किंबहुना चराचरात अनुभवण्याचा विषय आहे ही त्यांची जीवनभूमिका इथं स्पष्ट होते। नामदेवांच्या मते ईश्वर प्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण। ते म्हणतात, नामा म्हणे नाम गोड, नामेची होय उद्धार। आणखी एका अभंगात ते म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा निघे। या अभंगातून नामदेवांनी भगवंताच्या नामाला अमृतापेक्षाही श्रेष्ठ मानलं आहे। नामस्मरणामुळे मन शुद्ध होतं, अहंकार नष्ट होतो आणि भक्ताला आत्मिक आनंद प्राप्त होतो, देवाला अनुभवता येतं ही त्यांची ठाम श्रद्धा आहे। संत नामदेवांच्या सर्वच अभंगांमधून भक्त आणि भगवंत यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झालं आहे। विठ्ठल हा त्यांचा सखा, सोबती आणि जीवनाचा आधार आहे। ते भगवंताशी प्रेमानं संवाद साधतात, त्याच्याकडे आर्जव करतात आणि त्याच्याशी आपुलकीनं बोलतात। ही भक्ती भयावर नव्हे तर प्रेमावर आधारलेली आहे। म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये दास्य, सख्य आणि वात्सल्य या भक्तिभावांचा सुंदर संगम दिसतो। संत नामदेव नामाचं महत्व पटवताना अंतःकरणाच्या शुद्धतेला, प्रेमभावाला महत्व देतात।

0: सेवकाचं कार्य केलं।
1: भक्तिगाथा या मालेत आत्ताच आपण ऐकला संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख, वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: दुपारचे 2 वाजतायत, पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी। आजचा विषय आहे शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती। वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार। कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारं पिकांचं वाण आणि पिकं यांच्या आंतरपीक पद्धतीत निवड करणं योग्य ठरतं। आंतरपिकाची निवड करताना ते मुख्य पिकासोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं। ते एकमेकांना पूरक असावेत। हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्रस्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपीक पद्धतीत असावा। त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांचं संतुलन राखलं जातं। आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा। अधिक पर्जन्यमानाच्या प्रदेशात जमिनीवर पसरून वाढणारे
0: तसून प्रेमप्रधान आणि अनुभवप्रधान अशी आहे। संत नामदेवांच्या भक्तीचा केंद्रबिंदू श्री विठ्ठल आहे। मात्र त्यांचा विठ्ठल हा केवळ पंढरपूरच्या मंदिरात मर्यादित नसून संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला आहे। म्हणूनच ते म्हणतात तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल। या अभंगातून विठ्ठलाशी असलेलं त्यांचं अखंड भावनिक नातं, विठ्ठलाची सर्व व्यापकता व्यक्त होते। सर्व चराचरात व्यापलेला देव हा जीवनाच्या प्रत्येक नात्यात किंबहुना चराचरात अनुभवण्याचा विषय आहे ही त्यांची जीवनभूमिका इथं स्पष्ट होते। नामदेवांच्या मते ईश्वर प्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण। ते म्हणतात नामा म्हणे नाम गोड, नामेची होय उद्धार। आणखी एका अभंगात ते म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा निघे। या अभंगातून नामदेवांनी भगवंताच्या नामाला अमृतापेक्षाही श्रेष्ठ मानलं आहे। नामस्मरणामुळे मन शुद्ध होतं, अहंकार नष्ट होतो आणि भक्ताला आत्मिक आनंद प्राप्त होतो, देवाला अनुभवता येतं ही त्यांची ठाम श्रद्धा आहे। संत नामदेवांच्या सर्वच अभंगांमधून भक्त आणि भगवंत यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झालं आहे। विठ्ठल हा त्यांचा सखा, सोबती आणि जीवनाचा आधार आहे। ते भगवंताशी प्रेमानं संवाद साधतात, त्याच्याकडे आर्जव करतात आणि त्याच्याशी आपुलकीनं बोलतात। ही भक्ती भयावर नव्हे तर प्रेमावर आधारलेली आहे। म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये दास्य, सख्य आणि वात्सल्य या भक्तिभावांचा सुंदर संगम दिसतो। संत नामदेव नामाचं महत्व पटवताना अंतःकरणाच्या शुद्धतेला, प्रेमभावाला महत्व देतात।
3: परिणाम न होता कापूस पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते। ज्वारी अधिक तूर आंतरपीक पद्धती 3:3 किंवा 4:2 या ओळीच्या प्रमाणात शिफारशीत करण्यात आली आहे। आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी आणि तूर ही दोन्ही पिके एकमेकांना पूरक आहेत। हमखास पावसाच्या प्रदेशातील मध्यम ते भारी जमिनीत कापसाच्या संकरित वाणांसाठी 90x90 सेंटीमीटर आणि सरळ वाणांसाठी 90x60 सेंटीमीटर अंतर ठेवून कापसाच्या 2 ओळी घ्याव्यात। या 2 ओळींमधील मोकळ्या जागेत उडीद किंवा मुगाची 1 ओळ आंतरपीक म्हणून घ्यावी। कपाशीमध्ये चवळी, मका आणि कोथिंबीर ही पिके मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी तर भगर आणि ज्वारी ही पिके कीटकभक्षी पक्षी आकर्षित करण्यासाठी वापरावीत। कपाशीच्या प्रत्येक 8 ते 10 ओळींनंतर 1 ओळ या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी। तसेच शेताच्या 4 बाजूंनी झेंडू हे सापळा पीक लावल्यास सूत्रकृमींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते।
2: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात। विषय होता शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती। वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि हा विषय आहे मेनोपॉज, म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉज बद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात, तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही, तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते, तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये 2 अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो, तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

करत आहोत कार्यक्रम परिसर।

0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटेरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य, बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटीरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्य दृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्ट प्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटीरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटीरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटीरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटीरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटीरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बागप्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटेरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशा प्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर आताच आपण ऐकलात. ठीक 2:15 वाजता आपण ऐकणार आहात दोपहर समाचार. हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मकबूल हुसेन यांच्या गायनात राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती जयंत फडके यांची.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात। राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता

सुरुवात झाल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा होईल असं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. त्यावेळी विरोधकांनी नीट पेपर फुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला. त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्लबागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली. उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केलाय. यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मात्र आजपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे सुमारे 19,000 उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारनं हा ठराव निलंबित केल्याचा शासन आदेश आज जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली नंदुरबार धाराशिव वाशिम हिंगोली जालना पालघर बीड धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला 5 कोटीचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळेल. लोक आयुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामडुंग इथल्या 3.6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून

0: मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसलाय. लष्कर आणि विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली. पूरस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलंय. उत्तराखंडमधली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. संततधार पाऊस आणि यात्रेच्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली होती. जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं यात्रा मार्गाच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. यात्रेकरूंनी रोज प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. चांगझू इथं सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या एच एस प्रणॉयचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. त्याला मलेशियाच्या लियोंग जुन हाऊकडून 21-10, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यासह इतर भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 सलामीच्या सामन्यात उद्या भारताच्या PV सिंधू आणि उन्नती हुडा यांचा सामना होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगाव या लसीच्या विक्रीला परवानगी दिली. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4-60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजेच दर 6व्या दिवशी पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आनंदमठ इथल्या दत्तागिरी जयराम महाराज या भोंदू बाबा विरोधात एका महिलेनं दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. आपण अल्पवयीन असल्यापासून आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला आणि आपलं लैंगिक शोषण केलं असं या महिलेचा आरोप आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसरात उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.
2: एकदम से जुड़ जाती हैं.
3: हाँ बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि बचपन का वो जो समय था हमारे लिए इतना कीमती था कि आज भी हम उसे

Haley.

मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो नमस्कार, मी भक्ती आपटे देशपांडे तुम्हा सर्वांचं आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजलेत, प्रसारणास सुरुवात करूया हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमानं.

0: सरस्वती चंद्र या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेल्या आणि इंदिवर यांची रचना असलेल्या या सुंदर गाण्याला संगीतबद्ध केले होते कल्याणजी आनंदजी यांनी.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही

दम लगा के हैशा या चित्रपटातील पपान यांनी गायलेले आणि मलिक यांनी संगीतबद्ध केलेले आणि वरुण ग्रोवर यांची रचना असलेले गीत आता आपण ऐकले.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

या चित्रपटातील आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले, साहिर लुधियानवी यांची रचना असलेले आणि जयदेव यांनी संगीतबद्ध केलेले गीत आता आपण ऐकलेत.

परिणीता या चित्रपटातील सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या स्वानंद किरकिरे यांची रचना असलेल्या या गाण्याला संगीतबद्ध केले आहे शंतनू मोहित्रा यांनी.

कभी कभी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेले, साहिर लुधियानवी यांची रचना असलेले आणि खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले हे सदाबहार गीत आत्ता आपण ऐकले.

0: आत्ता आपण ऐकले. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुदनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, सायंकाळचे 5:30 मुंबई केंद्रावरून युवावाणी हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: वेळी आपल्या मनाच्या अगदी जवळचा, विचारांना नवी दिशा देणारा आणि आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवणारा आजचा विषय आहे मी ऑफलाईन कोण आहे. आता खरं तर हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यात एक खोल अर्थ दडलाय. आपण रोज सोशल मीडियावर स्वतःला व्यक्त करतो, आपल्या भावना, आनंद, यश आणि अनुभव जगासमोर मांडतो, पण या सगळ्याच्या पलीकडे आपलं खरं अस्तित्व काय आहे हे आपण किती वेळा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? पडला ना तुम्हाला हे प्रश्न? मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण सतत इतरांशी जोडलेले आहोत. सामाजिक माध्यमांमुळे जग आपल्या हातात आलंय, पण या जोडण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःपासून दूर तर जात नाही ना, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली. आपण आपल्या आयुष्याचे सुंदर, आनंदी आणि यशस्वी क्षण जगासमोर मांडतो, पण आपल्या संघर्षांबद्दल, अपयशांबद्दल आणि मनातल्या गोंधळाबद्दल आपण क्वचितच बोलतो. त्यामुळे एक आभासी परिपूर्ण आयुष्य तयार होतं, जे प्रत्यक्षात तसं नसतं. जेव्हा मोबाईल हातात नसतो, इंटरनेट बंद असतं आणि आपण स्वतः सोबत एकटे असतो, तेव्हा आपली खरी ओळख समोर येते. ऑफलाईन मी म्हणजे माझे विचार, माझी मूल्य, माझे निर्णय आणि माझ्या भावना. हा तो मी असतो जो कोणत्याही फिल्टर शिवाय, कोणत्याही दिखाव्याशिवाय जगतो. सोशल मीडियावर आपण स्वतःच एक सुंदर रूप साकारतो, पण आयुष्यातली खरी ओळख ही त्या रूपाच्या पलीकडे असते. कारण आयुष्य हे नेहमीच अनफिल्टर्ड असतं. त्यात आनंदही असतो आणि दुःखही, यशही असतं आणि अपयशही. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं स्वतःला ओळखा हे वाक्य आजच्या काळात अधिक महत्वाचं वाटतं, कारण आपण स्वतःला ओळखण्यापेक्षा इतरांना प्रभावित करण्यात अधिक गुंतलोय. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी ओळख काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण स्वतः सोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण थोडा वेळ शांत बसतो, स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनातले विचार, भावना आणि आकांक्षा समजायला लागतात.
1: पाहिले नमी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

मित्रांनो, आजची पिढी एकटं राहणं टाळते, कारण एकटेपणात स्वतःशी सामना करावा लागतो. पण एकटेपण म्हणजे एकाकीपण नाही, तर ती संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला घडवण्याची. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो, तेव्हा आपण आपली ताकद आणि कमतरता ओळखू शकतो, आणि हेच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. मित्रांनो, डिजिटल युगात सतत स्क्रीनकडे पाहणं, सोशल मीडियावर वेळ घालवणं आणि इतरांच्या आयुष्याशी तुलना करणं ही एक सवय झाली आहे. यामुळे मानसिक ताण, असमाधान आणि आत्मविश्वासात घट होऊ शकते. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना महत्वाची ठरते. काही काळासाठी मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि वास्तविक जगात रमणं, यामुळे मनाला शांती मिळते आणि विचार स्पष्ट होतात. मंडळी, नाती आणि संबंध या विषयावर विचार केला तर लक्षात येतं की आज आपण खूप कनेक्टेड आहोत, पण खऱ्या अर्थाने जोडलेले नाही. ऑनलाईन संवाद सोपा आणि जलद असतो, पण त्यात भावना, स्पर्श आणि जवळीक यांचा अभाव असतो. ऑफलाईन संवादात मात्र एक वेगळी चूक असते. डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना, हसण्यातून व्यक्त होणारा आनंद आणि शांततेतून व्यक्त होणारी समज, खऱ्या नात्यांची किंमत ही वेळ, विश्वास आणि समजूतदारपणात असते. ती लाईक्स आणि कमेंट्स मध्ये मोजता येत नाही. घरात एकत्र राहूनही प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेला असतो ही आजची वास्तविकता आहे. संवाद कमी झाला आहे, नात्यांमधली जवळीकही कमी होत चालली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणं, मित्रांसोबत मनापासून बोलणं आणि नात्यांना जपणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हीच नाती आपल्याला खऱ्या अर्थानं आधार देतात.

खरं तर ऑफलाईन आयुष्याची सुंदरता ही साध्या गोष्टींमध्ये दडलेली आहे. एक चांगलं पुस्तक वाचणं, निसर्गात फेरफटका मारणं, संगीत ऐकणं किंवा स्वतःसोबत शांत बसणं, या गोष्टी आपल्याला आपल्या आतल्या जगाशी जोडतात आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवायला मदत करतात. आपण वेळेचं व्यवस्थापन केलं आणि मोबाईलवर घालवलेला वेळ कमी करून स्वतःच्या विकासासाठी वापरला तर आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं. कारण आपली किंमत ही सोशल मीडियावरील उपस्थितीवर ठरत नाही, तर आपल्या विचारांवर, कृतींवर आणि स्वभावावर ठरते. मंडळी, आपल्याला हे समजलं पाहिजे की सोशल मीडिया हे एक साधन आहे, ते आपल्याला वापरायचंय पण त्याचं गुलाम नाही व्हायचंय. जीवनात समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन आयुष्य, काम आणि विश्रांती, समाज आणि स्वतः, या सगळ्यांमध्ये समतुलन राखणं हेच खरं समाधान देणार आहे. कारण शेवटी मी ऑफलाईन कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा एक प्रवास आहे. स्वतःकडे जाण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःला स्वीकारण्याचा हा प्रवास सोपा नाहीये, पण तो अत्यंत आवश्यक आहे. कारण खऱ्या आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग हा आपल्या आतच आहे. मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
1: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
0: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
1: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
0: असे असतात उद्योजक, व्यावसायिक।
1: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात
0: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर। मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर,
1: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।

0: करणारे,
1: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
0: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
1: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
0: असे असतात उद्योजक, व्यावसायिक।
1: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात।
0: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर। मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर,
1: FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।

श्रोते हो, लोकसंगीताच्या या कार्यक्रमानंतर 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आक्रमणस्य पृष्ठभूमौ भारतेन अद्य रूसदेशस्य कूटनीतिकाधिकारी व्लादिमीर लादानोव इत्यसौ वैदेशिक कार्यमन्त्रालयम् आहूतः। अस्मिन् दुःखादाक्रमणे चत्वारः भारतीय नागरिकाः स्वप्राणान् अत्यजन्। अस्य भीषण प्रहारस्य निन्दां कुर्वन् स्वस्य गभीरां चिन्तां च प्रकटयन् वैदेशिक कार्य मन्त्रालयः स्पष्टीकृतवान् यत् एतादृशानि आक्रमणानि अन्ताराष्ट्रिय सामुद्रिक व्यापारस्य सुरक्षां स्थिरतां च क्षतिं नयन्ति। उत्तराखण्ड राज्ये अश्रान्तं जलवृष्टेः तथा यात्रा मार्गेषु सम्भाव्य भूस्खलन संकटस्य कारणात् अवधानतया ह्यः स्थगिता सुप्रसिद्धा चारधाम यात्रा अद्य पुनः समारब्धा। इयं पावनी यात्रा मण्डल प्रशासन आरक्षीय बलेन अथ अन्याधिकारी वर्गैः सह समन्वयं विधाय सुचारू रूपेण संचाल्यते। चीन ओपन बैडमिंटन प्रतिस्पर्धायां श्वः महिला एकल वर्गस्य भारतस्य अग्रगण्या क्रीडिका पीवी सिंधुः स्वस्य देशस्यैव उन्नति हुड्डां सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः।
1: श्रोतेहो, सायंकाळचे 6:30 वाजलेत आणि आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश।
2: श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सांगली जिल्ह्यात महिला हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत। या मुलाखतीचा आज आपण तिसरा भाग ऐकूया।
3: सर, आज तुम्ही इतके सक्सेसफुल व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक आहात, लोक तुम्हाला ओळखतात, पण मला विचारायचं आहे की तुमच्या यशाचं जर गुपित सांगायचं असेल तर आपण काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
4: माझ्या यशाचं गुपित म्हणजे महत्वाचं म्हणजे एक जे आयुष्यामध्ये खंत होती मला की आपण स्वतः काहीच खेळलो नाही, तालुका जिल्हा काही खेळलो नाही। एक फार महत्व म्हणजे अशा अपेक्षा वाढल्या होत्या माझ्या की आपण खेळाडू तयार करून अशा पद्धतीचे खेळाडू नॅशनल खेळावेत। एक नॅशनल खेळल्यानंतर वाटायला महाराष्ट्राचा एखादा कॅप्टन व्हावा। 9 कॅप्टन महाराष्ट्राचे झाले म्हणजे त्यावेळी पुन्हा माझी अपेक्षा वाढत गेली। एखादा इंटरनॅशनल खेळाडू व्हावा, तो बघता बघता भारतीय संघाची कॅप्टनशिपच मला आमच्या मुलीला मिळाली। अशा पद्धतीनं ह्या कोचनं त्या केवळ मुलांच्या वरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे बाहेरचे भयंकर प्रलोभन वाईट आहेत। मी माझ्या कुटुंबासोबत कधीही आयुष्यात फिरायला गेलो नाही किंवा मारुती रोडला ह्या 5 शाळा सुटल्यानंतर कधीही मारुती रोडला मी फिरलो नाही। फक्त माझं क्रीडांगण आणि मी रात्री 9 मी भिलोडीला जात होतो, म्हणजे मी 10:45 घरी पोहोचत होतो।
3: अच्छा।
4: हा, आणि सकाळी 6 बसने येत होतो। एवढा वेळ दिला तरच खेळाडू घडतात, वर खेळाडू घडत नाहीत।
3: आणि मला वाटते तुमचं ते सातत्य चिकाटी त्याच्यामुळे आज तुमच्या ज्या मुली आहेत खेळाडू त्या इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहोचल्या आहेत। बरोबर सर, तुम्ही आजपर्यंत जितके ह्या खेळाडू घडवलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी तुमच्याकडनं सगळ्यात मोठी गोष्ट काय शिकलेली आहे की ज्या आज त्या इतक्या सक्सेसफुल आहे, तुम्हाला काय वाटतं?
4: हा, बऱ्याच मी मुली मला आता फोन येतात काय वेळेला, सर तुम्ही त्यावेळेला अत्यंत स्ट्रिक्ट वागला। जेव्हा आमच्या मुली स्वतःच्या मुली ग्राउंडवरती जायला त्यावेळेला असं वाटतं की देसाई सरच त्यावेळेला बरोबर होते।
3: अच्छा।
4: हा, कारण फारच नियमावली कडक होती मॅडम, म्हणजे त्यांना कोणतीही फॅशन न करू देणं काय। आजही त्या सगळ्या माझ्या मुली सर्वसामान्य राहतात, अत्यंत सर्वसामान्य आजही, म्हणजे त्यांच्याकडे आजही कुठली फॅशन विशन त्यांच्याकडे रुजलेली नाही। इतकंच नव्हे, त्यांचे आई वडील त्या मुलींना कुठला ड्रेस घेताना मुलींना विचारत होते तुमच्या सरांनी चालतं का ड्रेस असले, असा कलर चालतो का, म्हणजे इतकं ते पालक सुद्धा माझ्याशी समरस होते। आणि टोटल कुटुंब सगळं आम्ही एकत्रित असल्यासारखं,
3: म्हणजे त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव होती
4: होती
3: आणि ते पाळायचे हे म्हणाला।
4: पायात शूज सुद्धा नव्हते मॅडम आमच्या मुलींच्या, सॉक्स शूज आणि नी पॅड ही लांबच राहिलं सगळं।

0: अरे बापरे.
1: हा अशा उन्हात पूर्णपणे बेअरफूटने खेळत होत्या. पुन्हा पुन्हा आम्ही बूट घेतले, मग त्यांना किट बॅग केले, महापौर चषक जिंकल्यानंतर त्यांना सगळ्यांना घड्याळ बक्षीस दिले, म्हणजे मीच दिले त्यातले, आहे ते पैशात, हे तुमचे पैसे आहेत, तुमचं तुम्ही ठेवा.
0: बरोबर. सर, एखादा खेळाडू जेव्हा आपण घडवता, त्याला प्रशिक्षण देता, तर तेव्हा त्याच्यामधली प्रतिभा महत्वाची आहे की मेहनत, याबद्दल आपण काय सांगाल?
1: मॅडम, दोन्ही पाहिजेत. प्रतिभा तर आहेच आहे, प्रतिभा असल्याशिवाय तो खेळाडूच बनत नाही. परंतु नुसता प्रतिभासून चालणार नाही, त्याच जोडीला मेहनत केली तरच हे चांगलं आहे. केवळ प्रतिभा असली तर काय उपयोग नाही, आणि केवळ मेहनत असेल तरी उपयोग नाही, तेवढा प्रतिभाच पाहिजे तिला.
0: अच्छा.
1: हा, मगाशी मी त्या उदाहरण सांगितलं ना की नववीत असताना तिला कुणी फोटोत घेतलं नाही, ती मुलगी दहावीत, तिची ही प्रतिभाच तयार झाली ना, एकदम देश लेवलला ती फर्स्ट मिळालं तिला प्राईज, 11 तर इंटरनॅशनल झाली, म्हणजे ही तिच्याकडे प्रतिभा.
0: बरोबर.
1: थोडेसे कष्ट कमी पडत होते सुरुवातीला, पुन्हा मात्र उत्साही झाली ती.
0: अच्छा. सर, आता इतक्या मॅचेस खेळाडूंनी तुमच्या खेळलेल्या आहे, पण एखादी मॅच जेव्हा हारतात, अपयश येतं, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचं मॉरल कसं वाढवता किंवा त्यांना कसं प्रेरित करता?
1: मॅडम, खेळताना मी फक्त दोन गोष्टी महत्वाच्या बघत होतो की मुलगी सहज हारता कामा नाही. जेव्हा त्या खेळून प्रयत्न करून
0: 100% देऊन,
1: 100% त्याच्यामध्ये झोकून देऊन जर हारले असतील तर शेवटी त्या टीम चांगल्या असतातच. त्यावेळेला मात्र कधी रागवत नव्हतो, मी त्यांना प्रत्येकाला शाबासकी देत होतो आणि उद्यापासून सराव स्टार्ट पुन्हा, कारण हे आपल्याला हारलेलं काढायचं आहे.
0: बरोबर.
1: हा, म्हणजे एक उदाहरण सांगायचं तर स्टेडियमवरती आमच्या मुली सुरुवातीलाच मी घेऊन गेलो, एका मुलीनं आम्हाला त्या दुसऱ्या संघानं आम्हाला 0-0 मारलं.
0: अच्छा.
1: हा, मग त्या मुलीला सहज मी बोललो की अरे एखादा पॉईंट द्यायचा, हायस्कूलच्या मुली आहेत, नवीन आहेत. ती मला कुत्सतपणानं बोलली, सर पॉईंट मिळवून घ्यायचा असतो, मागून घ्यायचा नसतो.
0: अच्छा.
1: म्हणल्यानंतर मनामध्ये ती भयंकर अशा गोष्टी फार त्रास देत होत्या. मी इतका सराव केला मॅडम, 2 वर्षांनी त्याच मुलीच्या टीमला कधी हरवलं त्यांना कळलं पण नाही.
0: क्या बात है.
1: हा, म्हणजे अशा पद्धतीनं आमच्या डोक्यात स्पीड फार महत्वाचं असते यातलं. हा, रागवणं आणि त्या मुलांच्यावरती प्रेम करणं हे सुद्धा महत्वाचं आहे.
0: अच्छा.
1: हा, नुसतं रागवून ऐकणार नाहीत आणि नुसतं गोड बोलून खेळणार नाहीत.
0: सर, जर तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे नव्याने आयुष्य जगण्याची जर संधी मिळाली, तर तुम्ही पुन्हा व्हॉलीबॉल हाच खेळ निवडाल का?
1: 100% व्हॉलीबॉल खेळ निवडेन, आणि माझी शाळा मला या शाळेमध्येच नोकरी मिळावी असं मला वाटेल, कारण इतकी छान शाळा मॅडम नाही. मी आजही म्हणतो ना, माझं आरवाडे स्कूल होतं आणि त्या ठिकाणचे जे आमचे करंदीकर मॅडम असतील, वाळवेकर सर असतील, एव्ही आपटे सर असतील, आमचे आरवाडे अण्णा असतील, आमचे डी के चौगुली असतील, एव्ही आपटे, ह्या लोकांचं जे प्रोत्साहन मला मिळालं मी आयुष्यभर त्यांना विसरू शकत. आणि त्याच पद्धतीनं भिलोडी गावामध्ये माझे जे चितळे चषक मी भरवत होतो 14 वर्षे, फार सुंदर टुर्नामेंट आम्ही भिलोडीला घेत होतो.
0: अच्छा.
1: जय भवानी क्रीडा मंडळाची स्थापनाच मी केलेली आहे भिलोडीत, व्यायामशाळा बांधलेल्या आहेत. 14 वर्षे राज्यस्तरीय आम्ही पुरुष आणि महिलांच्या स्पर्धा घेत होतो, पूर्णपणे काकासाहेब चितळे, नानासाहेब चितळे आणि चितळे कुटुंबीय यांचं फार मला आर्थिक सहकार्य मिळत होतं. एक महत्त्वाचा मॅडम, माझ्याकडे प्रामाणिकपणा हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. कधी 1 रुपयामध्ये इकडं तिकडं होत नाही, सामाजिक तर नाहीच नाही. त्यामुळं निश्चित माझ्यावरती आमचे ग्रामस्थ सगळे विश्वास ठेवतात, सगळे ग्रामस्थ मला मदत करतात चांगल्या पद्धतीनं. माझी शाळा आणि ग्रामस्थ भिलोडी हे फार चांगलं आहे, आयुष्यात चांगलं मिळालं आहे.
0: सर, आता इतक्या वर्षापासून आपण म्हणजे तुमचं आयुष्यच तुम्ही व्हॉलीबॉल या खेळाला समर्पित केलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर व्हॉलीबॉल हा एक शब्द कोणी उच्चारला तर सर तुमच्या मनात पहिल्या भावना काय असतात?
1: मॅडम, मी आज घरात एक बॉल ठेवलेला आहे, माझा नातू किंवा माझे नात खेळा लागले त्या आवाजाने मी तृप्त होतो.
0: क्या बात है.
1: आवाजाने मी तृप्त होतो.

0: माझ्या घरावरती जर बघितला तर तुम्ही लोबो सुद्धा व्हॉलीबॉलचा आहे. माझ्या खिडकीवरती बघितलं तर व्हॉलीबॉलचाच लोबो आहे. तर हे सगळं माझं जीवनच व्हॉलीबॉलमय आहे.
1: अच्छा.
0: माझ्या कुटुंबातलं जर भयान सहकार्य केलेलं आहे या बाबतीत.
1: सर, जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे. आजची युवा पिढी, तरुण पिढी, त्यांना जर व्हॉलीबॉलच नाही कुठल्याही खेळामध्ये जर करिअर करायचं आहे तर त्यांना आपण काय संदेश द्याल की त्यांनी कोणता मार्ग निवडला पाहिजे, काय करायला पाहिजे जेणेकरून ते सक्सेस होतील, यशस्वी होतील?
0: आज बऱ्यापैकी जर पाहिलं तर मी युवा खेळाडूंच्या साठी मी एक महत्वाचा संदेश सांगतो की अभ्यास हे करिअर आहेच तुमचं, परंतु त्याच्यासोबत खेळावरती पूर्णपणे लक्ष देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव करत गेला, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शक मिळाले, जीवनामध्ये ही जी 20-22 वर्षे जी आहेत ती केवळ खेळावरती आणि अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर निश्चितपणानं तुमचं आयुष्य हे चांगलंच घडतं आणि त्याच्यामधनं तुम्हाला यशच प्राप्त होतं. भले त्यात नॅशनल खेळा अगर न खेळा, निदान शारीरिक क्षमता तर वाढेल.
1: बरोबर.
0: आयुष्यामध्ये पुष्कळ आपल्याला दुःख सहन करावे लागतात, त्याला फाईट कशी करायची, सामोरं कसं जायचं हे फक्त खेळाडू जास्त करू शकतो.
1: बरोबर.
0: अन्यथा कोणी करू शकत नाही. खेळाडूकडे तो गुण असतो. आणि मला सर्वांनी सांगायचं आहे, आता पूर्वी आमच्याकडे क्लब सिस्टीम मॅचेस चालायच्या, आज पूर्णपणे आर्थिक दृष्टीनं विचार केला तर ते कमी होत निघाले. मॅडम, आम्ही शाळेतनं एक मॅचेस टूर्नामेंट खेळून आलो, रात्री मी शाळेतच मुक्काम करतो तो आम्ही मुली.
1: अच्छा.
0: आणि शाळेतनं सकाळी तिथं सगळं आवरून नाही दुसऱ्या गावाला खेळायला जात होतो. एवढ्या क्लब मॅचेस आम्ही खेळत होतो. जवळजवळ त्या काळात 3,000 बक्षीस असायचं. 1.5-2 लाख रुपये आम्ही बक्षीस मिळवले शाळेला.
1: हा.
0: तर सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे, तरुण पिढीला, मुलं असू देत किंवा मुली असू देत, मुलीने तर मी नेहमी सांगतो पुन्हा मुलं झाल्यानंतर खेळता येत नाही. आत्ताच खेळून घ्या तुम्ही, कारण पुन्हा काय आपल्या आपल्या प्रपंचात गुरफटतात मुलं. आणि मुलांना तर निश्चित सांगतो की केवळ बाहेर फिरणं आणि मित्रामध्ये बसणं, ते काय मोबाईल पाहणं, म्हणजे हे करिअर नाही. आईबापावरती बोजा टाकतो आपण काही तर घडलं पाहिजे आणि मग तुम्हाला बोलायला वाव आहे.
1: बरोबर.
0: जगायला वाव आहे, नाहीतर देशातली फक्त संख्या वाढते, काय उपयोग आहे त्याचा?
1: म्हणजे मला आयुष्यात काय व्हायचं आहे त्याचा जो काय म्हणतात दृष्टिकोन हा आपला क्लिअर असणं आवश्यक आहे.
0: का पाहिजे क्लिअर पाहिजे दृष्टिकोन, मला हे घडायचं आहे.
1: बिलकुल. आणि त्याच्यासोबत जिद्द, सातत्य, चिकाटी आणि एक आपलं डिसिप्लिन
0: लाईफ. डिसिप्लिन, अगदी शिस्त, जर महत्व शिस्तीलाच जास्त द्यायचो.
1: बरोबर.
0: हा. कारण शिस्त आली की ती सगळंच तयार होत आहे.
1: बिलकुल. आणि माणूस मला वाटतं तसा चांगला घडत जातो,
0: रस्त्याने सरळ चालतो.
1: बरोबर. एक सुकर मार्ग त्याला जगण्याचा मिळतो. बरोबर.
0: आणखीन एक महत्व सांगतो, हे संपूर्ण खेळत असताना माझं देशातून हे अत्यंत त्यांनी त्याग केलेलं आहे. कारण मी घरात फक्त जेवायला संध्याकाळी जात होतो, कुठं निघालाय काय निघालाय हे कधी नाही. माझी मिसेस शोभा देसाई हे सुद्धा कायम 2 बॅगा भरलेल्या असायच्या. शॉर्ट ट्रिपला 1 बॅग आणि मोठ्या ट्रिपला मोठी बॅग, अशा पद्धतीनं मला कुटुंबाची मदत होती. कुठं निघालंय असं कधीही विचारलं नाही आणि त्यांना हौस वाटायची की आपल्या घरातलं आपले मिस्टर हे आपले निघालेत. माझ्या मुलांची तर भेट माझी कधीतरच होत होती, कारण रात्री 9-9:30 गेल्यानंतर मुलं झोपलेले असायची आणि सकाळी 6 वाजता मी येत होतो बसनं, त्यावेळी मुलं झोपलेली असायची.
1: म्हणजे सर, तुमच्या या यशाच्या मागे कुटुंबाचा खूप मोठा हात आहे, त्यांचा सपोर्ट आहे.
0: फार मोठा सपोर्ट आहे.
1: आणि मला वाटतं एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं आहे तर कुटुंबाचा सपोर्ट हा अत्यावश्यक आहे.
0: सपोर्ट असला पाहिजे, आपल्या मित्रमंडळीचा सपोर्ट असला पाहिजे, हे सगळ्यांची गरज आहे.
1: देसाई सर, आज आपण इथे आलात आणि एक व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून आपण जे इतके खेळाडू आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहेत त्याबद्दल तर आपलं अगदी मनापासून अभिनंदन आहेच. आणि आज आपण इथे आलात, आपला संपूर्ण जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांना सांगितलात, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले अगदी मनापासून धन्यवाद मानते. नमस्कार.
0: नमस्कार. आकाशवाणीचा आभार मानतो मी.
2: श्रोते हो, आत्ताच आपण सांगली जिल्ह्यात महिला व्हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे

0: ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकलात आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
1: श्रोतेहो अमृष कलश हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.

रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुद्धनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत, तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: प्रभात वंदन,
1: रम्य प्रभात,
0: प्रसन्न वातावरण,
1: मंदिरातील घंटानाद,
0: घराघरातून येणारा धूपदीपांचा परिमळ,
1: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
0: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
0: अर्थात 1251 किलोहर्ट्झ या मध्यम लहरी वाहिनीवरती,
1: FM बँडच्या 100.6 MHz वरती
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास,
1: वर्तमान आणि भविष्यातही

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, संध्याकाळचे 6:49 झाली आहेत। आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। आता ऐकूया उर्वरित व उद्या दिनांक 22 जुलै 2026 या दिवशी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेच सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करू। 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत मध्ये आवड बळीराजाची हा पत्रोत्तरांवर आधारित गीतांचा कार्यक्रम, रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। रात्री 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 8:30 मुंबई केंद्रावरून कार्यक्रम सहक्षेपित करू। 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन, 10:10 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम, 10:30 ते 11 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। यात ऐकूया आसावरी पटवर्धन यांचे गायन राग मारू विहाग। 11:00 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करू। त्यानंतर आजच्या सायंकालीन प्रसारण सभेचे कामकाज समाप्त होईल।

आता उद्या दिनांक 22 जुलै 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकूया. सकाळी ठीक 5:50 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेस सुरुवात होईल. सकाळी 6:00 हिंदी समाचार, 6:05 गिरवाणवाणीमध्ये कविता खरवंडीकर यांचे गोविंदाष्टकम, 6:10 प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषी वार्तामध्ये खरीपातील भाजीपाला या विषयावर माहिती, वाचक स्वर महेश इनामदार यांचा, 6:45 आरोग्य धनसंपदा मध्ये मेनोपॉज विषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी सांगितलेली माहिती, सकाळी 6:50 परिसर मध्ये पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी या विषयावर पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती, 6:55 दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा, सकाळी 7:00 आजचा सुविचार, 7:20 एक गाणे ताजे तवाने याचं पुनःप्रसारण रात्री 8:00 आपण ऐकू शकाल, 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 गाणी मनातली, सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 9:10 क्रीडांगण मध्ये सॉफ्टबॉलची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी दीपा तेलंग यांनी केलेली बातचीत सादरकर्त्या तेजा दुर्वे, आणि याचं पुनःप्रसारण सायंकाळी 6:30 आपण ऐकू शकाल, 9:30 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम, सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:15 सामुदायिक गायनपाठ, 10:30

NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11 वाजता गाता रहे मेरा दिल 11:40 आज का शब्द आज की सूक्ती आणि त्यानंतर भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम त्यानंतर आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेचे कामकाज समाप्त होईल.

दुपारी 12 ते 3:10 मुंबई केंद्रावरून कार्यक्रम प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. त्यात सुरुवातीला दुपारी 12 वनिता मंडळ निर्मिती केंद्र पुणे मध्ये आई वडिलांचं स्वप्न यशस्वी पुढे नेणाऱ्या लेकी या कार्यक्रमामध्ये इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेटे हिरेमठ यांच्याशी साधलेला संवाद, अक्षयधनमध्ये पर्यावरण रक्षण करण्यासाठी श्लोक लेखन यावर डॉक्टर नंदा हरम यांचे विचार, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1 हिंदी समाचार, 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र यवतमाळ, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर, 2:15 दोपहर समाचार, 2:30 नादब्रह्म, दुपारी 3 प्रादेशिक बातम्या.

त्यानंतर सकाळी ठीक 4:58 आमच्या सायंकालीन प्रसारण सभेस सुरुवात होईल. त्यात सायंकाळी 5 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी निर्मिती केंद्र पुणे, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भावेश कोटंगले आणि सहकारी यांनी सादर केलेले लोकगीत, 6:30 क्रीडांगण, 6:50 रूपरेषा, 7:10 बाजारभाव, संध्याकाळी 7:15 अर्थविशेष, 7:30 माझं घर माझं शेत मध्ये खरीप पिकातील तणांचा बंदोबस्त याविषयी प्राध्यापक NY पाटील यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर एक गीत, 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:15 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम, 8:30 संसद समीक्षा, 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम. संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनिमुद्रण, 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात शुभलक्ष्मी कुलकर्णी यांचे गायन राग मालकंस. याबरोबरच सर्व बातमीपत्रे मुंबई व दिल्ली केंद्रावरून नियोजित वेळेत प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. 11:10 आमच्या सायंकालीन प्रसारण सभेचे कामकाज समाप्त होईल. ही होती आजच्या उर्वरित व उद्याच्या म्हणजेच दिनांक 22 जुलै 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी

0: 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुदनूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतेहो, संध्याकाळचे 6:59 झाली आहेत. आत्ता 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यूडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा नियमानुसार अर्ज काँग्रेसनं दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलन स्थळावरून पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
1: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत ते बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने यह भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें

0: सब मिलकर के करें।
1: केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली। नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला। तिथल्या डॉक्टरांची चर्चाही केली। लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। काँग्रेस जनता पार्टी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 8 गुन्हे दाखल केले आहेत। आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणं, पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणं असे आरोप पोलिसांनी केले आहेत। या प्रकरणी 900 पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून संबंधित ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनीही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली। एसआयआरच्या कारणामुळे राज्यातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं। मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं राज्य निवडणूक आयोगाला केली। या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत। या प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत। लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे। पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। तसंच नागपूर जिल्ह्यात कटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। राज्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करायची अधिसूचना काल जारी झाली। यामुळे 50 वर्षांनंतर या विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत आहेत असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केलं। या नव्या नियमांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील अशी माहिती त्यांनी दिली। केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे। डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे। या लसीला युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई विभागाच्या वतीने आज वार्तालाप या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत ही या परिषदेची संकल्पना होती। या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातले 44 पत्रकार सहभागी झाले होते। पालघरमधल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं। डहाणू चिंचणी बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी वाहतूक रोखून धरली होती। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण

0: आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हवामान. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, सायंकाळचे 7:10 झाली आहेत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले बाजार भाव. सर्व दर प्रति क्विंटल रुपयांमध्ये आहेत. कांदा 1,000 ते 3,000 रुपये, बटाटा 1,000 ते 1,600 रुपये, सफरचंद 13,500 ते 22,000 रुपये, संत्री 6,000 ते 8,000 रुपये, डाळिंब 4,000 ते 15,000 रुपये, पेरू 1,000 ते 4,000 रुपये, अननस 3,000 ते 5,000 रुपये, तोतापुरी आंबा 1,000 ते 4,000 रुपये, ड्रॅगन फ्रूट 8,000 ते 12,000 रुपये. हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले बाजार भाव.
2: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुद्नूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
0: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 किलोहर्ट्झ या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान आणि भविष्यातही प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही
2: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे
3: यशस्वी होणारे त्यासाठी कष्ट करणारे
2: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे
3: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
2: असे असतात उद्योजक व्यावसायिक
3: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, फिफा विश्वचषक स्पर्धेच्या चर्चा अजूनही सुरू आहेत आणि याच विषयी आकाशवाणीसाठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष पेंडसे यांची ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: नमस्कार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली, अंतिम सामनाही नुकताच पार पडलेला आहे आणि स्पेन आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्येही फायनल झाली. स्पेन वर्ल्ड कप जिंकलेला आहे. काही काळानंतर आपण या स्पर्धेविषयी बोलतो आहोत, पण अजूनही या स्पर्धेचं जे कवित्व आहे ते अजून उरलेलं आहे असं म्हणता येईल, कारण या फायनल मॅच वर खूप चर्चा अजूनही सुरू आहे. एकूण या फायनल मॅच बद्दल आणि एकूणच आता जी विश्वचषक स्पर्धा झाली त्याबद्दल आपण संवाद साधणारोत विवा फुटबॉल या फुटबॉलनंच वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे यांच्याशी. आशिष, स्वागत आहे तुझं.
2: नमस्कार.
1: नमस्कार आशिष. पहिलाच प्रश्न फायनल मॅच संदर्भातच, अंतिम सामना पार पडला, तो गेम जिंकलं वगैरे हे तर आहेच, पण हा सामना पाहताना चाहत्यांमध्ये एक उत्सुकता होती की अतिशय उत्कंठावर जर सामना होईल, छान याच्यामध्ये गोलची भारतात पाहायला मिळेल, अर्जेंटिना ज्या धडाक्याने खेळते, मेस्सीसाठी ते वर्ल्ड कप जिंकायचा म्हणून अक्षरशः पणाला लावून खेळते वगैरे, तर तसं काही फारसं पाहायला मिळालं नाही. तर एकूण याबद्दल एक फुटबॉल पटू म्हणूनही तू राष्ट्रीय स्तरावर खेळलेलाही आहे, तर एक फुटबॉल पटू म्हणूनही आणि आता एक विश्लेषकाच्या भूमिकेत नाही, आता दोन्ही प्रकारे या सामन्याचं विश्लेषण कसं करायचं?
2: या अंतिम सामन्याकडे जाण्याआधी मी दोन सामन्यांचा आठवण करून देतो. आदल्याच दिवशी झाली होती थर्ड प्लेस मॅच, ज्यामध्ये फ्रान्स विरुद्ध इंग्लंड खेळले होते आणि 10 गोलची बरसात झाली. त्याच्यानंतर गेल्या वर्ल्ड कपला 4 वर्षापूर्वी कतारला जो अंतिम सामना झाला होता फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना, त्याच्यात 3-3 अशी बरोबरी, एम्बापेची हॅट्रिक, मग पेनल्टी शूट आउट आणि त्याच्यात अर्जेंटिना जिंकले होते. तो अगदी योग्य प्रकारे तू म्हणला तसं रोमहर्षक ती उत्कंठा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंतची तुरंत दोन्ही बाजूनी आक्रमण, अप्रती आक्रमण, गोल हे यावेळच्या सामन्यात खरंच दिसलं नाही. सामन्या दरम्यान कॉमेंटेटर उपासानी म्हणली की 1994 साली जेव्हा अमेरिकेत वर्ल्ड कप झाला होता, ब्राझील आणि इटली हे दोन मातंबर संघ त्यामध्ये होते आणि तिथे 2-0 अशी बरोबरी झाली. एक्स्ट्रा टाइम नंतर पेनल्टीवरती ब्राझील जिंकले. सो बहुधा अमेरिकेतल्या अंतिम सामन्यात गोल होणार नाही हीच परंपरा असावी असा एक उल्लेख झाला, पण स्पेनने अगदी 100 मिनिटांनंतर विजयी गोल केला आणि आपला विजय साकारला. स्पेन हे सर्वार्थाने या टुर्नामेंट मधली सर्वोत्तम संघ आहे होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय हा सार्थच होता. दुसरीकडे माहिती असं वाटतं की तू म्हणलं तसं अर्जेंटिनाने 17 गोल या स्पर्धेत सर्वाधिक मारले होते. मेस्सी सारखा जादूगार त्यांच्याकडे होता, त्याच्यामुळे अंतिम सामन्यामध्ये काहीतरी एक लढत होईल आणि एक रंजकदार फुटबॉल बघायला मिळेल ही मात्र अपेक्षा काहीशी पोल ठरली आणि त्या आघाडीवरती निराशेसाठी थोडी अर्जेंटिनाच्या बाजूने लटकी समर्थने द्यायची झाली तर त्यांचा बचावपटू किंवा जे दोन मुख्य आधारस्तंभ होते लिसांड्रो आणि रोमेरो हे दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडायला लागलं, किंवा एन्झोला रेड कार्ड आणि त्यामुळे अर्जेंटिनाला 10 खेळाडूंनी खेळायला लागलं.

0: की म्हंटल तर ते लटकी समर्थन आहेत. अर्जेंटिना खेळलेच नाही, स्पेन जिंकले.
1: अर्जेंटिना खेळले नाही तसं आपण म्हणतोय, तो एक रणनीतीचा भाग होता का अशी ही चर्चा आहे. कारण स्पेन ज्या पद्धतीने फ्रान्सशी खेळलेलं होतं आणि फ्रान्सला त्यांनी अक्षरशः नामोहरम केलं मैदानावर आणि दिसलं, कारण फ्रान्स सगळ्यात आक्रमक संघ आहे असं बोललं जात होतं या स्पर्धे दरम्यान. पण सेमीफायनलला अक्षरशः त्यांना काही करता आलं नाही. तो सामना बघितल्यानंतर काही रणनीतीमध्ये फरक पडला होता म्हणून आता खेळ खेळला गेला. आणि मग हा सामना अतिरिक्त वेळ तो पेनल्टी शूटआउट मध्ये न्यायचा, तिथे फैसला त्याचा होऊ द्यायचा, असं काही रणनीतीचा भाग आहे असंही वाटतं तुम्ही अर्जेंटिना?
0: हो, त्यांची ती रणनीती होतीच आधीपासून. म्हणजे अर्जेंटिनाचे 17 खेळाडू विश्व 4 वर्षापूर्वी फायनल मध्ये जिंकलेले होते, पण साहजिकच ते आता किशी आणि किशीच्या पुढे ते वयाने झुकलेले होते. मैदानात त्यांचा तेवढा बहर नव्हता. नव्या दमाचे जे स्ट्रायकर यायला पाहिजे ते फारसे या संघात नव्हते. पण आपण बघितलं की इजिप्त असेल, स्वित्झर्लंड असेल आणि इंग्लंड विरुद्ध पिछाडीवर गेल्यानंतर त्यांनी जो काही एक झपाटल्यासारखा खेळ करून ते बरोबरी साधली आणि नंतर पुढे विजय मिळवला. त्यांना कदाचित स्पेन फ्रान्स हा उपांत्य सामना बघितल्यानंतर कदाचित अर्जेंटाईन खेळाडू मना

0: सो त्यांच्या पुढच्या फेरीतल्या सहा पैकी कुठला खेळाडू गोल मारेल हे कोणालाच अंदाज बांधता येत नव्हतं. सगळे त्यांच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी करता येत नव्हती. किंवा त्यांचे जे डिफेंडर आहेत पेड्रो पोरो असतील किंवा त्यांचा जो लेफ्ट बॅक आहे ते सुद्धा अटॅकला पुढे येत होते. तर पोरोनी तर एक गोल मारला होता. तुम्हाला आधीच्या मॅचला जो निर्णायक गोल झाला तो शॉट हा त्यांचा मध्यफळीतला डिफेंडर कुबारसिनी मारला होता. सो अशा पद्धतीने एक सर्वांग सुंदर खेळ स्पेन करत होते. तू स्पेनच्या ग्रासरूटचा म्हणजे नवीन खेळाडू घडवण्याच्या सिस्टीमचा उल्लेख केला. त्यासाठी ला मसिया बार्सिलोनाची जी अकॅडमी आहे ती जगविख्यात आहे. मेसी यमाल सारखे खेळाडू तिथे घडलेले आहेत. त्याच्याच जोडीला स्पेनची 15 वर्षाकालीन 19 वर्षाकालीन आणि 23 वर्षाकालीन संघ बांधलेली गेली. 11 वर्ष सुरू होती. ती ही बॅच तेव्हापासून जी हे जे प्रशिक्षक आहेत लुईस डे ला फुएंटे यांनी ही गेली 9-10 वर्ष हे सगळे खेळाडू घडवले आणि आज ती विश्वविजेते पदापर्यंत पोहोचलेली आहेत. त्याच्यामुळे युथ डेव्हलपमेंट सिस्टीम अकॅडमी ग्रासरूट आणि त्यांना पोषक इकोसिस्टीम हे या स्पेनच्या विजयाचं खरं गमत.
1: पण ह्या क्रीडा संस्कृती रुजू म्हणा स्पेनमध्ये या पद्धतीने झालं तर तशी आपल्याकडे ही क्रीडा संस्कृती रुजू शकते का किंवा अजून काय करायला त्याच्यासाठी हवं. आपल्याकडे एवढे फॅन्स आहेत तर आपण फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये का नसतो त्याबद्दल तुला काय वाटतं.
0: फक्त सरकार असेल किंवा मंत्री असतील किंवा या संघटनांनी काही करून तेवढं मागणार नाहीये. सगळे जे सर्व संबंधित घटक आहेत म्हणजे अगदी पालकांपासून शाळा महाविद्यालयांपासून अगदी तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत त्यांनी आवड घेऊन रुचीने या जर सगळ्या आपल्याला ग्लोबल स्पोर्ट जो आपल्यापर्यंत थँकफुली या प्रक्षेपणामार्फत येतो आहे आपल्या टीव्ही मोबाईल मध्ये येतो आहे त्यामध्ये जर रुची घेतली. आता 23 जुलै पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. फक्त जर ऑलिम्पिक आल्या की हॉकी बॅडमिंटन या सगळ्या खेळांना पुढे घेऊन इंडिया इंडियाचे नारे नाही दिले. संपूर्ण वर्षभर या जर सगळ्या खेळांना फॉलो केलं आपल्या मुलांमध्ये त्याची आवड निर्माण केली तर नक्कीच ही क्रीडा संस्कृती रुजेल. आणि एकदा काही खेळांबाबतची आवड निर्माण झाली तर आपण अधिकाधिक खेळायला लागू. जेवढे जास्त खेळू तेवढे जास्त आपल्याकडनं चॅम्पियन होतो.
1: सुरुवातीलाही आपण म्हटलो 48 संघ यावेळेला खेळले. अमेरिकेत स्पर्धा होती. आमजाम होता. भरपूर कार्यक्रम म्हणजे अंतिम सामन्याच्या हाफ मध्ये सुद्धा 25 मिनिट कार्यक्रम चालले होते. त्याच्यानंतर काही म्हणजे वादग्रस्त घटनाही घडल्या. अमेरिकेच्या फुटबॉलपटूला जे रेड कार्ड मिळालेलं होतं तर मागे घेण्यासाठी असे सगळे प्रकार घडले. आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा एक दिसलं की अर्जेंटिनाचे खेळाडू रणनीतीचा भाग होता किंवा काय हा प्रश्न वेगळा. पण खूप ढसळीचा खेळ करताना दिसले तर सगळ्याकडे कसं पाहायचं. अंतिम सामन्यानंतर हे फुटबॉलसाठी म्हणून किती घातक असू शकतं का असे प्रश्न त्यांच्या मनात आहेत. कारण हा सुंदर खेळ म्हणून त्याला ब्युटिफुल गेम म्हणतात तर किती कुठेतरी डाग लागताना दिसतो का.
0: मुळात फुटबॉल हा मैदानातलं कौशल्य गोल स्ट्रॅटेजी आणि या सगळ्यांबरोबरच भावभावनांचाही खूप मोठा खेळ आहे. फुटबॉल हा म्हणजे इट्स अ ग्लोबल लँग्वेज आणि इट्स अ ग्लोबल इमोशन फुटबॉलला असं म्हणतात. आपण बघितलं की आफ्रिकेतले 9 देश यावेळेला पात्र ठरले होते. त्यातले 8 देश हे बाद फेरीत गेले. किंवा केप वर्ल्डचा 40 वर्षांचा वोझिना हा जो गोलकीपर आहे त्यांचे 40,000 फक्त फॉलोअर्स होते. ते 60 लाखापर्यंत त्याचे सोशल मीडियावरचे फॉलोअर गेले. आणि तो एक प्रेरणा असेल या भावना असेल याचे तो एक प्रतीक बनला. आणि असे सगळे छोटे मोठे संघांनी मिळून फुटबॉल आणि वर्ल्ड कप हा एक खूप एक भावनेचा एक आविष्कार इथं आपण करताना पाहिला. रोनाल्डो सारखा खेळाडू असतरी द लास्ट डान्स नेमार रोनाल्डो आणि मेसी यांना आपण अल्विदा या वर्ल्ड कपच्या निमित्ताने तो सुद्धा सामना संपल्यानंतर जसा अंतिम सामन्यानंतर मेसी आपण बघितला की भावनांना अक्षरशः अश्रूंद्वारे त्यांनी वाट मोकळी करून दिली. सो हा सगळा एक भावनेचा आविष्कार असतो. पण त्याच्याच जोडीला तणाव आणि भयंकर मानसिक शारीरिक जे काही दबाव असतात सामना संपल्यानंतर ते कुठेतरी मोकळे येले जातात. फुटबॉल इज अ ब्युटिफुल गेम. सामना कितीही संघर्ष झाला तरी क्रीडावृत्तीने एकमेकांना आलिंगन देतात. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतात. पण हा जो कुठेतरी एक संतुलन थोडा बिघडण्याचा एक थोडे प्रकारे सगळ्याच खेळांमध्ये होतात. फुटबॉल असं नाही. आणि विशेषतः अंतिम सामन्यासारखा सर्वोच्च कसोटी बघणारा सामना झाल्यानंतर त्याच्यातले काही निर्णय आपल्या बाजूने गेला नाही आणि समजा त्याबाबतची उद्वेग असेल किंवा त्याबाबतची निराशा असेल ती अशा कुठेतरी दसमसव्या प्रकारे बाहेर. सगळ्यांना माहिती की तो एक क्षणिक उद्रेक असतो भावनांचा. कोणाच्याही मनात कुठल्याही फुटबॉलपटूच्या मनात असा काही विद्वेषाची भावना नसते. म्हणून तर या वर्ल्ड कपचं जे ब्रीद होतं की टुगेदर विथ फुटबॉल किंवा फुटबॉल युनाइट द वर्ल्ड तो हे संपूर्ण विश्व हे या फुटबॉलच्या कॅनव्हासवरती आपण चितारलं. 40 दिवस काही 108 सामने 48 संघ असं

0: सगळ्या माध्यमातून आणि हे काही एखाद दुसरी घटना सोडल्या तर केन सारखा एक सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकला हेच या आपल्या आत्मवित राहील आणि ह्याच सगळ्या वेगवेगळ्या अविस्मरणीय स्मृती या वर्ल्ड कपने दिल्या. त्याच पुढे आपण पुढच्या वर्ल्ड कपला विशेषतः जो स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्कोत होतोय तिथपर्यंत आपण कॅरी करू.
1: नक्की शेवटचं हे जरी एक थोडासा उद्वेग आणणारा थोडासा निराश करणारा प्रसंग आपण पाहिलेला असला तरी आणखी एक चित्र ही लोकांच्या मनात नक्की ठसायला हवं किंवा ठसणं असेलही की लामिन यमाल सामन्यानंतर त्यांनी मेस्सीला घट्ट भेटी मारली आणि त्यांच्याही गुणनाचं त्याच्याबद्दलचे फोटो आणि हे सगळे व्हायरल होतही होते की तो लहान असताना 19 वर्षांपूर्वीचा बाळ म्हणून मेस्सीने हातात घेतलाय असा फोटो व्हायरल होत होता आणि आज या अंतिम सामन्यानंतर या दोघांची अक्षरशः उरावरी झालेली भेट.
0: मला आवर्जून एका गोष्टीकडे थोडस लक्ष वेधायचं अगदी थोडक्यात की हा जो यावेळीच्या वर्ल्ड कप मध्ये जो टॉक्झिक सोशल मीडिया दिसला म्हणजे विद्वेषपूर्ण सोशल मीडिया इतका यापूर्वी खरंच कधी बघितला नव्हतं याची मला व्यक्तिशः खंत वाटते. मला रोनाल्डो आवडतो तुला मेस्सी आवडतो म्हणून मी मेस्सीचा द्वेष नाही करणार. आपले सगळेच फुटबॉलपटूंनी हे संपन्न केलेलं आहे एकमेकांचा द्वेष करून काही घेणार नाही पण यावेळच्या सोशल मीडियामुळे ही नकारात्मकता विद्वेषाची भावना खूप वाढलेली दिसली जे आपण ध्रुवीकरण समाजात बघतो की तुम्ही इकडले नाही तर तिकडले असं फुटबॉलमध्ये होत नाही. ते खेळाडू या खेळाला पुढे नेतात त्यामुळे हा सोशल मीडिया मला म्हणजे मैदानातलं व्हायला नाहीच पाहिजे पण त्याही पेक्षा एक अत्यंत सकारात्मक आणि एक चांगले क्रीडा रसिक म्हणून अशा सोशल मीडियाच्या विद्वेषाला बळी न पडण्याची मैदानाबाहेरची आपण आपली जबाबदारी टिकली आहे. चांगली क्रीडा संस्कृती सगळे मिळून रुजवूया म्हणजे आपल्याला सगळ्या क्रीडा स्पर्धांचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उठवता येईल.
1: नक्कीच आणि त्यामुळे यमाल आणि मेस्सी यांची उरावरी झालेली भेट आणि तिचा फोटो हेच मला वाटतं याचं संगीत आहे असं आपण लक्षात ठेवून पुढे जायला हवं आणि कायम कुठलाही संघ जिंकला तरी फुटबॉलच जिंकला हवं ते अधोरेखित करायला हवं. आशिष तुझ्याशी गप्पा मारताना नेहमीच मजा येते आजही या सगळ्याबद्दल गप्पा मारताना नक्कीच मजा आली आपल्या श्रोत्यांनाही नक्कीच संवाद आवडेल अशी आशा करूया.
0: सगळ्यांचं समालोचन किंवा माहिती देण्यावेळी अशा प्रकारच्या गप्पांच्या माध्यमातून खेळ समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच स्वागतार्ह आहे आणि त्यामुळे आकाशवाणीचे मनपूर्वक आभार.
1: नक्कीच नमस्कार.
2: श्रोते हो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत सिद्धार्थ केळकर, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव आणि निवेदन अंकिता आपटे.
3: श्रोते हो संध्याकाळचे 7:30 वाजलेत. मध्यम लहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता प्रसारित होतोय शेतकरी बांधवांचा आवडता कार्यक्रम माझं घर माझं शेत.
4: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

संग्राम मंडळी माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आज मंगळवार 21 जून 2026 सादर होतोय आवड बळीराजाची हा पत्रोत्तरांवर आधारित गीतांचा कार्यक्रम. तर पहिलं पत्र आलं आहे श्री बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली यांचं. त्यांनी सांगितलंय, पिंजरा या चित्रपटातील मला लागली कोणाची उचकी हे गाणं लावा. चला तर मग ऐकूया.

यानंतरचं पुढचं पत्र आलं आहे श्री वीरभद्र जंगम मुक्काम पोस्ट बस्तवाड येथून. आणि त्यांच्या त्यांनी गीताची आवड सांगितली आहे. त्याच्यामध्ये झुंझुर मुंजूर पाऊस पाण्यात अंग माझं ओलचिंब हे गाणं सांगितलं आहे. आणि हे गाण्याची आवड सांगणारे आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्वेता संघ व मित्रपरिवार. आणि त्यामध्ये आहेत विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद सौ महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा, प्रीती, अभिलाषा, अनिकेत, सोहम जंगम आणि जंगम मित्र परिवार बस्तवाडी यांचा. त्यानंतर आणखीन आहेत बाजीराव वाघमारे, केरूर, अण्णासो खोत, दत्तवाड, गजबर अत्तार, फरीद मणेर, सलीम भाई कवाडे, वैभव जाधव, सचिन राजमाने, मनोज रानडे, कुरुंदवाड. त्यानंतर सूरज मडिवाळ, गुलफाम भाई औरवाड इथून, भोला उर्फ विष्णू जाधव नृसिंहवाडी येथून. आणि हे पुढे म्हणतात की आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्व कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट व सुंदर आहेत, आम्ही सर्व कार्यक्रम आवडीने बघतो. चला तर ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

पुढचं पत्र आहे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून. त्यांनी गाणं सांगितलं आहे भाऊबीज चित्रपटातील चाळ माझ्या पायात. आणि गाणं सांगणारे आहेत सौ संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे. चला तर मग ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गाणं.

पुढचं पत्र आलेलं आहे मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून. त्यांनी गाणं सांगितलेलं आहे अहो राया मला पावसात नेऊ नका. आणि गाणं सांगणारे आहेत हसत खेळत महिला भजनी मंडळ, सौ सरिता शांताराम पाटील, सौ लता गोपाळ भोसले, सौ दीपाली नंदकुमार तोडकर, सौ रेखा बाळू तिप्पे, सौ अनिता मारुती देशमुख, केरुबाई व शांताबाई तिप्पे, श्री सुरेश रामू साबळे, दत्ता अण्णा पगोरे, रघुनाथ गणपती शिंद्रे, आनंदा गायकवाड आणि मारुती ढोकरे. चला ऐकूया हे गाणं.

पुढचं पत्र आलं आहे रियल लिस्नर्स ग्रुप जत येथून. यामध्ये रियल लिस्नर्स ग्रुप जतचे सदस्य सांगतायत की

जे आहेत अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख यांनी सांगितलंय आषाढी एकादशीनिमित्त कोणतंही एक गीत लावा. चला तर मग ऐकूया आषाढी एकादशीनिमित्त एक विशेष गीत.

या गीताबरोबरच आवड बळीराजाची हा कार्यक्रम आता संपतोय. बरायत श्रोते, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

रात्रीचे 8 वाजतायत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता ऐकूया एक गाणे ताजेतवाने मध्ये रवींद्र साठे यांनी गायलेले हे गीत.

0: रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. येत्या शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या भटकंतीमध्ये गेली अनेक वर्षे त्यांना साथ देणारे रिक्षाचालक श्रीयुत भगवान बुद्नूर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून यानंतर दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: ఆకాశవాణి ముంబై. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: आपको स्मरण हुआ, आज प्रातःही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है. बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं. ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे. उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है

0: देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही।
1: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं, पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली।
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है। ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं। दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट।
1: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते, त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली। नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं।
3: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने यह भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें।
1: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली। नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली। लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली। काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतली। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली। दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाज माध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळले आहेत। आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे। पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे। खडकांमध्ये अडकलेल्या मिथून वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली। या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं। हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली।

0: घेतली, पण सरकारने ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना एका महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी, आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. दोन्ही देश आरोग्यसेवा सहकार्यावरच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करतील, असंही त्यांनी सांगितलं. स्कोप्पे इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे लघुपट करण्याचं आव्हान असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या निर्मात्यांना आपले लघुपट येत्या 1 ते 31 ऑगस्टपर्यंत वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या माय वेव्ज विभागात सादर करता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम प्रासंगिक. वाचक स्वर मुक्सित मुजावर.

नमस्कार श्रोते हो, आज 21 जुलै रोजी प्रासंगिक या सदराअंतर्गत आपण ज्ञानयात्री डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय इतिहास, संस्कृती, धर्म, लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि संत परंपरेचा अभ्यास म्हटलं की ज्या संशोधकाचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं ते म्हणजे डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे, म्हणजेच राची ढेरे. आपलं संपूर्ण आयुष्य ज्ञानोपासनेसाठी अर्पण करणाऱ्या या व्रतस्थ संशोधकाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला नवी दृष्टी दिली. त्यांनी केवळ ग्रंथ लिहिले नाहीत तर महाराष्ट्राच्या लोकजीवनातील श्रद्धा, परंपरा, देवदेवत, संतवाङ्मय आणि लोकसंस्कृती यांचा हजारो वर्षांचा प्रवास नव्याने वलगडून दाखवला. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत या विलक्षण संशोधकाचा प्रेरणादायी जीवन प्रवास. 21 जुलै 1930 रोजी जन्मलेल्या रामचंद्र ढेरे यांना बालपणापासूनच लोकजीवनाचं विलक्षण आकर्षण होतं. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, लोकदैवत, ग्रामदेवता, संत परंपरा, लोकविश्वास यांचा अभ्यास त्यांनी अत्यंत बारकाईने सुरू केला. त्यांच्यासाठी धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नव्हता, तो समाज, संस्कृती, इतिहास आणि लोक

जीवन समजून घेण्याचा एक महत्वपूर्ण मार्ग होता. 1952-53 मध्ये त्यांनी नाथ संप्रदायावर एक लघु प्रबंध लिहिला. या संशोधनाला पुरस्कार मिळाला. याच क्षणापासून त्यांच्या आयुष्यातील संशोधन यात्रेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. हा प्रवास पुढील 7 दशकं अखंड चालू राहिला. लेखन, वाचन, भ्रमंती, हस्तलिखितांचा शोध, पुरातन मंदिरांचा अभ्यास, लोकपरंपरांचा मागोवा आणि सत्याचा सातत्याने शोध यातूनच घडत गेला एक अद्वितीय संशोधक. 1950-च्या दशकापासून राची ढेरे यांच्या लेखन प्रवासाला वेग आला. त्यांचा मूळ स्वभाव काव्यात्मक होता. तरुणपणी त्यांनी कविता लिहिल्या, नियतकालिकात लेख लिहिले, तसेच आकाशवाणीसाठी सांगीतिकाही लिहिल्या. पण लवकरच त्यांना जाणवलं की आपल्या आयुष्याचं खरं कार्य आहे संशोधन. त्यांनी स्वतःला पूर्णपणे अभ्यास, वाचन, भ्रमंती आणि लेखनासाठी वाहून घेतलं. त्यांच्या संशोधनाची सुरुवात झाली ती नाथ संप्रदायाच्या अभ्यासापासून. नाथ, वारकरी, दत्त, महानुभाव, लिंगायत, पाशुपत, शैव, सुफी, नागेश, गानपत्य अशा विविध धार्मिक परंपरांचा त्यांनी अभ्यास केला. परंतु हा अभ्यास केवळ ग्रंथांपुरता मर्यादित नव्हता. ते गावोगावी फिरले, मंदिरांमध्ये गेले, मठांमध्ये गेले, पुरातन हस्तलिखितांचा शोध घेतला, जुन्या पोथ्या वाचल्या, लोककथा ऐकल्या. कीर्तनकार, पुजारी, वारकरी, ग्रामस्थ, संशोधक, विद्वान ज्यांच्या ज्यांच्याकडे माहिती मिळेल अशा प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधला. त्यांच्यासाठी प्रत्येक गाव म्हणजे एक खुलं ग्रंथालय होतं. रांची ढेरे यांचं संशोधन एकाच विषयात अडकून राहिलं नाही. धर्म, इतिहास, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्वज्ञान, लोकजीवन, लोकसंस्कृती या सर्व ज्ञानशाखांचा त्यांनी एकत्रित वापर केला. आज ज्याला आंतरज्ञानशाखीय संशोधन असं म्हटलं जातं, ती संशोधन पद्धत त्यांनी अनेक दशकापूर्वी अंगीकारली होती. त्यांचा आग्रह एकाच गोष्टीवर होता, श्रद्धेपेक्षा सत्य मोठं. म्हणून त्यांनी परंपरांचा आदर राखला, पण संशोधन करताना कोणताही पूर्वग्रह स्वीकारला नाही. या कठोर परिश्रमातून एकामागून एक ग्रंथ जन्माला येऊ लागले. 1958 त्यांनी श्री नरसिंह सरस्वती चरित्र आणि परंपरा, त्याच वर्षी तुका झालासे कळस, 1959 श्री गुरु गोरक्षनाथ चरित्र आणि परंपरा, 1960 नामयाची जनी त्रिभुवनेश्वर लिंगराज, 1961 खंडोबा, 1964 मराठी लोकसंस्कृतीचे उपासक, 1967 मुसलमान मराठी संतकवी, 1971 लोकसंस्कृतीची क्षितिजे, 1972 गंगाजळी, 1973 शक्तिपीठांचा शोध, 1978 महाराष्ट्राचा देवारा लज्जा गौरी आणि संत साहित्य आणि लोकसाहित्य काही अनुबंध असे अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध केले. या सर्व ग्रंथांमध्ये एक समान धागा होता, तो म्हणजे लोकसंस्कृतीचा शोध. रांची ढेरे यांना वाटत होतं की एखाद्या समाजाची खरी ओळख केवळ राजांच्या इतिहासातून मिळत नाही, ती मिळते लोकांच्या श्रद्धेतून, त्यांच्या देवदेवतातून, लोककथातून, यात्रातून, लोकगीतांतून आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीतून. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा 10 शतकांचा इतिहास नव्या नजरेने उलगडून दाखवला. त्यांच्या संशोधनातील आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांचा समन्वय. ते म्हणत, संस्कृती समजून घ्यायची असेल तर फक्त संस्कृत ग्रंथ वाचून चालत नाही आणि केवळ लोककथाही पुरेशा नाहीत, दोन्हींचा परस्पर संबंध शोधावा लागतो. त्यामुळेच त्यांनी लोकदेवतांचा अभ्यास करताना पुराणं, शिलालेख, लोकपरंपरा, संतवाङ्मय आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटी या सर्वांचा आधार घेतला. आणि मग 1984 प्रकाशित झाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ श्री विठ्ठल, एक महासमन्वय. हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नव्हता, तो होता विठ्ठलाच्या इतिहासाचा, त्याच्या उपासनेचा, वारकरी परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समन्वयाचा अभ्यास. या ग्रंथात त्यांनी विठ्ठलाच्या मूळ स्वरूपाचा शोध घेतला. विठ्ठलाच्या उपासनेत वैष्णव, शैव, लोकधर्म, बौद्ध आणि जैन परंपरांचे विविध घटक कसे एकत्र आले याचा त्यांनी अत्यंत चिकित्सक अभ्यास केला. पंढरपूर, पुंडलिक, दिंडी, विठाई, यादवकाल, वीरगळ, गोप संस्कृती अशा अनेक विषयांचा त्यांनी सखोल वेध घेतला. त्यांच्या मते विठ्ठल हा केवळ एका पंथाचा देव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समन्वयाचं प्रतीक आहे.
ग्रंथलिखाणासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू।

भारतातील अनेक मंदिरांना त्यांनी वारंवार भेटी दिल्या. स्थानिक परंपरा, शिल्प, शिलालेख, लोकश्रद्धा आणि उपलब्ध साहित्य यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी आपले निष्कर्ष मांडले. ही संशोधन पद्धती त्या काळात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानली गेली. श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथाला 1987 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हा केवळ रा. ची. ढेरे यांचाच सन्मान नव्हता, तर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचाही गौरव होता. हा पुरस्कार केवळ एका ग्रंथाचा गौरव नव्हता, तो होता संशोधन निष्ठेचा, परिश्रमाचा. हा होता लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचा राष्ट्रीय सन्मान. या ग्रंथाने विठ्ठलाच्या उपासनेचा इतिहास, वारकरी परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समन्वयाचा अभ्यास एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला. या ग्रंथाची कीर्ती भारतापुरतीच मर्यादित राहिली नाही. प्रसिद्ध धर्मसंशोधक प्राध्यापिका अॅन फेल्डहाऊस यांनी या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला. राईज ऑफ अ फोक गॉड, विठ्ठल ऑफ पंढरपूर या नावाने तो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे प्रकाशित झाला. या अनुवादामुळे महाराष्ट्राची भक्ती परंपरा, महाराष्ट्रातील विठ्ठल भक्ती

ठेवला. या ग्रंथाची कीर्ती भारतापुरतीच मर्यादित राहिली नाही. प्रसिद्ध धर्म संशोधक प्राध्यापिका ऍन फेल्डहाऊस यांनी या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला. राईज ऑफ अ फोक गॉड, विठ्ठल ऑफ पंढरपूर या नावाने तो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे प्रकाशित झाला. या अनुवादामुळे महाराष्ट्राची भक्ती परंपरा, महाराष्ट्रातील विठ्ठल भक्ती, वारकरी परंपरा आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास जागतिक संशोधन विश्वात पोहोचला. आजही हा ग्रंथ महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी प्रमाणग्रंथ मानला जातो. विठ्ठलापुरतच नव्हे, दक्षिणेचा लोकदेव श्री खंडोबा या ग्रंथातून त्यांनी खंडोबाच्या उपासनेचा इतिहास उलगडला. लज्जागौरीमधून भारतीय मातृशक्तीच्या आदिम रूपाचा शोध घेतला. मुसलमान मराठी संत कवी या ग्रंथातून सांस्कृतिक समन्वयाची नवी दिशा दाखवली. महाराष्ट्राचा देवारा, लोकसंस्कृतीची क्षितिजे, गंगाजळी, नाथ संप्रदायाचा इतिहास, दत्त संप्रदायाचा इतिहास, श्री आनंद नाईकी, करवीर निवासिनी, श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी, श्री व्यंकटेश्वर आणि श्री कालहस्तीश्वर अशा ग्रंथांमधून त्यांनी महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक अनुबंधही स्पष्ट केले. त्यांच्या लेखनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, भारतीय संस्कृती ही विविध परंपरांच्या समन्वयातून घडलेली आहे. अनेकांना वाटायचं ढेरे म्हणजे एक व्यक्ती, पण त्यांच्या सहवासात राहिलेले अनेक संशोधक म्हणत ढेरे हे स्वतः एक विद्यापीठ होते. कारण त्यांच्याकडे होता दुर्मिळ ग्रंथांचा प्रचंड संग्रह, हजारो टिपणं, हस्तलिखित, संदर्भ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अखंड अभ्यासाची वृत्ती. देशभरातील विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. कोणी संत साहित्याचा अभ्यास करत असे, कोणी लोकदेवतांचा, कोणी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा, तर कोणी लोकपरंपरांचा. राची ढेरे प्रत्येकाला संयमाने मार्गदर्शन करत. ते कोणावरही आपले निष्कर्ष लादत नसत. ते म्हणत, उपलब्ध पुरावे स्वतः पहा, विचार करा आणि मग स्वतः निष्कर्ष काढा. हीच होती त्यांची संशोधनाची खरी पद्धत. त्यांनी संशोधनाला कधीही विद्यापीठाच्या चौकटीत मर्यादित ठेवलं नाही. त्यांच्यासाठी संशोधन म्हणजे ग्रंथालयातलं वाचन, मंदिरातील शिलालेख, गावातील लोककथा, वारकऱ्यांच्या ओव्या, लोकगीत, पुरातत्वीय अवशेष आणि सामान्य माणसाच्या स्मृती या सर्वांचा परस्पर संबंध शोधणे म्हणजे संशोधन. आयुष्याच्या उत्तरार्धात ही त्यांची ज्ञानसाधना अखंड सुरू होती. 1 जुलै 2016 रोजी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजारानंतर त्यांचं निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी महाराष्ट्राने एक महान संशोधक गमावला. त्यांच्या निधनानंतर साहित्य, इतिहास आणि संशोधन क्षेत्रातून एकच भावना व्यक्त झाली, नव्या पिढीला इतिहासाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला. पण अशा व्यक्ती कधीच संपत नाहीत, त्या त्यांच्या कार्यातून जिवंत राहतात. राची ढेरे यांच्या बाबतीत ही हे तितकंच खरं आहे. त्यांनी आयुष्यभर जमवलेला दुर्मिळ ग्रंथसंग्रह, हस्तलिखित आणि संशोधन सामग्री पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा विचार त्यांनी स्वतः केला होता. याच प्रेरणेतून त्यांच्या नावाने डॉक्टर रा ची ढेरे संस्कृती संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. रा ची ढेरे यांनी आपल्याला काय दिलं? त्यांनी दिली संशोधनाची दृष्टी, श्रद्धेकडे विवेकाने पाहण्याची वृत्ती, लोकसंस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा. त्यांनी दाखवून दिलं की आपल्या संस्कृतीचा इतिहास केवळ राजवाड्यात नसतो, तो गावागावात असतो, लोकगीतात असतो, यात्रांमध्ये असतो, संतांच्या अभंगामध्ये असतो आणि सामान्य माणसाच्या जगण्यातही असतो. एका ज्ञान योग्याने 70 वर्ष अखंड संशोधन करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला नवी दिशा दिली, ही अशी कथा आहे डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांची. त्यांच्या कार्यातून आजही असंख्य संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासक प्रेरणा घेत आहेत आणि पुढेही घेत राहतील. ज्ञान यज्ञात आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान संशोधकाला आमचे विनम्र अभिवादन. याच भावनेने आजचा हा विशेष प्रासंगिक कार्यक्रम इथेच संपूया.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

रात्रीचे पावणे नऊ वाजतायत. पावणे नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित होतोय श्रोत्यांच्या पत्रावर आधारित कार्यक्रम आपली आवड.

श्रोते हो, पहिलं पत्र आहे डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर, जळगावहून. वैष्णवी जगदाळे हर

पुढचं पत्र आहे संघमित्रा श्रोता संघ वॉर्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून. यात जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार यांनी पिंजरा चित्रपटातील सांगितलेलं हे गाणं आता आपण ऐकूया.

इथून. यात ते लिहितायत, आपल्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आपली आवड मधून खालील गीत प्रसारित करावे ही विनंती. हो, आम्ही नक्कीच प्रसारित करीत आहोत तुम्ही सांगितलेल्या राखणदार चित्रपटातील हे गीत.

पुढचं पत्र आहे रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली. यात अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरण थुजरे, रेहान शेख यांनी भिंगरी चित्रपटातील कोणतंही गीत लावा असं सांगितलं आहे. चला तर मग ऐकूया भिंगरी चित्रपटातील हे गीत.

श्रोतेह, पुढील पत्र आहे मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथून आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर यांचं. ते सांगतायत, भालू चित्रपटातील गंधफुलांचा गेला सांगून हे गाणं लावा. चालेल, आता ऐकूया त्यांनी सांगितलेलं भालू चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता प्रसारित होतोय नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात ऐकूया आसावरी पटवर्धन यांचे गायन, राग मारू बिहाग.

श्रोते हो, रात्रीचे 10:59 झाली आहेत. 11:00 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.